सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारण सभेत स्वागत करते. मी भारती कुलकर्णी. श्रोते हो, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ शके 1948 25 मे 2026. आजच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरव बहार श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे ठीक 6 वाजतायत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातली पी सावळाराम याची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. आता ऐकूया रामचंद्र बगुरा यांची ही रचना. संगीत आणि स्वर आहे उदित नारायण यांचा.

पंडित रामचंद्र बगोरा यांची रचना आपण ऐकलीत. संगीत आणि स्वर होता उदित नारायण आणि सहकाऱ्यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली संत तुकाराम यांची ही रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली संत तुकाराम यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली ही देशभक्तीपर रचना.

0: समूह स्वरातली ही देशभक्तीपर रचना श्रोतेहो आताच आपण ऐकलीत. याबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:25 होत आहेत. ऐकूया दिनविशेष.
1: आज आहे 25 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1961 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हे दशक संपण्यापूर्वी हाती घेण्यात येईल असं अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केलं.
2: टाइम फॉर दिस नेशन टू टेक अ क्लिअरली लीडिंग रोल इन स्पेस अचीव्हमेंट which in many ways may hold the key to our future on Earth. I believe we possess all the resources and talents necessary. I believe that this nation should commit itself to achieving the goal before this decade is out of landing a man on the moon and returning him safely to the Earth.
1: पुढे 1969 साली अपोलो 11 या यानातून नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं. 25 मे 2013 या दिवशी छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यावर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 32 जण मरण पावले. 25 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि तत्त्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचा जन्म 1803 साली या दिवशी झाला. 1886 क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म. 1895 इतिहासकार आणि लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर. स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक बंगाली कवी काझी नजरुल इस्लाम यांचा जन्म 1899 साली या दिवशी झाला. नजरुल यांच्या गीतांनी बांगला मुक्ती संग्रामाला प्रेरणा दिली. बांगलादेशचे राष्ट्रकवी असणाऱ्या नजरुल इस्लाम यांची गीतं नजरुल गीती म्हणून बंगाली जनतेत लोकप्रिय आहेत. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. जामखेड इथल्या ग्रामीण आरोग्य केंद्राचे संस्थापक डॉक्टर रजनीकांत आरोळे यांचं निधन 25 मे 2011 या दिवशी झालं. आपल्या वैद्यकीय सेवेसाठी त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार तसंच पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. 25 मे 1998 या दिवशी लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीत

1963 साली आलेला पारसमणी हा या जोडीचा पहिला चित्रपट. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या सर्वाधिक लोकप्रिय संगीतकारांपैकी ही जोडी होती.

0: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांचं निधन 2005 साली या दिवशी झालं.
1: मैंने जज्बात निभाए
0: बलराज दत्त हे मूळ नाव असलेल्या या कलाकारानं एक अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. एक सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय नेता म्हणूनही त्यांचं कार्य मोठं होतं.

0: दिनविशेष आपण ऐकलत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:30 वाजत आहेत.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोते हो, ऐकूया चिंतन. लेखन आहे डॉक्टर बाबूराव उपाध्याय यांचं, वाचनस्वर आहे भारती कुलकर्णी यांचा. आजचा विषय आहे अट्टहास. अट्टहास कशाचा करावा हे माणसाला समजलं की त्याला जीवन सत्य समजलं. मलाच का मिळत नाही, मीच असा का, मला असंच व्हावंसं वाटतं, माझ्याकडे अमुक तमुक का नाही, देवानं मला असंच का बनवलं, मीच असा काळा बुटका नकटा जाड बारीक गरीब भित्रा कमनशिबी अज्ञानी अबोल का बरं, असे एक ना दोन अनेक दोष आणि कमतरता शोधून माणूस नाहक दुःखी होतो. जे आहे त्यातलं सौंदर्य औदार्य आणि वेगळेपण तो लक्षात घेत नाही. अनेक अपेक्षांचं ओझं घेऊन तो नुसता धावत राहतो, त्यामुळे त्या निरर्थक ओझ्यानं तो वाकून जातो. माणसाचा जन्म कुठे व्हावा, कोणते आईबाप आपल्याला लाभावेत, कोणती परिस्थिती वाट्याला यावी हे माणसाच्या हातात नाही. हे सत्य माहीत असूनही माणूस दुःखी होतो. निसर्ग हा वैविध्यपूर्ण आहे, माणूस हा या निसर्गाचं अपत्य आहे. निसर्गाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. एकाच जमिनीतून तिखट मिरची, गोड आंबा, आंबट चिंच, कडू कारलं, तुरट आवळा हे सगळं उगवतं. प्रत्येक फळाची चव आणि गुणधर्म वेगवेगळे असतात. उंच वाढणारं नारळाचं झाड, बुटकं असणारं लिंबाचं झाड, उंच जाणारी एखादी वेल, परसात वाढणारी भोपळ्याची वेल, काट्यांनी वेढलेला गुलाब आणि सुगंध नसलेली सदाफुली ही सारी निसर्गाचीच निर्मिती आहे. माणूसही निसर्गाची निर्मिती आहे, म्हणूनच माणसाला विविध गुणधर्म लाभलेले आहेत. माणसाचं रक्त लाल असलं तरी ते सर्वांमध्ये सारखं नाही, ते विविध गटात विभागलेलं आहे. माणसांचा स्वभावही विविध तऱ्हांचा असा असतो. प्रेमळ, रागीट, सेवाभावी, स्वार्थी, बोलका, अबोल, दानशूर, कंजूस, निर्मळ, कपटी, सरळ, बेरकी, विचारी, विकारी, सुसंस्कृत, असंस्कृत, ज्ञानी, अज्ञानी, निरपेक्ष, मतलबी, अशा एक ना अनेक गुणावगुणांचा भरणा माणसात आहे. आपण कसं असावं हा ज्याचा त्याचा स्थायी भाव असतो. मला असंच जगायला आवडतं हा ज्याचा त्याचा ध्येय मार्ग असतो. चोराला चोरी करू नको असं म्हटलं म्हणजे तो स्वभाव सोडेलच असं नाही. निर्मळ मनाच्या माणसाला अपकृत कधीच रुचणार नाही. ज्याचं जसं कर्म तसं त्याला फळ मिळतं. त्यामुळे अमुक माणूस

0: असाच असावा असा अट्टहास निरर्थक असतो. एका कंजूस माणसानं आपल्या जवळची सारी मालमत्ता विकली, आलेल्या पैशाची मोठी थैली बनवली आणि ती एका जागेवर गुपचूप पुरून ठेवली. तो दररोज नियमितपणानं आपल्या संपत्तीची या थैलीची डोळे भरून पाहणी करत असे. एका नोकरानं त्याच्या या दररोजच्या कृतीवर लक्ष ठेवलं. त्याला हे रहस्य कळलं आणि त्या नोकरानं रात्रीतून ती थैली पळवली. दुसऱ्या दिवशी संशय आल्यामुळे त्या कंजूस माणसानं खोदून पाहिलं आणि पैशाची थैली गायब दिसली. तेव्हा तो जोरजोरात रडायला लागला, पश्चाताप करू लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसानं त्याला रडण्याचं कारण विचारलं. सारी हकीकत कळल्यावर तो सद्गृहस्थ त्या कंजूस माणसाला म्हणाला, अरे भाऊ, तुला दुःख करण्याचं काहीच कारण नाही. तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीचा तुला काहीच फायदा नव्हता, तू त्याचा वापर करतच नव्हता. त्यामुळे तू आता एक काम कर, त्या खड्ड्यात एक मोठा दगड ठेव, खड्डा बुजवून टाक आणि तिथे आपली पैशाची थैली आहे असं मानून आपला नित्यक्रम सुरू ठेव. त्यातून तुला समाधान मिळेल. ही कथा म्हणजे ज्याचा वापर केला जात नाही ते निरर्थकच आहे असं सांगणारी आहे. आपल्याजवळ जे आहे त्याची किंमत समजली पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. माणूस नको ते अपेक्षा करतो आणि त्यातून तो उपेक्षित राहतो. माणसानं आपले हात, पाय, डोळे, नाक, कान यांचा योग्य वापर केला पाहिजे. जे आपण आहोत तेच खरं आहे, तेच आपलं जीवन आहे. त्याचा सार्थ गौरव वाटण्यातच आपला आत्मसन्मान आहे. नाही रेपेक्षा आहे रेच्या भूमिकेतून माणसानं जगलं पाहिजे. आपल्या हातून चांगलं ते घडलं पाहिजे. कुबडी कुबजा देखील श्रीकृष्णाला प्रिय झाली. रामानं शबरीची उष्टी बोरं खाण्यात धन्यता मानली. सुदामाला कडकडून मिठी मारण्यात श्रीकृष्णाला मैत्रीचं समाधान मिळालं. आहे त्यात समाधानाची संपत्ती आपल्याला शोधता आली पाहिजे. मी असाच का नाही असा अट्टहास धरण्यात जीवनाची निरर्थकता आहे, हेच खरं जीवनसत्य आहे. चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं डॉक्टर बाबुराव उपाध्याय यांचं, तर वाचनस्वर होता भारती कुलकर्णी यांचा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:35 झालीत.
1: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
0: आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आहे आपल्याबरोबर भारती कुलकर्णी. श्रोते हो, लक्षात असू द्या, आज संध्याकाळी 5 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथे संपन्न होणाऱ्या पद्म पुरस्कार 2026 या नागरी सन्मान प्रदान सोहळ्याचं थेट प्रसारण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून. आता रूपरेषा सविस्तर. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषीवाणी. या कार्यक्रमात हुमणी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती. 6:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर. या कार्यक्रमात जागतिक तापमान वाढ याविषयी माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलन आहे गोरक्षनाथ बांदल यांचं. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. तर 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो. आज सकाळी 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. 8:20 ऐकू शकाल सुगम गीतं. 8:40 ओळख कायद्याची. या कार्यक्रमांतर्गत ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ॲडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे यांची प्रज्ञा असनीकर यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 10:00 ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. आज सकाळी 10:30

0: आस्था आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात थोर संत परंपरा या मालिकेअंतर्गत आज संत किसनगिरी महाराज या संतांविषयी सादर करते आहेत प्रदीप हलसगीकर. सकाळी 11 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, निर्मिती ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची. 1 ते 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. श्रोते हो, आधी सांगितल्याप्रमाणे आज 5:00 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथे संपन्न होणाऱ्या पद्म पुरस्कार 2026 या नागरी सन्मान प्रदान सोहळ्याचं थेट प्रसारण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून. 5:30 युववाणी हा योगमित्रांसाठीचा कार्यक्रम. सूत्रसंचालन आहे कोमल पाटील हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुधा आंबटुळे. 6:00 ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात धोंडीराम दादू मगदूम आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले काही अभंग आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. साडेसात वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमामध्ये आज घरगुती किडी आणि त्यांचं नियंत्रण याविषयी कृषी महाविद्यालय विळदघाट इथल्या कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक जयश्री सोमेश्वर राऊत यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुधा आंबटुळे. 8:15 ओळख कायद्याची या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 ऐकू शकाल सुगम संगीत. आज रात्री 9:00 हरिभक्त परायण रामकिसन परदेशी यांचं प्रवचन. 9:30 साज संगीत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन आहे शीतल शिंदे यांचं. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा. आणि याशिवाय श्रोते हो, सर्व बातमीपत्र नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:40 झालीत. कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूया हुमणी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती. वाचनस्वर आहे गौरव वने यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण जाणून घेणार आहोत हुमणी किडीचं नियंत्रण याविषयीची माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, बदलत्या हवामानामुळं आपल्या भागात एप्रिल महिन्यातच पूर्व मौसमी पाऊस पडायला सुरुवात झाली आणि याच काळात आपल्या भागातील प्रमुख पीक हळद ऊस या पिकांना सप्टेंबर ऑक्टोबर काळात सगळ्यात जास्त भेडसावणारी उपद्रवी आणि नियंत्रणासाठी अतिशय खर्चिक अशी हुमणी कीड आणि इचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात प्रकाश सापळ्याद्वारे हुमणी अळीचं नियंत्रण करण्याची मोहीम राबवली गेली पाहिजे. तर यासाठी एकात्मिक हुमणी कीड व्यवस्थापन करणं अगदी गरजेचं आहे, ते देखील गाव पातळीवर केलं गेलं पाहिजे. हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना आहेत. त्यात उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी, प्रौढ भुंगेरे गोळा करून नष्ट करावी. एप्रिल मे महिन्यात पहिला पाऊस पडताच भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ कडुनिंब अशा झाडावर पाने खाण्यासाठी आणि मिलण्यासाठी जमा होत असतात आणि झाडावरील भुंगे रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावीत. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा नाश करावा. ही प्रक्रिया प्रादुर्भाव प्रक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे केली तर त्याचा अधिक फायदा होतो. जोपर्यंत जमिनीतून भुंगेरे निघत आहे तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवावा. आता जाणून घेऊ जैविक नियंत्रण. शेणखत वापरण्यापूर्वी कंपोस्ट प्रक्रिया करून 100% कुजलेलं शेणखत वापरावं. 100% कुजलेल्या शेणखतात प्रति ट्रॉली 2 किलो मेटारायझिम किंवा बायोमिक्स जैविक बुरशीनाशक एकत्र करून त्याचा वापर करावा आणि प्रक्रिया केलेलं हे शेणखत वापरल्यानंतरच लागवड करावी. आता जाणून घेऊ प्रकाश सापळ्याद्वारे कशा पद्धतीनं नियंत्रण करता येईल याविषयीची माहिती. प्रकाश सापळा म्हणजे कडुनिंब

0: किंवा बाबळीच्या झाडाखाली एक लाईट लावून, अर्थात तो विजेवर चालणारा किंवा चार्जिंगवरचा असला तरी चालेल, त्याखाली मोठ्या घमेल्यात किंवा सपाट वाफा बनवून त्यात पाणी साठवून ठेवावं आणि त्या पाणी साठवलेल्या पात्रात 1 लिटर डिझेल किंवा रॉकेल किंवा पेट्रोल मिसळावं. त्यात हुमणीचे भुंगेरे पडून मरतात. एक प्रकाश सापळ्यात दररोज किमान जवळपास 100 भुंगेरे अडकून मरून पडतात. एक मादी भुंगेरा 50 ते 60 अंडी घालून त्यातून किमान 50 हुमणीच्या अळी तयार होत असतात. अशा प्रकारे 100 मादी भुंगेरे जर प्रकाश सापळ्यात मरून गेले तर एका सापळ्यामुळे जवळपास 5000 हुमणीची अळी कमी खर्चात नियंत्रित होऊ शकते. एका गावात किमान 10 शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले तरी 50,000 हुमणी अळ्या आपण नष्ट करू शकतो. शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी अल्निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस तसंच पावसाचा खंड कालावधी यामुळे हुमणी, लष्करी आळी यांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता जाणवते आणि त्याकरिता सर्व शेतकरी बांधवांनी वेळीच सावध राहणं देखील गरजेचं आहे. त्यासाठी हुमणीच्या नियंत्रणासाठी आताच हे हुमणीचे भुंगेरे मान्सून पाऊस सुरू होईपर्यंतच म्हणजे 20 ते 25 जूनपर्यंत दिसतील आणि त्यानंतर त्यांची अंडी अवस्था आळी अवस्था सुरू होईल आणि या अवस्थेत हुमणी आळी नियंत्रित करणं अत्यंत खर्चिक आणि अवघड होऊन जातं. म्हणूनच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे, कमीत कमी प्रति हेक्टरी एक प्रकाश सापळा तरी आपल्या शेतातील कडुनिंब किंवा बाभळीच्या झाडाजवळ लावावा. चला तर मग शेतकरी बंधू भगिनींनो, मोठ्या प्रमाणात आपल्या गावात प्रकाश सापळे लावूयात आणि हुमणी नियंत्रण करण्याची मोहीम यशस्वी करूयात. धन्यवाद.
1: हुमणी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचन सुरू होता गौरव वने यांचा, तर कार्यक्रम होता कृषीवाणी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:15 वाजता आहेत.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: ऐक,
4: काय झालं?
3: अगं, हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
4: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
3: आणि फोन नंबर
4: 93-72-99-39.
3: 93-72-99-39.
1: ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
5: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
2: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोतव कार्यक्रमात आज ऐकूया मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी. रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य श्रुती आंबेकर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत.
6: श्रोत्याहो नमस्कार. मॅडम नमस्कार.
7: नमस्कार मॅडम.
6: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
7: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हां, म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं. तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत, म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन, तो संसर्ग आहे, तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

0: मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, तर सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो, त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो, आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात, आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही, आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
0: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत, आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅड्सचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे, आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत, मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य श्रुती आंबेकर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आताच आपण ऐकलीत. कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता सकाळचं 6:50 झाली आहेत.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: श्रोते, आता ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
4: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
3: कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती सारंगधर यांनी दिलेली माहिती.
5: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते.

गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण

0: पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे.
1: जागतिक तापमान वाढ याविषयीची माहिती आपण ऐकलीत. निर्मिती होती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची आणि कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 6:55 झाली.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 02-41-235-35-15.
6: मोबाईल 960-44-988-36.
1: ऐकूया मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलन आहे गोरक्षनाथ बांदल यांचं. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. जनगणनेचं काम मुदतीच्या आत पूर्ण करणाऱ्या प्रगणकांचा सन्मान. लोकायुक्त कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. साहित्य संमेलन हे जिवंत संवाद निर्माण करणारे व्यासपीठ, योगेश सोमण. श्री अगस्ती ऋषी आश्रमात अधिक मासानिमित्त महिनाभर अखंड कीर्तन महोत्सव आणि आदित्य काळेची बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्य संघात निवड. आता घडामोडी सविस्तर. अहिल्यानगर शहरातील जनगणना प्रगणक अरुण पवार, श्रद्धा कुलकर्णी, भाऊसाहेब कबाडी, संजय शिंदे आणि भारती गुंड यांनी जनगणनेचं काम 100% पूर्ण केलं. प्रत्येक प्रगणकाला 30 दिवसांचा कालावधी होता. मुदतीच्या आत हे काम पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा झाला आहे. महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा मंजूर होऊनही त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली.

0: मोबाईलमुळे संवाद हरवत चालला आहे. साहित्य संमेलन हे फक्त कट्ट्यासारखे न राहता जिवंत संवाद निर्माण करणारं व्यासपीठ झालं पाहिजे. तरुणांनी मोठ्या संख्येनं साहित्याकडे यावं. साहित्यामध्ये आलेली मरगळ त्यामुळे दूर होईल, असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केलं. शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची काल सांगता झाली. यावेळी सोमण समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे, संमेलनाध्यक्ष प्राध्यापक संदीप सांगळे आदी उपस्थित होते. अकोला तालुक्याचे आराध्य दैवत श्री अगस्ती ऋषी आश्रमात अधिक मासानिमित्त महिनाभर अखंड कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. धार्मिक कार्यक्रमांसह दुग्धविकास, पशुवैद्यकीय शिबिर, मोफत नेत्ररोग तपासणी तसंच विविध रोगनिदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ यांनी दिली. शेवगाव येथील निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलचा 9वीचा विद्यार्थी आदित्य संदीप काळे याची राष्ट्रीय उपकनिष्ठ गट बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. ओडिसा राज्यातील भुवनेश्वर इथे ही स्पर्धा होणार आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. जनगणनेचं काम मुदतीच्या आत पूर्ण करणाऱ्या प्रगणकांचा सन्मान. लोकायुक्त कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. साहित्य संमेलन हे जिवंत संवाद निर्माण करणारं व्यासपीठ, योगेश सोमण. श्री अगस्ती ऋषी आश्रमात अधिक मासानिमित्त महिनाभर अखंड कीर्तन महोत्सव आणि आदित्य काळेची बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्य संघात निवड. याबरोबरच आजच्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7 वाजले, ऐकूया आजचा सुविचार. जगाच्या चिरंतन नाविन्याची जाणीव म्हणजे जीवन, आचार्य अत्रे. हा होता आजचा सुविचार.
2: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
6: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मेच्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस यांना सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
0: तेव्हा श्रोते हो, आज रात्री 9:30 जरूर ऐका कार्यक्रम साज संगीत. संकलन आणि निवेदन आहे शीतल शिंदे यांचं.
6: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव, ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.

0: तेव्हा श्रोते हो, फोन गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात जरूर फोन करा बुधवारी सकाळी 8:15 वाजता. या शुक्रवारचा कार्यक्रम आहे अभिनेत्री नरगिस यांच्यावर केंद्रित. आता ही आहे आठवण हॅलो बळीराजा या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या अंतर्गत हॅलो बळीराजा या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 28 मे 2026 विषय आहे महाराष्ट्र गोजातीय प्रजाजन अधिनियम 2023 अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे. प्रसारणाची वेळ आहे गुरुवारी संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. सहभागी होण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. एक नजर घड्याळाकडे, सकाळचे ठीक 7:05 झालीत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही औरून होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मलिक online.com.
7: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
8: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
7: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी काही संदेश.

आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी.

0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
5: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे। 7:10 झाली आहेत। ऐकूयात प्रादेशिक बातम्या।
6: आपल्याला
7: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा। नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर। आणि राज्याच्या काही भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट। आता सविस्तर बातम्या। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली। भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला। त्याचबरोबर व्यापार, ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला। या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली, तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं। भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबिओ यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे। गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे। त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे। नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
6: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे। तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय। आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आज आपण बघितलं आहे लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो। या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली।
7: यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे। महाराष्ट्रातून

मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश मस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या चार संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या या वर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 साठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सीबीएसईच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीच्या नागरी सेवापूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवापूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाईम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं यूपीएससीनं सांगितलं. सध्या ओबीसींचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ ओबीसी राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून ओबीसींना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार ओबीसींच्या बाबतीत आंधळा आणि बहिरं झालंय का, असा प्रश्न ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी ओबीसीत मराठा समाज दाखल झाला तर ओबीसींमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे, असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉक्टर सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यात

0: शहरातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं लाखो रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्यूमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील 3 दोघे जण थोडक्यात बचावले असून एक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते, आता सकाळचे 7:20 झालीत. ऐकणार आहोत काही निवेदन. सुरुवातीला माननीय आयुक्त यशवंतजी डांगे यांचं हे निवेदन.
2: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आता हे निवेदन आहे जानकीबाई आपटे मुग बधीर विद्यालय यांच्याकडून आलेलं. श्रोतेहो, जानकीबाई आपटे मुग बधीर विद्यालय टिळक रोड अहिल्यानगर यांचं शैक्षणिक सत्र 2026-27 मोफत शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. इयत्ता बालवर्ग ते 10वीपर्यंत कर्णबधीर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक प्रवेश देण्यात येतो. अधिक माहितीसाठी 0241-247-0397 किंवा भ्रमणध्वनी आहे 93-25-10-19-94 यावर संपर्क साधावा. निवेदन संपलं.
3: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
4: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
3: 0200

0: 2 42 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर।
1: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
2: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
1: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र।
2: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात।
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
2: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती।
3: तेव्हा श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 जरूर एका कार्यक्रम फिरस्ती

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेट पड्डी देऊन टाकता, कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंप

0: तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
1: नाही.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सुद्धा तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काही तर त्याचे
1: येतात.
0: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत. मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेलो, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो. हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स त्या लोकांना खोत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे

0: सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोक.
1: अच्छा,
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल, ही काही एजन्सी अशी आहे की वेगळ्या कंपन्या आहेत,
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा,
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा,
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती, जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे, म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं,
0: त्यांनी ऑनलाइन त्रेजेचा वापर करायचा
1: आहे. मला विचारायचं आहे की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रॅन्डम आहे, शहरात पण आहे, खेडेगावात. साधारणपणे आपल्या देशामधले 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे, 45% लोक, त्यात शहरी भागाला ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आताचे आपले डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम, ही जी इंटरपेची जी सिस्टम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा,
0: आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला, QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात, आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे देतात, तो काय करतो QR कोड पाठवतो, आपल्याला काय वाटतं तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय, ते इथे QR कोड वरती पिन नंबर टाका, तुम्हाला पैसे मिळून जाते. पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात, त्यामुळे कुठलाही QR कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो,
1: बरोबर, आणि OTP कोणाला शेअर नाही करायचा.
0: OTP शेअर नाही, QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा,
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे ओलेक्स वरती ते जातात, ओलेक्स वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं, काहीतरी फर्निचर, घरातलं काही जुन्या वस्तू विकायचे असतात, मग सायबर गुन्हे काय करून तुम्ही घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला अडवान्स पाठवतो, आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 10,000 अडवान्स पाठवतो, म्हणून QR कोड पाठवतो. मग QR कोड याला काय वाटतं की ते पैसे मला येणार आहेत, मग QR कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे, आणि ज्यावेळेला ते पैसे तुमच्या अकाउंटमधून त्या अकाउंटला पैसे जातात त्यावेळेला विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत नाही.
1: नक्कीच सर, पण सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असा मी अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जरा लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील, समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा,
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीचं। हे आहे अहिल्यानगर केंद्र।
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत। श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।
1: तेव्हा श्रोते हो, उद्या रात्री 9 ते 10 जरूर ऐका कार्यक्रम आपली आवड आकाशवाणीचं। हे आहे अहिल्यानगर केंद्र। सकाळचे 7:40 झालीत। ऐकूया प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल।
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुरेश पाटणकर सर। नमस्कार सर।
5: नमस्कार।
4: आणि डॉक्टर गुरुराज पडसळगी सर। नमस्कार सर।
6: नमस्कार।
4: डॉक्टर सुरेश सर, जेव्हाही कुठली गोष्ट ट्रीटमेंट पार्टला येते त्यावेळेला सर्जरी हातातला एक भाग असतो आणि लोकांच्या मनात याबद्दल भीती असते। आता खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने सर्जरी केली जाते तर त्याबाबत तुम्ही काय सांगा?
5: मी असं म्हणेन की ऑपरेशनची भीती कशाला, आणि माझी खात्री की डॉक्टर गुरुराज सर आपण ही भीती घालू शकाल।
6: जब भी हम पेशंट को बोलते अभी हमने कंजर्वेटिव सारे चीज ट्राई कर लिए, अभी नहीं हो रहा है तो बेटर गो फॉर सर्जरी, मतलब सर्जरी की जरूरत है आपको। बहुत लोग घबरा जाते हैं डॉक्टर सर्जरी, दो चीजें उनके दिमाग में चलता है, एक डॉक्टर सर्जरी करके स्टोन निकाला तो मैंने सुना है कि बार बार होता है करके।
4: अच्छा,
6: ऐसे नहीं है। सर्जरी का और स्टोन रिकरेंस का कुछ भी रिलेशन नहीं है। स्टोन रिकरेंस शरीर के स्वभाव से होता रहता है। और दूसरी, सर्जरी के टाइम पे कुछ कॉम्प्लिकेशन हो सकता है क्या डॉक्टर? ये भी एक्चुअली पूरा सही नहीं है। क्यों? अगर हम ऐसे ही छोड़ दे उसको, ट्रीटमेंट नहीं किया, तो 100% कॉम्प्लिकेशंस होते हैं स्टोन के वजह से।
4: अच्छा।
6: क्योंकि स्टोन ब्लॉक किया रहता है, किडनी के ऊपर उसका दबाव बनाया रहता है, इसलिए ऐसे तो नहीं कर सकते हम। इनफैक्ट आज के टाइम पे सर्जरी में भी बहुत सारे इम्प्रूवमेंट आए, जैसे हर टेक्नोलॉजी में बदलाव होता रहता है टाइम टू टाइम। इवन हमारे सर्जिकल टेक्निक्स मानो या फिर यूज होने वाले टेक्नोलॉजी में काफी सारे सुधारण आए।
4: अच्छा।
6: जो मिनिमम से मिनिमम इन्वेजन, मतलब मिनिमम से मिनिमम हम पेशेंट के शरीर के ऊपर कट्स या फिर विदाउट कट्स, विदाउट सूचर, वो हम सर्जरी करके स्टोन को सक्सेसफुली निकाल सकते।
4: अच्छा।
6: और कॉम्प्लिकेशन टाल सकते।
4: अच्छा, इस बारे में और भी बात करेंगे लेकिन उससे पहले श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना। एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे। संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639। डॉक्टर गुरुराज सर, आपण बोलत होतो ट्रीटमेंट पार्ट बद्दल आणि आता तुम्ही म्हणालात की खूप सोप्या झाल्या आहेत सर्जरी, अजून काय सांगाल?
6: येस, इनफॅक्ट सर्जरी

0: एक ब्रॉड टर्म है, सर्जरी बोले तो जो बहुत बड़ा वुंड करना, गाव करना, वैसे कुछ नहीं रहता है.
1: ओके.
0: हमारे 99% सर्जरी सभी एंडोस्कोपिकली किए जाते हैं.
1: अच्छा.
0: मतलब दूरबीन द्वारे. और दूरबीन का साइज भी हाल ही बहुत ही छोटे छोटे होते जा रहे हैं.
1: ओके.
0: छोटे होने का एडवांटेज क्या है, हम अंदर स्टोन तक आसानी से पहुंच सकते हैं, और किडनी के जो ट्यूब रहता है जो बहुत ही बारीक रहता है उसको डैमेज किए बिना हम सर्जरी सक्सेसफुली कर सकते हैं.
1: ओके.
0: और दो तीन तरह के से ट्रीटमेंट मिलते हैं एक्चुअली इसमें. एक ऑब्वियसली सर्जरी जो हमें बोला वो
1: जी.
0: जो दूरबीन से किया जाता है या फिर लैप्रोस्कोपी से किए जाते हैं स्टोन निकालने के लिए, वो काफी सेफ है.
1: ओके.
0: एनेस्थेशिया भी सेफ हुआ है. और ऐसे सर्जरी करने के बाद आजकल हार्डली एक या दो दिन का एडमिशन रहता है पेशेंट्स का.
1: अच्छा.
0: एंड जो प्रॉब्लम स्टोन के वजह से होता रहता है, जो हमें आगे जाके बहुत कॉम्प्लिकेशन दे सकता है, उससे बेटर सर्जरी कुछ भी नहीं है उसके सामने.
1: ओके.
0: दो दिन में पेशेंट विल बी फाइन, और वो अपना काम कर सकता है, अपने ऑफिस अटेंड कर सकता है.
1: ओके.
0: उतना सिंपल है.
1: जी बिल्कुल. डॉक्टर सुरेश सर, तुम्ही काय सांगाल श्रोत्यांना यासाठी?
2: मी सुरुवातीलाच म्हटलं होतं ऑपरेशनची भीती कशाला.
1: अगदी खरं आहे. आणि म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन झाला म्हणून घाबरण्यापेक्षा लवकरात लवकर त्यावरती ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा किडनी स्टोन, प्रोस्टेट आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:45 वाजलेत. ऐकूया काही निवेदनं.
5: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात. काय काय जन्माला घालत असतात
4: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो.
5: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 7:15.
4: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही. तेव्हा श्रोते हो, बुधवारी सकाळी 8:40 जरूर एका कार्यक्रम साहित्य सौरभ. आता हे निवेदन आहे हॅलो बळीराजा या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. निवेदन आहे शेतकरी बंधू भगिनींसाठी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या अंतर्गत हॅलो बळीराजा या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा गुरुवारचा विषय आहे महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे. प्रसारणाची वेळ आहे संध्याकाळी 7:30 to 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-241-42-36-72. निवेदन संपलं.
6: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
7: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत

0: हवीहवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
1: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
0: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
1: तेव्हा ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्ज FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र,
0: जगभरात कुठेही।
2: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन।
3: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
2: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल।
3: निवेदन संपलं।
4: श्रोते हो, लक्षात असू द्या, उद्या सकाळी 8:15 हॅलो गीतबहार या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण असेल। आपण 3 आठवड्यांपूर्वी जर फोन केला असेल तर आपण जरूर फोन करा, पण 3 आठवड्यांच्या नंतर जर फोन केला असेल तर कृपया आपण सध्या फोन करू नका, महिनाभराने परत फोन करा। आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। 7:50 झाली आहेत, ऐकूया प्रायोजित कार्यक्रम। गरुड हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो।

0: नमस्कार. गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आपल्याशी कॅन्सर बद्दल बोलतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. डॉक्टर, मागच्या भागात आपण शस्त्रक्रियेबद्दल बरंचसं सांगितलं, रुग्णांमध्ये होणाऱ्या ज्या शंका उपस्थित होतात त्याबद्दल आपण सांगितलं. आता आपण या उपचारासंदर्भात बोलतोय की ज्या समाजामध्ये त्याबद्दल एक आणखी गैरसमजुती आहेत आणि तो उपचार आहे कॅन्सरचा, ते म्हणजे किमोथेरपी. कारण बऱ्याच वेळा लोकांना तो प्रॉब्लेम होतो की नाही किमोथेरपी मग आम्ही नाही घेणार, मग त्याला प्रॉब्लेम असतो किंवा काय. तर नेमकी ही किमोथेरपी आहे काय, तिचे फायदे दुष्परिणाम जे म्हणजे रुग्ण म्हणतात तर तसे आहेत का?
1: आता कॅन्सर आपण म्हटला की कॅन्सरच्या एका ठिकाणी तो निर्माण होतो आणि कॅन्सरच्या पेशी ह्या पसरणे हा त्याचा गुणधर्म आहे. मग त्या रसवाहिन्याबरोबर आणि रक्ताबरोबर शरीरभर त्या पसरत असतात, त्यामुळे कॅन्सर हा पसरणे असणारा गुणधर्म आहे. तर याच्यामुळे आपल्याला कॅन्सरची जी केमोथेरपी म्हणजे काय, तर ह्या कॅन्सरच्या पेशीवर मात करणारे जे इंजेक्शन आपण वापरतो, जे औषधं आपण वापरतो, त्याला कॅन्सरची केमोथेरपी असतं म्हणतात. हे ह्या कॅन्सरच्या पेशीवर आघात करून त्या नष्ट करत असतात आणि म्हणून आपल्याला शरीरात ज्या विशिष्ट ठिकाणी असलेला कॅन्सर, त्याचबरोबर शरीरात पसरलेल्या पेशी ह्या आपण इंजेक्शन रक्तामधून देत असतो आणि रक्तामधून दिल्यामुळे या रक्ताबरोबर ही कॅन्सरची औषधं सर्व शरीरभर पसरून ज्या ज्या ठिकाणी कॅन्सरच्या पेशी आहेत त्या त्या ठिकाणी ते त्याच्यावर मात करून त्याच्यावर नष्ट करत असतात आणि म्हणून कॅन्सरची केमोथेरपी एक महत्त्वाची उपचार पद्धती आहे. शस्त्रक्रियेमध्ये आपण विशिष्ट ठिकाणी असलेला कॅन्सर काढू शकतो, परंतु शरीरात रक्ताबरोबर पसरलेला कॅन्सर आपल्याला माहीतही नसतो कुठे आहे ते आणि आपण तो काढू शकत नाही. अशा वेळेला, अशासाठी कॅन्सरची केमोथेरपी एक महत्त्वाची उपचार पद्धती आहे आणि त्यामुळे कॅन्सरच्या केमोथेरपीमध्ये अनेक प्रकारचे औषधं असतात. ते काही विशिष्ट एकच औषध असतं असं नाही, अनेक औषधं एकाच रुग्णाला आपल्याला द्यावे लागतात, त्याला कॉम्बिनेशन थेरपी असं आपण म्हणतो. म्हणजे 2-3 इंजेक्शन एकदमच आपल्याला त्या एकाच वेळेला वापरावे लागतात, म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्सही कमी होतात, त्याचे इफेक्ट्सही जास्त असतात, त्याचबरोबर त्याची प्रतिकार म्हणजे त्या कॅन्सरच्या इंजेक्शनला प्रतिकार जो निर्माण होतो तो फारसा होत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम जास्त दिसून येतो.
0: आणि या किमोथेरपीची अशा काही कॅन्सरच्या अवस्था आहेत का की त्याच वेळेस ती दिली पाहिजे, म्हणजे ज्याला स्टेजेस म्हणता तुम्ही, तर असं काही आहे का?
1: स्टेजेस सुद्धा किमोथेरपी देताना विचार केला जातो. एक तर आपण जर कॅन्सर हा अगदी लवकरच्या अवस्थेमध्ये असेल तर आपण ऑपरेशनचा वापर करतो, त्याचबरोबर कॅन्सर जर थोडा जास्त असेल म्हणजे तिसऱ्या अवस्थेला जर असेल, दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेत

असतील आणि तो ऑपरेशनेबल नसेल तर कधी कधी आपण केमोथेरपी ऑपरेशनच्या अगोदर देतो, ज्याला न्यू ॲडजुवंट केमोथेरपी असं म्हणतात. म्हणजे केमोथेरपी देऊन आपण कॅन्सर कमी करतो, तो शस्त्रक्रियेच्या आवाक्यात आणतो आणि मग शस्त्रक्रिया करतो. म्हणजे कॅन्सरची केमोथेरपी कधी द्यायची याचंही नियोजन आपल्याला अवस्था बघून करावं लागतं. म्हणजे कधी अगोदर द्यावी लागते, कधी ऑपरेशनच्या नंतर आपल्याला ती द्यावीच लागते, आणि कधी कधी आपल्याला ती नंतर जेव्हा अगदी शेवटच्या अवस्थेमुळे जरी कॅन्सर असला तर त्यावेळेला आपलं ऑपरेशन होऊ शकत नाही, त्यावेळेला इतर काही ट्रीटमेंट

0: पेशंटच्या नंतर आपल्याला ती द्यावीच लागते. आणि कधी कधी आपल्याला ती नंतर जेव्हा अगदी शेवटच्या अवस्थेमुळे जरी कॅन्सर असला तर त्यावेळेला आपलं ऑपरेशन होऊ शकत नाही, त्यावेळेला इतर काही ट्रीटमेंट होऊ शकत नाही, मग आपल्याला थोडासा फिटनेस असेल तर आपण केमोथेरपी वापर करू शकतो. म्हणजे केमोथेरपीचा वापर हा कुठल्याही अवस्थेमध्ये होऊ शकतो.
1: पण आपण पुढच्या भागात हे जाणून घेणार आहे की लोकांना या केमोथेरपीबद्दल बरेचसे प्रश्न आहेत की याचे दुष्परिणाम किंवा ही भीती, तर ती पण आम्हाला तुम्ही त्याचं शंकांचं निरसन करणार आहात. पुढच्या भागात आपण हे जाणून घेऊयात, आज मात्र आपण थांबूयात. श्रोत्यांना पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला कॅन्सर संदर्भात किंवा काही माहिती हवी असल्यास आपल्याकडे कॅन्सर रुग्ण असतील तर नक्कीच डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड, गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावित्री रोड अहमदनगर इथं आपण दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या. आपल्याला नंबर सांगतो हॉस्पिटलचा, 0241 232 67 75. आणि श्रोते हो, कॅन्सर हा जीवघेणा आजार नाहीये, त्याचा खर्चही आता आपल्या आवाक्यात आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या हॉस्पिटलमध्ये लागू आहे तेव्हा आपण नक्की दाखवा. आज पुरतं थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.

0: प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. श्रोते हो आताच आपण ऐकलात आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:55 झालीत. घेऊया जाहिरातीसाठीची ही विश्रांती.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेस विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-4-77.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
6: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
7: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
6: फोन नंबर 0241 235 35 15.
5: मोबाईल 960

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. 98-220-40-375.
1: डॉक्टर, या भागात मला तुम्हाला विशेषतः महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सर बद्दल विचारायचंय. त्यातही ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये प्रामुख्याने सध्या खूपच आढळला जातो, तर याबद्दल काय माहिती सांगाल?
2: सगळ्यात पहिले तर ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांमध्ये होणारी गाठ, स्तनांमध्ये होणारा कॅन्सर.
1: बरोबर.
2: स्त्रियांच्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सगळ्यात पहिले तर मी हे सांगेल, घाबरायचं काही कारण नाही. कारण गाठ जेव्हा छोटी असते आणि तुम्ही लवकर जर दाखवलं कॅन्सर तज्ञांना, तो पूर्णपणे बरा होतो. म्हणजे आम्ही रिझल्ट पाहिले आहेत, जे पेशंट गरुड सरांनी, प्रकाश गरुड सरांनी 20-25-30 वर्षापूर्वी ऑपरेशन केलेले पेशंट आता सुद्धा ओपीडीला भेटायला येतात सहज, सरांना आठवण आली म्हणून. म्हणजे ते एवढे जुने पेशंट आहेत आणि ते कॅन्सर मुक्त झाले आहेत कारण त्यांनी लवकर दाखवलं. तर गाठ जॉब स्तनाची छोटी असते आणि तुम्ही लवकर दाखवून उपचार घेतले कॅन्सर तज्ञांकडनं, तर ते पूर्णपणे बरे होतात. सो सगळ्यात पहिले तर घाबरायचं नाही. दुसरं म्हणजे कोणती पण स्तनात लागणारी गाठ पहिले जाऊन तुम्ही कॅन्सर तज्ञांना दाखवा, मग ते ठरवतील की कॅन्सरची गाठ आहे का साधी चरबीची गाठ आहे. कारण ते एकदा निदान झालं आणि लगेच ट्रीटमेंट घेतली तर पूर्णपणे बरा होऊ शकतो.
1: महिलांमध्ये मुख्यत्वे हा जो आजार आहे ब्रेस्ट कॅन्सर आपण ज्याबद्दल बोलतोय, हा आहे हे कशावरनं त्या महिलेला समजतं? म्हणजे त्यासाठी तिनं काय तपासायला पाहिजे?
2: तर तिने सगळ्यात पहिले तर सगळ्या महिलांना मी सांगेल की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन प्रत्येक महिलेला आलं पाहिजे. म्हणजे आंघोळ करताना किंवा रूममध्ये एकटं असताना मिररमध्ये बघून स्वतःच्या स्तनांवर दाब देऊन जर पाहिलं तर कुठे गाठ लागली तर सगळ्यात पहिले जाऊन ते तज्ञांना दाखवा. तर ह्याच्याने काय होतं की तुमचं दुर्लक्ष होत नाही, की तुम्हाला सगळ्यात पहिले महिलांना स्वतःच जाणू शकते की कुठेतरी गाठ लागते. तर दुसरं म्हणजे क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन, मग जेव्हा तुम्ही ते कॅन्सर तज्ञांना जाऊन दाखवतात ते स्वतः चेक करतात, तपासून बघतात. तर त्यांना मग हाताला गाठ लागल्यावर आम्हाला स्पर्श करूनच कळतं की साधी गाठ आहे की कॅन्सरची गाठ आहे. साधी गाठ चरबीची असते ती मोबाईल असते, पण कॅन्सरची जी गाठ असते ती एकदम दगडासारखी कडक असते. तर आम्हाला हात लावल्यावर कळतं आणि ती जास्त हलत नाही. आम्हाला चेक केल्यावर कळतं की कॅन्सरची गाठ असू शकते किंवा चरबीची. आणि मग नंतर आम्हाला शंका वाटली की एकदम घट्ट दगडासारखी न हलणारी गाठ असेल आणि त्यात पण पेशंटनी सांगितलं असेल की वाढत चालली आकाराने, तर आम्हाला लगेच शंका येते. तर आम्ही मग पुढची लगेच तपासणी करतो की बायोप्सी करतो, म्हणजे सुईची तपासणी करतो आणि बघतो की त्याच्यात जो रिपोर्ट येतो

0: तर त्यात कन्फर्म होतं की कॅन्सर
1: हम्म.
0: आहे किंवा नाही. तर सगळ्यात पहिले तुम्हाला शंका वाटली कॅन्सर ची किंवा कोणतेही गाठ आहे स्तनाला, तर सगळ्यात पहिले जाऊन कॅन्सर तज्ज्ञाला जाऊन दाखवायचं. मग पुढं मग कॅन्सर तज्ज्ञ त्याचं पूर्ण तपासणी करतील, क्लिनिकल एक्झामिनेशन करतील, मग मॅमोग्राम करतील. मॅमोग्राममध्ये आपल्याला दिसून येतं, म्हणजे इमेजिंगच आहे, त्यात स्क्रीनमध्ये दिसून येतं की स्तनामध्ये कुठे गाठ आहे. ती गाठ ही वेगळी दिसून येते, जास्त व्हाईट दिसते आणि कॅल्सिफिकेशन असतात त्यात. आणि त्याच्यातनं मग बायोप्सी आपण करतो. मॅमोग्राम झाल्यावर बायोप्सी, आणि बायोप्सी झाल्यावर अर्ली स्टेज जर असेल तर पेटस्कॅनची गरज नाही, पण जर थोडीशी जास्त स्टेज वाटली, लिम्फ नोड वगैरे वाटले, साईज मोठी असेल, तर मग त्याचवेळी आपण पेटस्कॅन सुद्धा करून घेतो की कुठे अजून पसरलंय का बघायला.
1: अच्छा.
0: सो या सगळ्या तपासण्या मग आम्ही कॅन्सर तज्ज्ञ करतो. पण तुम्हाला कोणती स्तनाला लागणारी गाठ सापडली पेशंटला, तर त्याने तुरंत कॅन्सर तज्ज्ञांना जाऊन दाखवणे अगदी गरजेचं आहे.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375, 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

श्रोतहो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:20 झालीत. आता ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरातली वंदना विटणकर यांची रचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: श्रोतो, हे महेंद्र कपूर यांच्या स्वरातली वंदना विठणकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. आता ही आहे जाहिरातीसाठीची विश्रांती.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन डॉट कॉम.
4: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
5: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
6: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
7: काय झालं?
8: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
7: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
8: हो ना.
7: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
8: कुठे भेटतील त्या?
7: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
8: आणि फोन नंबर
7: 9372-99-29-36.
8: 9372-99-29-36.
7: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
9: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन्स ओपन.

श्रीधर फडके यांच्या स्वरातली सुरेश भट यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव आणि श्रीधर फडके यांचं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता सकाळचे 8:30 वाजत आहेत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, हुरमुजची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल. तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ केलं असं होईल. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉक्टर जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी

ही विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी IIT मद्रास आणि IIT कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. CBSEच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे. परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशू पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तर सदृश पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, कॅबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुक्षामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक 4-चाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागलं.

0: करत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43° सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 8:40 झालीत. ऐकूया कार्यक्रम ओळख कायद्याची. आज या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ॲडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे यांची प्रज्ञा असनेकर यांनी घेतलेली ही मुलाखत.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या ओळख कायद्यांची या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत ग्राहक संरक्षण कायदा, तरतुदी आणि सुधारणा याविषयी. श्रोतेहो, आपल्याला जीवन जगण्यासाठी क्षणोक्षणी अनेक विविध वस्तू आणि सेवा यांची गरज भासते. किंबहुना या जीवनावश्यक वस्तू तसंच सेवा या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. यांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला खरेदी आणि विक्री या दोन्ही व्यवहारांना अगदी पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. तेव्हा श्रोतेहो, ग्राहक म्हणून जेव्हा आपली भूमिका असते ना, तेव्हा फसवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच श्रोतेहो, ग्राहकांच्या हिताचं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने ग्राहक संरक्षण कायदा जाणून घेणं आपल्या प्रत्येकासाठी गरजेचं आहे. आणि याच अनुषंगानं ग्राहक संरक्षण कायद्याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आले आहेत ॲडव्होकेट श्री सिद्धार्थ वाघमारे. वाघमारे सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद
2: सर. कार्यक्रमात सुरुवातीला मला हे विचारावंसं वाटतंय की ग्राहक संरक्षण कायदा नेमका काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे?
3: ग्राहक संरक्षण कायद्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस त्या कायद्याची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की या देशामध्ये नवीन नवीन जगामध्ये सुद्धा ग्राहक हा असंघटित होता, आजही आहे. तर या ग्राहकाला संघटित करून त्याचं प्रबोधन करून त्याचे हक्क आणि त्याची कर्तव्ये या संदर्भाने जागृती करण्याचं काम प्रामुख्याने ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक बिंदू माधव जोशी यांनी केलेले आहे. आणि 1974 मध्ये या संघटनेची स्थापना पुणे या ठिकाणी झाली आणि तिथून या संघटनेचं काम सुरू झालं. आणि ह्या संघटनेच्या प्रबोधनातूनच ग्राहकांच्या जागृतीतून ग्राहकांच्या चळवळीतून 1986 ग्राहक संरक्षण कायद्याची निर्मिती झाली.
2: अच्छा,
3: 86 ते 19 पर्यंत हा कायदा अंमलात आणताना ज्या ज्या अडचणी आल्या असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम 2019 कायद्यामध्ये केलेलं आहे. आणि हा जो कायदा आहे हा परिपूर्ण असा कायदा आहे. या कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहेत. त्या तरतुदींचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस प्रामुख्याने आपल्या लक्षात एक गोष्ट घ्यावी लागते की ग्राहक आणि ग्राहकांचे जे हक्क आहे ते सोडवण्यासाठी या कायद्यामध्ये काय काय तरतुदी केल्या आहेत. तर प्रामुख्याने ग्राहक संरक्षण परिषद, त्यानंतर मध्यस्थी केंद्र आणि नंतर ग्राहक आयोग.
2: अच्छा,
3: म्हणजे या तीन तरतुदींच्या माध्यमातून ही ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याचं काम केलं जात.
2: अच्छा सर, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्राहक हा खूप महत्वाचा घटक आहे, तर काय सांगाल ग्राहक नेमकं कोणाला म्हणावं किंवा ग्राहक नेमका कोण असतो?
3: प्रामुख्याने ग्राहकाच्या संदर्भात पाश्चिमात्य जग आणि भारत यामध्ये एक संवाद साधण्याचा जर आपण प्रयत्न केला तर प्रामुख्याने भारतामध्ये ग्राहक कोणाला म्हणतात, तर जो वस्तू खरेदी करतो, विक्री करतो, परंतु याच्यामध्ये उपभोगावर नियंत्रण ठेवलेलं आहे.
2: अच्छा,
3: आणि पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, प्रदूषण होणार नाही, हा भारतामध्ये विचार केला जातो. पाश्चिमात्यांमध्ये फक्त यूज अँड थ्रो ही संस्कृती आहे की वापरा आणि फेकून द्या, मग त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा तिथे विचार केला.

0: जात नाही. हे भारत आणि पाश्चिमात्य यामध्ये ग्राहकाच्या संदर्भामध्ये हा त्या ठिकाणी आपण विचार करावा लागतो.
1: अच्छा सर, ग्राहकांच्या कायद्याच्या विषयी अनेक तरतुदी आहेत, तर त्या कुठल्या कुठल्या?
0: ग्राहक संरक्षण कायद्याचा विचार करताना अनेक तरतुदी त्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. मी अगोदर सांगितलंय की हा स्वयंपूर्ण कायदा आहे. यामध्ये प्रामुख्याने आपला हा विचार करावा लागेल की या कायद्यामध्ये सर्व तरतुदींचा ग्राहकांच्या संदर्भाने विचार केलेला आहे. हा एक सेंट्रल ऍक्ट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने पारित केलेला हा ग्राहक संरक्षण कायदा आहे. यामध्ये ग्राहक हा मध्यवर्ती आहे.
1: बरोबर.
0: आपण जर विचार केला तर ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्राहकाने जर खरेदी केली नाही, त्याने जर विक्री केली नाही, तर हे संपूर्ण जग स्तब्ध होईल.
1: बरोबर.
0: म्हणून ग्राहक हा खूप महत्वाचा आहे. तर ग्राहकाची व्याख्या करताना जो सेवा खरेदी करतो, जो वस्तू खरेदी करतो, अशी कायद्यामध्ये व्याख्या केलेली आहे.
1: बरोबर.
0: आणि या ग्राहक कायद्यामध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड याची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये आणलेली आहे.
1: अच्छा.
0: याच्यासाठी तुम्हाला क्रिमिनल लॉ पाहायची गरज नाही, सीपीसी पाहायची गरज नाही, ती तरतूद इथं आणली आहे.
1: बरं.
0: शिवाय याच्यामध्ये सीसीपी जी काय आहे, सेंट्रल अथॉरिटी आहे, की अथॉरिटीचं कंट्रोल इथं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: या संपूर्ण ग्राहकाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी सीसीपी काम करते.
1: अच्छा.
0: तर अशा पद्धतीने जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा अनेक तरतुदी याच्यामध्ये आलेल्या आहेत.
1: अच्छा सर, आपण असं बघतो की कुठलाही कायदा हा खूप सगळ्या बाजूंनी विचार करून असा मांडलेला असतो, लिखित स्वरूपात तो असतो, पण त्याची अंमलबजावणी जेव्हा होते तेव्हा अनेक अडचणी येतात, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: प्रामुख्याने आपण ह्या कायद्याचा जेव्हा विचार करतो, हा परिपूर्ण कायदा आहे. याच्यामध्ये लिमिटेशन ऍक्ट, सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड या सगळ्यांचा समावेश करून ग्राहकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण जेव्हा ह्या ग्राहक संरक्षण कायद्याचा विचार करतो आणि त्या संदर्भाने काम करणारी यंत्रणा, ग्राहक आयोग असेल, मध्यस्थी केंद्र असेल किंवा अजूनही काही संस्था जेव्हा येतात, त्यावेळेस ज्या अडचणी आहेत, प्रामुख्याने आम्हाला ग्राहक आयोगामध्ये काम करताना अडचणी ह्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून फार येतात. कोर्ट आदेश करतं, आयोग आदेश करतं, परंतु जेव्हा अंमलबजावणी होते त्यावेळेस मात्र अनेक अडचणी येतात. त्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे, स्टाफ आहे, ग्राहकही आहे. म्हणजे अशा संदर्भाने किंवा ज्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे ती व्यक्ती सुद्धा, किंवा ती संस्था असेल, ती व्यक्ती असेल, तर यांनी सुद्धा एकदा कोर्टाचा निकाल झाला, आयोगाचा निकाल झाला की त्याप्रमाणे 30 दिवसाच्या आत ते पेमेंट केलं पाहिजे किंवा त्याची परिपूर्ती केली पाहिजे.
1: अच्छा.
0: परंतु प्रामुख्याने असं होत नाही. आणि मग काय होतं की ग्राहकाच्या संवर्धनासाठी हा कायदा तयार केलाय, ग्राहकाला केंद्रीभूत ठेवलेला आहे, केंद्रस्थानी ठेवले आहे, परंतु जेव्हा अंमलबजावणी होते तेव्हा मात्र या निकालाकडे फार दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे काय होतं, शेवटी ग्राहकाची तक्रार सोडवताना त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात.
1: बरोबर.
0: ती लवकर सुटली जात नाही, ही अंमलबजावणीमध्ये आम्हाला अडचणी येतात.
1: अच्छा सर, अजून एक विचारावं असं वाटतं की एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाल्यानंतर त्याने पहिल्यांदा काय पाऊल उचलावं?
0: ग्राहकाची जर फसवणूक झाली तर प्रामुख्याने आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटना चालवतो. आमच्याकडे ग्राहक मार्गदर्शन केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे की त्या ग्राहक मार्गदर्शन केंद्राकडे आपण तक्रार केली, फोनवर तक्रार केली, लिखित तक्रार केली, तर आम्ही ज्याच्या संदर्भाने तक्रार आहे त्याच्याकडे पाठपुरावा करून सुसंवादातून कशी ही केस आपल्या सोडवता येईल, ही तक्रार कशी निकाली काढता येईल आणि ग्राहकाला कसा न्याय मिळवून देता येईल याचं काम प्रथम होतं. आणि जर समजा असं होऊ नये, हा प्रयत्न करू नये, जर त्यात यश आलंच नाही, तर मात्र आपल्याला मग ग्राहक आयोगाकडे तक्रार करावी लागते.
1: अच्छा सर, या सगळ्या याच्यामध्ये ग्राहक संरक्षण असं आपण म्हणतो, तर ग्राहक संरक्षण म्हणजे नेमकं काय?
0: हा कायदाच मुळात ग्राहकाच्या संरक्षणासाठी, त्या कायद्याच्या टायटलमध्येच ग्राहक संरक्षण कायदा हे त्या टायटलमध्येच अंतर्भूत केलेलं आहे की ग्राहकांचे जे हक्क आहेत त्यांचं संवर्धन करणे, ग्राहकाला प्रशिक्षित करणे, त्याच्यावर जो अन्याय होईल ग्राहक म्हणून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी या कायद्यांतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या माध्यमातून आपले काम करावं लागतं आणि त्याला न्याय मिळवून देण्याचं काम ह्या कायद्याने केलेलं आहे.
1: अच्छा, ग्राहक संरक्षण कायदा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ग्राहकांचे काही हक्क असे पण या कायद्यामध्ये नमूद केलेले आहेत, तर त्याविषयी सांगाल?
0: हा कायदा एवढा सुस्पष्ट आहे आणि एवढा स्पष्ट आहे की त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे ग्राहकाची जे काही हक्क आहेत. ग्राहकाचे हक्क काय आहेत? तर ग्राहकाला जेव्हा तो खरेदी करतो त्यावेळी जी वस्तू खरेदी करतो त्या वस्तूचे सगळे कंटेंट्स माहीत करून घेण्याचा, त्याविषयी त्याला ज्या शंका असतात त्या शंकांचं निरसन करण्याचा, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी अंतर्भूत केलेलं आहे. आणि त्याला त्याचं मत मांडण्याचा, त्यात काही डिफेक्ट असेल तर ते सांगण्याचा सुद्धा अधिकार आहे.

0: असे अनेक त्याचे जे हक्क आहेत ते सगळे त्या कायद्यात अंतर्भूत केलेले आहेत.
1: सर, असं काही आहे का की एखादा ग्राहक जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करतो तेव्हा ग्राहकाने आधी अवेअर असलं पाहिजे?
0: बरोबर आहे.
1: ही एक टर्म मला वाटतं या कायद्यामध्ये आहे, तर त्याविषयी सांगाल.
0: ग्राहकाने कुठली वस्तू खरेदी करताना, सेवेचा उपयोग करताना अवेअर असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे, त्यांनी माहिती करून घेतली पाहिजे की सेवा आहे, याच्या अटी काय, नियम काय, हे सगळे जाणून घेतले पाहिजे. आणि त्यासाठी ते जाणून घेण्यासाठी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याला माहितीचा अधिकार आहे, त्याला प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा अधिकार आहे. ती समोरच्या माणसाने, सामनेवाल्यानी त्याला समजून सांगितली पाहिजे. जर त्याचं उल्लंघन होत असेल तर ग्राहकाकडे आपल्याला तक्रार करता येते.
1: बरोबर. म्हणजे की एखादी वस्तू त्याची एक्सपायरी डेट बघणं किंवा त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे हे बघून घेणं आणि मग ती वस्तू किंवा सेवा खरेदी करणं, जर असं झालं नाही, जर ग्राहकाकडनं हे बघितलं गेलं नाही, तर मग याच्यामध्ये काय तरतूद आहे कायद्यामध्ये?
0: जर ग्राहकाची फसवणूक झाली, त्यांनी माहिती विचारली, त्याला माहिती दिली नाही, किंवा कंटेंट जे आहेत त्याचे कंटेंट आहेत त्यापेक्षा वेगळी माहिती दिली, त्याला खोटी माहिती दिली, तर ग्राहकाला न्यायालयामध्ये दाद मागता येते.
1: अच्छा.
0: आता या दृष्टिकोनातून दुसरा मुद्दा जो आहे की ग्राहकाचं प्रबोधन, ग्राहकाचं प्रशिक्षण करण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून संस्थेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत करत आहोत. आम्ही काय करतो, प्रामुख्याने आम्ही विद्यार्थी हा ग्राहक आहे.
1: बरोबर.
0: तो लहान आहे, पहिलीचा विद्यार्थी, दुसरीचा विद्यार्थी लहान आहे. तो नुकताच आता काहीतरी खरेदी जाणार आहे, सेवा घेणार आहे. तसं तर तो जन्माला आला तेव्हाच तो ग्राहक झाला. मातेच्या पोटातून जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो ग्राहक होतो. डॉक्टरची फी आहे, मेडिकल आहे, तो खरेदीच करतोय, त्याच्या वतीनं जे पालक खरेदी करतात, मग तो ग्राहक झाला. मग या ग्राहकाला कसं प्रशिक्षित करायचं, तर प्रामुख्याने आम्ही शाळा हे बेस धरलेलं आहे. आणि या शाळेमध्ये जाऊन आमचे कार्यकर्ते शाळेत जाऊन त्या विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणजे काय, तुझे हक्क काय, तू काय पाहिलं पाहिजे, तू एकटा न जाता पालकांबरोबर जेव्हा जातोस तेव्हा पालकांना सुद्धा पालक व्यवस्थित खरेदी करतोय काय हे तू सुद्धा सांगितलं पाहिजे. त्यांना सुद्धा तू सांगितलं पाहिजे की एक बिस्किटचा पुडा घेतला याच्यामध्ये काय कंटेंट्स आहेत, पालकाला सुद्धा विचारलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि पालकाची जागृती केली पाहिजे. हे आम्ही शाळेतून विद्यार्थी आणि पालक, शिक्षक यांच्या एक सभा घेऊन त्यामध्ये आपण जागृती करू.
1: वा, खूप छान. हीच खरं जागृती गरजेची आहे. सर, आज आपण बघतो की वस्तू आणि सेवा ह्या अनेक विविध पातळीवर आहेत, पण आजचा जमाना जर आपण बघितला तर ऑनलाईन खरेदीचा आणि विक्रीचा हा जमाना आहे. तर ऑनलाईन खरेदी विक्रीमध्ये ग्राहकांची भूमिका काय असू शकते?
0: ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकाने सुद्धा त्या संदर्भातले जे नियम आहेत ते नियम समजून घेतले पाहिजेत. प्रथमतः ऑनलाईन करताना ती व्यक्ती योग्य आहे काय, तिथला फोन नंबर असेल, व्हॉट्सअप नंबर असेल, जे काही कॉन्टॅक्टचे साधन आहेत ती व्यवस्थित पाहिली पाहिजेत. आणि त्या संदर्भाने मग त्यांनी ते ऑनलाईन बुकिंग केली पाहिजे. आता ही करताना स्वतःची फसवणूक झाली तर कायद्यामध्ये आता 19 कायद्यामध्ये दुरुस्ती आणले की त्यामध्ये ई कॉमर्स असेल, ई कॉमर्सचा जो व्यवहार असेल त्या संदर्भाने सुद्धा जर फसवणूक झाली तर त्याला ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागता येते.
1: अच्छा.
0: म्हणजे आता नव्याने तरतूद आलेली आहे त्याच्या.
1: बर बर. आणि जे काही फ्रॉड्स होतात, सायबर क्राईम आपण ज्याला म्हणतो, ते सुद्धा याच्या अंतर्गत येतात का?
0: सायबर क्राईमच्या संदर्भाने ते सुद्धा आपण याच्यामध्ये दाद मागू शकतो, परंतु सायबर सेल हा सेपरेट ठेवलेला आहे.
1: सर, ऑनलाईन शॉपिंग आजकाल खूप वाढलेली आहे, तर या संदर्भात तुम्ही ग्राहकांना काय सांगाल?
0: शक्यतो आम्ही ग्राहकांना ऑनलाईनच्या संदर्भाने प्रत्यक्षात तुम्ही फिजिकल खरेदी करा हा पहिला मार्ग आहे त्यातला. कारण तिथे आपण काही तक्रार तर आपण लगेच जाऊन भेटू शकतो, तक्रार मांडू शकतो.
1: बरोबर.
0: ऑनलाईनमध्ये काय झाले की यामध्ये काही फ्रॉड वाढलेत की आणि लोक काय करतायत, कुठेही जाणून न घेता कुणी माहिती सांगितली की त्याच्या माध्यमातून ते करतायत.
1: खरं.
0: प्रत्यक्षात काय केलं पाहिजे, शेअर मार्केटिंग असेल तर शेअर मार्केटिंग मध्ये लोकांनी स्वतः त्या लाईन वरती, त्या साईट वरती काय जे काही शेअर आपल्याला खरेदी विक्री करायची स्वतः केली पाहिजे. तर लोकांना काय जागृती न करता किंवा दुसऱ्यावर, मित्रावरती, नातेवाईकडे भरोसा ठेवून ते त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतात, तो प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतच नाही. म्हणून आपल्याकडे जे काही शेवगाव वगैरे नगर जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार घडलेले आहेत ते सगळे याचेच परिणाम आहेत. आणि ऑनलाईनमध्ये सुद्धा अशा घटना घडतात की तुम्ही एखादी वस्तू मागता, ती वस्तू येत नाही, दुसरीच वस्तू येते, त्या संदर्भाने आपण तक्रार करू शकतो.
1: अच्छा अच्छा. पण मग त्याची पुढे अंमलबजावणी किंवा त्यांना न्याय मिळतो का?
0: न्याय मिळतो.
1: मिळतो. सर, तुम्ही या क्षेत्रात इतक्या दिवसांपासून काम करता आहात, तर या ग्राहक संरक्षण कायद्यामधला एखादा किस्सा किंवा एखादी घटना आम्हाला सांगू शकाल, अनुभव तुमचा?
0: या संदर्भाने आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आणि आमच्या परीने मी सुसंवादातून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भाने एक घड्याळ एका व्यक्तीने खरेदी केलं, त्याची तक्रार आमच्याकडे आली, त्या कंपनीकडे त्यांनी पाठपुरावा केला, परंतु वॉरंटी पिरियडमध्ये एकदा

0: ते दुरुस्त करून दिलं, नंतर दुरुस्त करून द्यायला त्यांनी नकार दिला. तक्रारच्या काय आल्यानंतर आम्ही त्याने एक पत्र तयार केलं आणि त्याच्यामध्ये कायद्याचा उल्लेख करून ग्राहकांचे हक्क यांचा सुद्धा आम्ही संदर्भ दिला, ग्राहक कायद्या संदर्भ दिला आणि त्या संदर्भाने आम्ही जेव्हा तक्रार केली आमची, त्यावेळेस त्यांनी मात्र पत्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच त्याला पॉझिटिव्ह अप्रोच दिला आणि त्या व्यक्तीला घड्याची किंमत द्यायचं तयारी दर्शवली.
1: अच्छा अच्छा, म्हणजे ग्राहकांना न्याय मिळू शकतो निश्चित हे आपल्याला इथं आवर्जून आपल्या श्रोत्यांना आपण सांगूयात. सर, ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण होण्यासाठी ग्राहक

0: ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना प्रामुख्याने ग्राहकांचं प्रबोधन प्रशिक्षण हे काम करते आणि आमच्याकडे जे प्रश्न येतात ते प्रश्न आमच्या ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सुसंवादातून तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की आतापर्यंत सुटलेले प्रश्न अशाच पद्धतीने आम्ही बरेचसे प्रश्न सोडवले आहेत आणि पुढेही हे सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
1: नक्कीच सर, 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून आपण साजरा करतो, तर त्या संदर्भात किंवा त्या दिवसाच्या अनुषंगाने आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आता खरं तर काय, या देशामध्ये नवीन नवीन जगामध्ये अनेक दिन साजरे केले जातात. तर याच्यामध्ये महत्वाचा भाग काय, ग्राहक दिन हा एक दिवस आपण फक्त काय करतो, एक साजरा करतो, फंक्शन काही कार्यक्रम घेतो आहोत, व्याख्यान घेतो आहोत, शिबिर घेतो आहोत, परंतु केवळ एका दिवसाने हे काही साध्य होणार नाही. आपल्याला हे 12 महिने वर्षभर आपले प्रोग्राम राबवायचे आहेत, तसं झालं पाहिजे. आणि आमच्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटना ही वर्षभर हे प्रोग्राम राबवते. आमच्याकडे एक ट्रेकिंग ग्रुप आहे, त्या ट्रेकिंग ग्रुपला आम्ही शनिवारी जेव्हा आम्ही आसपासचे डोंगर आहेत त्या संदर्भाने आम्ही ट्रेकिंगच्या लोकांना तिथे नेतो आणि आमची टीम त्याच्यामध्ये असते. मग ह्या टीमच्या माध्यमातून आम्ही तिथेही प्रशिक्षण करतो आणि जवळपासची शाळा जी आमच्या रूटवर जे शाळा असतात त्या शाळांमध्ये जाऊन आम्ही त्या मुख्याध्यापकाशी प्रथम संपर्क करून मग विद्यार्थ्यांना तिथे आम्ही हे प्रबोधनाचं काम करतो.
1: अच्छा,
0: आमच्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनेबद्दल अजून जर बोलायचं म्हटलं तर आम्ही आता नुकतीच एक लायब्ररी सुरू केलेली आहे की आम्हाला आमच्या एका कार्यकर्त्याने काही पुस्तकं भेट दिली, मग ते पुस्तकं ठेवण्यासाठी आम्ही कपाट घेतलं आणि तिथे आम्ही लायब्ररी सुरू केली की जेणेकरून ग्राहक तिथे येईल किंवा ह्या शहरात कोणी नागरिक येईल आणि मग त्याच्यामध्ये ग्राहकांच्या चळवळीची जे काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये जे काही ग्राहकांचे कायदे आहेत म्हणजे आपला हक्क कर्तव्य याची जागृती होईल आणि काही नियतकालिक आहेत की त्या नियतकालिकांमधून घडलेल्या घटना त्यामध्ये नमूद असतात आणि मग ग्राहकांना बरंच जगात काय घडतंय, कुठल्या तक्रारी केल्यामुळे सोडवल्या जातात, कुठल्या तक्रारी करायच्या असतात, हे सगळं त्याला त्याच्यामधून कळतं अशी आम्ही एक लायब्ररी सुरू केलेली आहे.
1: अच्छा सर, तुम्ही इतकी छान माहिती देत आहेत तर मला अजून थोडस असं विचारावंसं वाटतंय की ग्राहक संघटना ही ग्राहक संरक्षण कायद्याला कशी बघते आणि ग्राहकांना न्याय देण्यासाठी या कायद्यात अजून कुठले अपेक्षित बदल आपण सुचवू शकतो?
0: प्रामुख्याने हा ग्राहक संरक्षण कायदा करताना अनेक बाबींचा विचार करून सर्वांग परिपूर्ण असा हा सोपा, सुटसुटीत आणि क्रांतिकारक असा हा कायदा आहे. परंतु तरी सुद्धा ह्या कायद्याची अंमलबजावणी करताना ज्या अनेक अडचणी येतात त्यासाठी ग्राहक संघटनेला काही अपेक्षा आहेत, काही बदल यात व्हावेत शासन पातळीवर आणि कायद्यात आणि यंत्रणेमध्ये. या संदर्भाने जर बोलायचं झालं तर स्वतंत्र असं ग्राहक संरक्षण मंत्रालय असणं अपेक्षित आहे, कारण ग्राहकाच्या तक्रारी ह्या वेगवेगळ्या विभागाकडे जातात, त्यात दिरंगाई होते, विभाग त्यात निर्णय घेईलच असं काही नाही, पाठपुरावा करायला वेळ जातो. म्हणजे ग्राहक संरक्षण मंत्रालय जर स्थापन झालं तर या सगळ्या तक्रारींचं एकत्रीकरण होईल आणि तक्रारीचा निपटारा व्हायला, निर्णय घ्यायला कालावधी कमी लागेल, त्या लवकर निर्णय होतील.
1: अच्छा,
0: नंतर ग्राहक कल्याण निधीचा पारदर्शक वापर झाला पाहिजे. ग्राहक कल्याण निधी जो आहे तो ग्राहकांच्या साठीच वापरला गेला पाहिजे. ग्राहक संरक्षण परिषदा व लोकपाल बैठका नियमित झाल्या पाहिजेत. काय झालं, कायदा झाला, परंतु कायद्यामध्ये ज्या तरतुदी केल्या त्याची अंमलबजावणी करणं किती अडचणीत होतं हे मी अगोदर सांगितलेलं आहे.
1: बरोबर,
0: की आता समजा ग्राहक संरक्षण परिषद आहे, कौन्सिल, कंझ्युमर कौन्सिल म्हटलेलं आहे, त्यावरचे प्रतिनिधी सगळ्या विभागातून ते प्रतिनिधी असतात, कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली त्या मिटिंगा होतात, परंतु त्याला कलेक्टर साहेबांनी वेळ दिला पाहिजे आणि त्या बैठका नियमित झाल्या पाहिजे. त्याचे निर्णय होतील ते वेगवेगळ्या विभागाचे निर्णय असं अंमलबजावणीचे, त्या त्या विभागांनी त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे.
1: खरंय,
0: म्हणजे याच्यामध्ये सातत्य, कंटिन्युटी, नियमितपणा पाहिजे.
1: अच्छा,
0: पुन्हा मध्यस्थ सदस्य जे आहे, मध्यस्थाची तरतूद नव्याने आली, परंतु मध्यस्थ पॅनल निर्माण झाले, परंतु आज एकही मध्यस्थ पॅनल कार्यरत नसावं असं मला वाटतं. खरे फक्त मध्यस्थ नेमले, यांचे नियम काय, यांना आयडेंटिटी कार्ड दिलेले नाहीत, त्यामुळे ते कार्यरत नाहीत. आज निधीचा वापर ग्राहक शिक्षण, प्रशिक्षण, कायदेशीर सल्ला, तक्रार मार्गदर्शन यासाठी झाला पाहिजे. डिजिटल तक्रार नोंदणी जी आहे ती व्यवस्था जरा कार्यक्षम केली पाहिजे. सहायता केंद्रे, आवश्यक सुधारणा, ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग, अशा अनेक अपेक्षा त्यामध्ये आहेत. आणि हा जर बदल झाला तर खऱ्या अर्थाने ग्राहकांना अजूनही चांगल्या पद्धतीने आपल्याला न्याय देता येईल असं मला वाटतं.
1: नक्कीच वाघमारे सर, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ग्राहक संरक्षण कायदा तरतुदी आणि सुधारणा याविषयी आपल्या सर्व ग्राहकांना अर्थात श्रोत्यांना उपयुक्त अशी माहिती दिलीत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.

श्रोते हो ओळख कायद्याची हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आज कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ॲडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे यांची प्रज्ञा असनीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 9 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. श्रोते हो, कार्यक्रमात आपण अनेक गाजलेली अशी गाणी ऐकतो. प्रत्येक गाण्याशी आपली काहीतरी अशी एक ओळख असते, काहीतरी आठवण असते, आणि गाणं जेव्हा लागतं तेव्हा ती आठवण आपल्याला येत असते. अशीच ही सगळी गाणी या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं. आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीत आहे एन दत्ता यांचं. ऐकूयात.

0: श्रोतहो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातली जगदीश खेबुडकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं एन दत्ता यांचं.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
0: श्रोतो हो प्रियकर आणि प्रेयसी, एकदा प्रेमात पडले की जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे त्यांना तो किंवा तीच दिसत असते. कुठेही गेले की ती किंवा तो एकमेकांचा शोध घेत असतात. असंच हे गाणं शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. गीत आहे शांता शेळके यांचं, तर संगीत आहे अनिल अरुण यांचं. ऐकूयात.

श्रोतेहो, उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं पिंजरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, तर संगीत होतं राम कदम यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: आता ऐकूया पहिलं प्रेम या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत. संगीत आहे शंकरराव कुलकर्णी यांचं.

आज तुम्हाला जे हवं त्याची कल्पना करा आणि ज्याची तुम्ही कल्पना केली तसं तुम्ही व्हाल आणि शेवटी जे हवं ते तुम्हाला मिळेल असं सांगितलं जातं. पण प्रेम हे असं असतं की दोघांनाही न कळता ते होत असतं. असंच हे प्रेम यानंतरच्या गीतामधून चित्रपट आहे कलंक शोभा. पुन्हा एकदा स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा. गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं, तर संगीत आहे सुधीर फडके यांचं.

पहिलं प्रेम या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मधुसूदन कालेलकर यांचं, तर संगीत होतं शंकरराव कुलकर्णी यांचं. श्रोते हो, निर्मितीची पहिली पायरी म्हणजे कल्पना. स्वप्न

श्रोतः आता ऐकूया झुंज या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. चित्रपट आहे, माफ करा, संगीत आहे राम कदम यांचं.

तुम्ही माझ्या मनात लपलंय रे, तुम्ही माझ्या मनात लपलंय रे, तुम्ही माझ्या मनात लपलंय.

0: श्रोतहो झुंज या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, तर संगीत होतं राम कदम यांचं. आणि याबरोबरच आजचा रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:25 झालीत.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन.

श्रोतेहो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव, ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपटसृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.

तेव्हा श्रोते हो, बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा. 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा नर्गिस यांच्यावर चित्रित झालेलं तुमच्या आवडीचं गीत. श्रोते हो, लक्षात असू द्या, आज सकाळी 10:30 कार्यक्रम आहे आमच्या संग्रहातून. आज या कार्यक्रमात थोर

संत परंपरा या मालिकेअंतर्गत आज संत किसनगिरी महाराज यांच्याविषयी कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रदीप हलसगीकर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9:30 वाजत आहेत. यानंतर 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले। 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत। श्रोते, आता सकाळचे 10 वाजलेत। ऐकूया मराठी चित्रपट संगीत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुक्ता या चित्रपटातलं रवींद्र साठे, जयश्री शिवराम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं ना धो महानोर यांचं हे गीत। संगीत आहे आनंद मोडक यांचं। ऐकूयात।

श्रोते हो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण मुक्ता या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वर होता रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांचा. गीत होतं ना धो महानोर यांचं, तर संगीत होतं आनंद मोडक यांचं.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन। आत्मा मालिक ये।
3: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी। हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे। पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात। गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं। श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम।
4: तेव्हा श्रोते हो, आज रात्री 9:30 जरूर ऐका कार्यक्रम साज संगीत। संकलन आणि निवेदन आहे शीतल शिंदे यांचं। आपण ऐकतात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा। आता ऐकूया चौकट राजा या चित्रपटातलं दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं हे गीत। संगीत पुन्हा एकदा आहे आनंद मोडक यांचं।

0: चौकट राजा या चित्रपटातलं दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. अनंत मोडक यांच्या संगीत निर्देशनातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं.
1: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून

0: कडून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी.
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम.
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
1: जगभरात कुठेही.
2: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं हे गीत.

सुशीला या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. आता यानंतर ऐकणार आहोत चानी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आरती प्रभू यांचं हे गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं सरकारनामा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं अजय झणकर यांचं, तर संगीत होतं आनंद मोडक यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम आमच्या संग्रहातून. कार्यक्रमात आज थोर संत परंपरा या मालिकेअंतर्गत आज संत किसनगिरी महाराज यांच्याविषयी सादर करते प्रदीप हलसगीकर.
1: थोर संत परंपरा या कार्यक्रम मालिकेत आज प्रसारित करत आहोत श्री संत किसनगिरी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित कार्यक्रम अमृतवाहिनी तिरीचं सिद्धपीठ श्री किसनगिरी महाराज. लेखक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे. संगीत सुनील ब्राह्मणे यांचं. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत प्रदीप हलसगीकर.

0: औदुंबर तरुखाली अवधूत साक्षात्कार झाला, करुणिया शक्तिपात गौरवली तुझी काया।
1: औदुंबर वृक्षाच्या तळाला किसनगिरी महाराजांना प्रत्यक्ष अवधूतांचा साक्षात्कार झाला आणि सद्गुरु अवधूतांनी त्यांना शक्तिपात घडवला अशी किसनगिरी महाराजांच्या शिष्यांची श्रद्धा असल्याचं आरतीमध्ये वर्णन केलं आहे। किसनगिरी महाराजांनी देवगड इथं गुरु दत्तात्रयांची मूर्ती स्थापन केली आणि गुरुपरंपरेनं त्यांचे उत्तराधिकारी श्री भास्करगिरी महाराज यांनी अतिशय देखणं असं देवस्थान निर्माण केलं। लाखो भाविक, वारकरी, यात्रेकरी, पर्यटक प्रवरातीरी असलेल्या या देवगडला मोठ्या श्रद्धेनं येतात। श्री संत सिद्धमुनी किसनगिरी हे तसे अगदी अलीकडचे संत। तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, असं किसनगिरी महाराजांचं अवतार कार्य घडलं।

राहीबाई मातेच्या उदरी भिल्ल जमातीत नेवासे तालुक्यातल्या प्रवरेच्या तीरावरच्या गोधेगाव या गावात किसनगिरींचा जन्म झाला असा उल्लेख श्री किसनगिरी विजय या ग्रंथामध्ये नासिकेत यादव कोरेकर या ग्रंथकर्त्यांनी केला आहे. लहानपणापासूनच श्री किसनगिरी महाराजांमध्ये योग्याची लक्षणं दिसायला लागली. वयाच्या 5व्या वर्षापासून 4 गावांचं गोधन वळण्यास किसन आपल्या बंधूंबरोबर जायचे. आईच्या हातचंच अन्न खाण्याचा नेम तेव्हापासूनचा. बंधू प्रवरेत मासे पकडायचे तर किसन पकडलेले मासे पुन्हा प्रवाहात सोडायचे, अशी त्यांची भूतदया. वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांचं मन शिवभक्तीत रमलं. दिवसभर शेतात काम करून थकल्यानंतर रात्र प्रवरेच्या पाण्यात ध्यानस्थ बसावं. वाळूची पिंड करून ओंजळीने जलसिंचन करीत आत्मचिंतनात मग्न व्हावं. वाळल्या काडीची उदबत्ती करावी तर त्यामधून सुगंधित धूर निघत असे आणि चंदनाचा सुगंध पसरे असं भाविक सांगतात. किसनगिरींनी अशी 12 वर्ष तपश्चर्या केली.

प्रवरेच्या तीरावर किसनगिरींनी अगस्ती ऋषींच्या सान्निध्यात आश्रम स्थापन केला. किसनगिरींना अगस्तींचा साक्षात्कार झाला. त्यांच्या गोधे गावातल्या समाधी स्थानासमोर हा आश्रम करावा असा त्यांचा मनोदय झाला. त्याप्रमाणे श्री किसनगिरी नित्य बहिरवाडी इथल्या प्रवरेच्या मध्यधारेत असलेल्या काळभैरवाचे अर्थात सिद्ध शिवांचे दर्शन घेऊन समाधीस्थ अगस्ती ऋषींची गोधेगावी भेट घेऊन मगच गडावर नित्यकर्मांसाठी जात असत. हे स्थान प्रवरामाईच्या प्रवाहातलं आहे. अमृतवाहिनी

0: गवरा अमृतमंथन प्रसंगातून शिवांच्या लीलेने प्रवाहित झाली खरी, परंतु अमृत वाटपात राहू दैत्याने आगळीक करून देव आवलीत प्रविष्ट होऊन अमृत प्राशन केले तेव्हा त्यांचा शिरच्छेद केला.
1: राहुरी गाव त्याची साक्ष आहे, तसंच देवळाली प्रवरा हे गावही या कथेची साक्ष देतं. म्हणूनच अमृतवाहिनी राहूंच्या कंठातून वाहते असा उल्लेख प्राचीन दंतकथेत होतो. पाचेगावजवळ मुळा आणि प्रवरा संगम होऊन गोधेगावाकडं प्रवरा येते आणि पुढं ती गोधेगावाजवळच कायगाव टोका इथं गोदावरीला मिळते. त्यामुळं आजचं देवगड हे तीर्थ त्रिवेणी संगम तीर्थ म्हणून ओळखलं जातं. अकोले इथं अमृतवाहिनीच्या उगमाजवळ अगस्तींचा आश्रम आहे आणि असं म्हटलं जातं की गोधेगावी अगस्ती ऋषींनी 12,000 वर्ष समाधिस्थ अवस्थेत तप केलं. नित्य समाधिस्थान म्हणून ते ओळखलं जातं. ह्या संपूर्ण पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांचं प्रत्यक्ष सिद्ध किसनगिरी यांच्या साक्षात्कारपूर्वक तपश्चर्येनं पुनरुज्जीवन झालं. एकूणच किसनगिरी महाराज बालयोगी म्हणूनच प्रकटले हे उघड आहे.
0: नेवासे गावाच्या नाथ बाबांच्या आश्रमात जाऊन किसनगिरींनी अनुग्रह घेतला. ते नाथबाबाही सिद्धपुरुष होते. कोण काय मागेल ते खिशातनं काढून देत असत. योगी किसनगिरी गावोगाव भिक्षान्न करू लागले. अशा तऱ्हेनं त्यांना परिपूर्ण दशा प्राप्त होईपर्यंत किसनगिरी महाराजांचे अनेक चमत्कार घडलेले लोक सांगतात.
1: आता निर्जन टेकडीवर प्रवरेच्या तीरावर असणाऱ्या शनेश्वर, मार्कंडेय, राजपीर, दत्तकिशोर, नवनाथ, सिद्धेश्वर या सगळ्यांच्या सान्निध्यात सिद्ध किसनगिरी विराजमान झाले आहेत. बाबांचा संचार ज्या ज्या घरी व्हायचा तिथं सुबत्ता यायची, विहिरीला पाणी लागायचं, अमाप पीक यायचं, कर्ज फिटून जायचं, बागायत तयार व्हायची. पण बाबा कोणाच्याही घरी रमत नव्हते. मनात आलं की तिथून निघायचे, निराहारी राहायचे.
0: बाबांच्या भोवती भक्तांचा मोठा मेळा जमायला लागला. गोधेगावीचे मोहन पाटील, भागोजी सुतार, गंगाधर शेळके, भालगावचे नाना भाऊ, मुक्ताबाई भागवत, बाबूराव तनपुरे यांच्याकडे किसनगिरींचं वास्तव्य असायचं. किसनगिरी महाराज वास्तव्य असेल तिथे भक्तांना, प्रापंचिकांना प्रबोधित करत असत. बहिरवाडीतही अनेक भक्त बोध ऐकण्यासाठी एकत्र जमत.
1: किसनगिरी महाराजांचं प्रबोधाचं सूत्र सत्य, सद्वर्तन, निरहंकारिता, भूतदया, भक्ती, प्रामाणिकपणा, सामंजस्य, सलोखा, एकजूट, न्याय वर्तन, व्यसनमुक्ती हे होतं. करणी कवटाळ, भूत लागीर, मंत्रतंत्र, जादूटोणे यांचा ते निषेध करायचे. निस्सीम भक्ती, अखंड जनसेवा, प्राणीमात्रांची सेवा, सतत श्रमनिष्ठा, मातीवर, पाण्यावर आणि फळाफुलांवर, झाडावेलींवर ते माणसांसारखं प्रेम करायचे. सर्वत्र चैतन्य भरून आहे त्याचा अनुभव निस्सीम भक्ती आणि सत्यनिष्ठेने येतो असं ते म्हणायचे. विश्वाच्या चलनाविषयी ते सहज सांगायचे.

0: किसनगिरी महाराजांनी ब्रह्मांडाची व्युत्पत्ती अशी पंचभौतिक विज्ञाननिष्ठेनं सांगावी. या ब्रह्मांडात मनुष्य जन्म मोठ्या भाग्यानं लाभला आहे, त्याचं सार्थक करावं यासाठी ते स्पष्ट करायचे.
1: प्राणी मात्रांच्या हृदयी आत्मा एकची असे पाही, तयासी कधी नाही जन्म मरणाचा फेरा, मन भटके वायू समान, तया आवरणे कठीण, कुबुद्धी महाडाकीन, स्पर्श तिचा करू नये.
0: त्याकरता भक्तिमार्गानं जावं, सत्संग करावा असं बाबा म्हणायचे. ते अभंग गायचे, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. निस्सीम भक्तीनं कर्म करत राहावं, मनात परमेश्वराचा ध्यास घेऊन प्रपंचातून मन शुद्ध करून मनुष्य जन्माचं सार्थक करावं. सतत दानधर्मासाठी हात पुढं असावा. कर्मकांडात अडकून, विटाळ चांडाळात अडकून निष्क्रिय होता, प्रपंचात समजूतदारपणानं वागण्याऐवजी द्वेष, असूया, मत्सर, अहंकार जवळ करता, लोभाच्या अधीन जाता, त्यामुळं स्वतःच दुःखाचं कारण होता. म्हणून बोटाला ठेच लागली तर दगडाला दोष देऊ नये. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यांचा विवेकानं व्यवहार साधावा असा बोध बाबा द्यायचे.
2: घोंगडीच्या आसनावर बसण्याचा बाबांचा प्रघात होता. भोवती भक्त बसायचे, गप्पांच्या ओघात बोध घडायचा. वरवर शुद्ध होता, अंतरंग तसेच ठेवता, शुद्धी अंतर्बाह्य करावी. स्वार्थासाठी पोपटासारखं बोलता काम झालं की कृतज्ञताही ठेवत नाही, त्यामुळेच मती भ्रष्ट होते. स्वकष्टावर जगावं, फुकटचं खाऊ नये. आपल्या कर्मानेच आपण संकट ओढवून घेतो. मीपणा उपयोगाचा नाही, अहंकार सर्वनाश करतो, असा बोध बाबा परोपरीने करत.
0: म्हणे आम्ही विठ्ठलाचे गडी, बोकडाची मुंडके मोडी, असा दांभिकपणा श्री किसनगिरी महाराज नेहमीच चव्हाट्यावर आणायचे. मी काशी केली, काशाच्या भांड्यात कशी जेऊ, अशी वडाची साल पिंपळाला लावून अंधपणानं वर्तन करणाऱ्यांवर ते सडेतोड टीका करायचे. परमार्थामध्ये पाखंडीपणा चालत नाही हे बाबा निक्षून सांगायचे. मराठी, मांग, महार अशी जातपात नसतेच, सगळ्यांच्या ठाई एकच परमेश्वर असतो.
2: आपल्या घरातच पंढरीची वारी आहे असं सांगून किसनगिरी महाराजांनी देवगडावरून पंढरीची वारी सुरू केली. अनेक भक्तांची दुःख महाराजांनी केवळ संकेत दर्शनाने दूर केल्याचं भक्त सांगतात. श्रीरामपूर इथल्या श्यामसुंदर शहाणे यांनी आफ्रिकेच्या किनाऱ्यावर महाराजांनी बसल्या जागेवरून जहाज वाचवल्याची सांगितलेली हकीकत श्री किसनगिरी महाराजांचा सिद्धयोगी म्हणून असल्याचा अधिकार स्पष्ट करणारी आहे. अशी संकट निवारण करण्याविषयीचे

0: नाश त्याचा करवितो।
1: सिद्धयोगी संत किसनगिरी महाराजांचा संपूर्ण भर

0: रे नाश त्याचा करवितो।
1: सिद्धयोगी संत किसनगिरी महाराजांचा संपूर्ण भरवसा सत्यनिष्ठ निष्काम कर्मपरतेवर असायचा। आपल्या विपरीत स्वार्थी सवंग लटक्या पाखंडी कर्माने अंधवर्तन करणाऱ्या लोकांना महाराज हळुवारपणे मानसिक उपचार करून बरं करायचे किंवा सन्मार्गावर आणायचे। मडकी गावाच्या आंधळ्याला गावातल्या नाथसमाधीच्याच सहाय्याने श्रद्धा राखून बरं करण्याची हकीकत मोठीच मार्मिक आहे। श्री किसनगिरी विजय या ग्रंथामध्ये अशा अनेक कथा आल्या आहेत। बाबांचं एक सूत्र होतं,
2: निंदा दोष टाळावे, मना सैल न सोडावे, पोपटासम न बोलावे, आत्मज्ञाना वाचुनी।
3: श्री संत सिद्ध किसनगिरी महाराजांनी आपल्या हयातीतच श्री भास्करगिरींना आपले उत्तराधिकारी नेमलं। भास्करगिरी म्हणाल कोण हे दत्तक पुत्र जाण, दत्तक विधान सोहळा करून उत्तराधिकारी नेमले। सन 1975 ज्येष्ठ शुद्ध बीज बुधवार दत्तदेवगडावर अपार सोहळा झाला असे। बहु जमली भक्त मंडळी, शिंपले सडे घातली रांगोळी, तेथ किसनगिरी तपोबळी संत मंडळीत शोभतसे। सेवा करिता थकले शरीर, परी नियम चालावा साचार, म्हणून पुढील कारभार भास्कर गिरीस दिधला। गुरु शिष्य दोघे जण झाले पहा चतुर्थ नयन, शोभविले नंदनवन प्रवरा काठी तयांनी। असं उत्तराधिकारी स्थापित करण्याच्या सोहळ्याचं वर्णन श्री किसनगिरी विजय या ग्रंथात वर्णिलं आहे। श्री किसनगिरींच्या सांगीप्रमाणे दुष्टवृत्तींचा नाश व्हावा, सदा समत्वास जागा व्हावी, सदा विश्वाचं कल्याण व्हावं, अखेर आशीर्वाद संतांचा, ऐसे रीती गुरुदासाने श्री किसनगिरी कृपेने तयांच्या इच्छेप्रमाणे पुण्यक्षेत्र वाढविले।
1: श्री किसनगिरी महाराजांच्या समवेत श्री भास्करगिरींनी भरपूर यात्रा केल्या। श्री किसनगिरींच्या मुखीचा प्रबोध हृदयावर नोंदवून घेतला आणि ते किसनगिरींनी दिलेला उपदेश स्वमुखातून कीर्तनातून ठिकठिकाणी त्याच अधिकाराने प्रसारित करत आहेत। प्रवरेच्या प्रवाहात जवळच टेकडीवर बहिरवाडी क्षेत्र प्रवरेच्या मध्यधारेत असल्यासारखं आहे। तिथे भैरवनाथांचं स्थान आहे, ते आता देवगड क्षेत्र म्हणून विख्यात झालं आहे। ऐलतीरावर अगस्तींचं स्थान आहे, तर तिथून पुढे टोकेगावी प्रवरा गंगामाईस मिळाली आहे। किसनगिरींमुळे नव्याने उदयास आलेल्या देवगड तीर्थाचं महात्म्य आता महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध झालं आहे। श्री किसनगिरी महाराज भिल्ल आदिवासी जमातीतले असल्याने आदिवासी जन दंग होऊनी किसनगिरींच्या ओव्या गाऊनी ढमढम ढोलक वाजवूनी नृत्य करीती आनंदे। श्री किसनगिरी महाराज साधकांना सहज उपदेश करत असत, ध्यानयोग समाधी साधना हटयोग निर्गुणोपासना करावी, हे साधन सोपं आहे ते अवलंबावं। महाराज म्हणत,
2: शांती क्षमा असू देणे ल्यावे वैराग्याचे लेणे, मग काय भक्तीसी उणे आणिक साधन न लगे, भजनी कीर्तनी आदर हे क्षेत्र संतांचे माहेर, जगतपालक सर्वेश्वर याची देही नांद तसे।
3: श्री किसनगिरी महाराजांच्या समाधी योगानंतरही केवळ त्यांचं नामस्मरण उदी यामुळेही श्री महाराजांची कृपा प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आणि अनुभूती आहे। ग्रंथकर्ते नासिकेत कोरेकर म्हणतात, श्री किसनगिरींच्या रूपाने साक्षात आदिपुरुष प्रकटले आहेत, एवढी भक्तांची श्रीचरणी श्रद्धा आहे। दुःखितांचा दुःख हारू, मुमुक्षांचा मोक्ष तारू, आदिपुरुष ओंकार नमन असे तुझला। लोक मोठ्या भक्तिभावानं श्री सद्गुरु बाबांचं स्तोत्र गातात।

श्री किसनगिरी महाराज समाधिस्थ झाले तरी श्री भास्करगिरींच्या मुखानं समाजाला प्रबोधित करत आहेत. सद्गुण संपादन, निर्व्यसन, सदाचार, सत्यनिष्ठा, श्रद्धायुक्तता, नवविधा भक्तियुक्तता, पर्यावरण रक्षण, भूतदया आणि अखंड सद्गुरु नामस्मरण यांचा ते प्रबोध करत आहेत. देवगडाहून प्रतिवर्षी पंढरीला जाणारी दिंडी, चातुर्मास सोहळा, गुरुवार, एकादशी या पर्वणींच्या वेळी देवगड पंढरपुरासारखं फुलून जातं. नाथबाबा, शंकर महाराज, गंगागिर महाराज यांची सर्व शक्ती एकवटून देवगड हे जणू अमृताचा वर्षाव करणारं अध्यात्मपीठ झालं आहे.

0: थोर संत परंपरा या कार्यक्रम मालिकेतील अमृतवाहिनी तिरीचा सिद्धपीठ श्री किसनगिरी महाराज हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांनी, संगीत सुनील ब्राह्मणे यांचं, शीर्षकगीत लिहिलं होतं बाबासाहेब सौदागर, शीर्षकगीत गायन पवन नाईक, अभंग गायन पवन नाईक आणि सानिका गोरेगावकर, निवेदन किरण डहाळे आणि शुभदा कुलकर्णी यांचं, निर्मिती सहयोग सुभाष तपासे आणि अतुल सातपुते, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रदीप हलसगीकर. ही आकाशवाणी अहमदनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राने. श्रोते, आता सकाळचे 11:10 होत आहेत. आता ऐकूया अल्ताप राजा यांच्या स्वरातली ताबी शिरुमानी यांची ही रचना. संगीत आहे संदीप चौटा यांचं, तर चित्रपट आहे कंपनी.

श्रोते आता ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातली कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे यांची ही रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं. कार्यक्रम आपली गाणी.

वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातली कवी अनिल यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. आता ऐकूयात संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीत आहे सुधीर मोघे यांचं, तर संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं, तर संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती। श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतः रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते। अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व। नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। तेव्हा श्रोते हो, येत्या शनिवारी जरूर एका कार्यक्रम नारी विश्व। आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। आता सकाळचे 11:28 झालेत। प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग।

0: थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं निवेदन आहे शेतकरी बंधू भगिनींसाठी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या अंतर्गत हॅलो बळीराजा या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 28 मे 2026 विषय आहे महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे. प्रसारणाची वेळ आहे गुरुवारी संध्याकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 0241 242 36 72. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस यांना सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका साज संगीत हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
0: श्रोते हो, आता हे निवेदन आहे जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय टिळक रोड अहिल्यानगर यांचे शैक्षणिक सत्र 2026-27 मोफत शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. इयत्ता बालवर्ग ते 10वीपर्यंत कर्णबधिर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक प्रवेश देण्यात येतो. तरी अधिक माहितीसाठी 0241 247 0397 किंवा भ्रमणध्वनी आहे 93-25-10-19-94 यावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

श्रोतेहो, गाडी चालवताना जरूर आपण वाहतुकीचे नियम पाळूया. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता दुपारचे 12 वाजता आहेत. यानंतर वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी. सुरुवातीला वनिता मंडळ. सकाळच्या या प्रसारणसभेतून मी भारती कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आले. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र सिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार, जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. हे पुरस्कार कला, साहित्य,

0: श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्त्व आणखी प्रकर्षानं जाणवू लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाया न दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.
1: श्रीमन महागणा.

आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे अधर्व म्हणून ज्यांना मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा राय यांचा आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर, भक्तीपर, उपदेशपर, वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणीची जीवन साचुकारे जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो. पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होते त्या ऑक्सिजनची किंमत. तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का. आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक गिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का. आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडस मला सोसवेल एवढं कोंबट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली. पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं. आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतून दिलं. आमचे गिसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्याने तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगी सुई म्हणायला लागला आणि त्या नावानी तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. ती तेकी सुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा.

बर का गंगा नर्मदा सिंधू कावेरी यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात आणि आपण काय करतो खुशालपणे केर कचरा प्लास्टिकच्या पिशव्या गाळ साळ निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो, आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर माझा परिसर स्वच्छ राहावा पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो, आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे, ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो, पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय आणि म्हणून नद्या तळे विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना, हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल आणि एक दिवस पाणी विहीन जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु पक्षी प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये, पाणी नसेल तर तुम्ही

प्रत्येक ते महत्त्वाचं आहे. एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्त्व कळवून दिले. भागवतामध्ये व्यास महर्षींनी श्रोते वर्णन केले. आपल्याला सगळ्यांना कालियामर्दनाची कथा माहितीये. कालियामर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा. हाच संदेश आपली पुराणं आपल्याला देतात नाही का? आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा आपल्याला

आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळतं. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल, आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का. पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीवर पाणी होता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे. आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून बाहेर. आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटलीही पाण्याची प्यायला, आणि जाताना सांगून ठेवलं होतं

तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा. त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते. पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिळं झालं म्हणून. आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे. मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे. पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबाराय आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसं आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम. अमृत हा समान आहे, त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते. त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे. पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो, झाडं लावत नाही झाडं तोडतोय. आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय. आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय. अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय. त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आज नळ 24 तास आहेत पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे. आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यातनं हे पाणी आटू नये म्हणून तुकार

श्रोते हो, पाण्याचं महत्त्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोते हो आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण आणि

इक्ष्वाकुकुळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्यकारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा. असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे, जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो, तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय आणि इंद्राने वेषांतर केलंय, रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला, श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्राने तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय

इंद्राने तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्राने तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय, संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत, दिंडीत वर्णन केलं.

असं वाटलं त्या सगरो पुत्रांना की हा ढोंगी आहे, यानेच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगर

पिलो मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केले आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेले श्रोते गो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगरपुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगरपुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाहीत. 60,000 आहेत चुलते आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये. आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगर पुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय आणि अंशुमननी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेलं आहे ते पाहिलं आणि खूप वाईट वाटलंय. आणि म्हणून वर्णन केलं आरीमध्ये

अंशुमन राजाने कपिल मुनींना नमस्कार केलाय. सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस. ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय. आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगराने अश्वमेध 100वा पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमनी गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमनचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे. त्याचा कालावधी संपायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीप, राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे. आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे आणि राज्य कारभार सुरू केलाय. पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस 2 दिवसाची होती का, हजारो

तपश्चर्येला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथांनी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा

सांग मी. आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही. आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर. आणि म्हणून म्हणाला, मी शिवाची आराधना करेन, पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अग आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत, आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. कितीही पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं, तरी सज्जनांचे पदस्पर्श तुझ्या जलाला झाला की तू पावन होशील. बरं, तू मुळातच पावन आहेस. आणि म्हणून मी आता शिवांची आराधना करतो.

शंकरांची आराधना केलीत आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकराने आपल्या जटेमध्ये श्रोते हो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथाने प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय गंगा मागून चालले. सगळे प्रदेश पावन केले आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं. मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नाने भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाली आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथाने ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या पाण्याचे स्रोत विहिरी तलाव तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय उपदेश केलाय त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही. आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना

अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. अहो त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसतं आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा आज अवतरली आहे. गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली आहे. अहो या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो. ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र होऊया. आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या, तळी, विहिरी, नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय, आणि आपल्या आयुष्यावरती आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय, आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात, आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा जतन करून ठेवा, की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का? आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं श्रोते व नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं. तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया वाचा म्हणे त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोते हो सांगून ठेवले, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते.

0: श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक,
1: और इसी के साथ समाप्त होता है कार्यक्रम यादों की महफिल.

0: या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार इथे संपतोय. ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळं देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला

0: केली आहेत त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपये वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्त्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉक्टर जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदिम निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आज

0: या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊ नये एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या, त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: और कहिए हेलो सहेली और बताइए अपने दिल की बात, सुनिए अपने पसंद के गाने. विविध भारती पर बहती है सुरों की सरिता. घोलती है आपके जीवन में शास्त्रीयता, बारीकियां रागों की, श्रृंगार सुरों का समय बीता, दौर बदले, कायम है संगीत की मधुर पाठशाला. हर रोज सुबह और शाम 6:45 पर संगीत सरिता सिर्फ विविध भारती पर.
2: आप सुन रहे हैं विविध भारती, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम है सुरीला सफर और इसी सफर में हम यात्रा कर रहे हैं बहुत सुंदर नगमों के साथ. और उन्हीं नगमों में हमारे श्रोताओं ने बड़ी अच्छी अच्छी इबारतें लिखी हैं. जैसे हमारे एक श्रोता लिखते हैं, आया मौसम सुहाना रे, ठंडी ठंडी हवा का दराना रे, कभी धूप कभी बारिश आई, प्रकृति ने सुंदर छटा सजाई, पेड़ पौधे झूमे प्यारे, मौसम लगे सबसे न्यारे. और ये बात लिखने के बाद उन्होंने बड़ी प्यारी सी मौसम के बारे में जानकारी दी, उसके लिए भी बहुत धन्यवाद. हमारे श्रोता लिख रहे हैं कि सुरीली प्रस्तुति, सुरीले गीतों से श्रोताओं को बाहर तेज धूप के बावजूद हमें मौसम का मिजाज जरूर बदला लग रहा है, ठंडक महसूस हो रही है. जी, हमारी एक श्रोता ने बहुत अच्छी जानकारी भेजी है कि आज सुबह आज के फनकार कार्यक्रम में मैंने सुना।

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचं प्रतिबिंब GST महसुलात पाहायला मिळतं असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत

देशाचा पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून 4थ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या 2 पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून 5 ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज 5 प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही NTA नं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख K राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1 लाख

0: 75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी NDRFची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मिश्रानी रसोई छोड़कर और सास पूजा छोड़कर घटना स्थल पर उपस्थित हो गई. रामू की बहू सर झुकाए अपराधी की भांति बातें सुन रही है.
2: हैं? ई का हुआ? हाय राम, दया रे दया बहू जी, हमका तो लागत है बिल्ली मर गई.
3: हैं?
2: लागत का है सच्चो मर गई. हाय, हत्या का पाप बहू पे चढ़ गया. माँ जी
3: ये तो गजब हुई गवा. बिल्ली की हत्या, आदमी की हत्या तो बराबर है ना. हम तो रसोई न बनावेंगे अब, बल्कि हम तो रसोई में पैरों न धरेंगे जब तक बहू के सिर हत्या का पाप रहेगा. हाँ,
4: कहती तो ठीक हो तुम सब. अब जब तक बहू के सर से हत्या न उतर जाए तब तक ना कोई पानी पी सकता है ना खाना खा सकता है. अरे बहू बहू, ये क्या कर डाला है?
2: अब इब का हुई अम्मा जी. हाँ, कहो तो पंडित जी को बुला लें हम.
4: हाँ ठीक कहती हो. अरे हाँ, जाओ जल्दी से जाओ जाओ पंडित जी को बुला लो.
1: बिल्ली की हत्या की खबर बिजली की तरह पड़ोस में फैल गई. पड़ोस की औरतों का रामू के घर तांता बंद गया. चारों तरफ से प्रश्नों की बौछार और रामू की बहू सिर झुकाए बैठी. पंडित परम सुख को जब यह खबर मिली उस समय वो पूजा कर रहे थे. खबर पाते ही वे उठ पड़े.
5: सुनती हो भगवान? भाई भोजन न बनाना, लाला घासी राम की पतोहू ने बिल्ली मार डाली. प्रायश्चित होगा, पकवानों पर हाथ लगेगा.
1: पंडित परम सुख चौबे छोटे और मोटे से आदमी थे. लंबाई 4 फीट 10 इंच और तोंद का घेरा 58 इंच. चेहरा गोल मटोल, मूछे बड़ी बड़ी, रंग गोरा, चोटी कमर तक पहुंचती हुई. कहा जाता है कि मथुरा में जब मनसेरी खुराक वाले पंडितों को ढूंढा जाता था तो पंडित परम सुख जी को उस लिस्ट में प्रथम स्थान दिया जाता था. पंडित परम सुख पहुंचे और कोरम पूरा हुआ. पंचायत बैठी. सास जी, मिश्रानी, किस्नू की माँ, छन्नू की दादी और पंडित परम सुख. बाकी स्त्रियां बहुत से सहानुभूति प्रकट कर रही थी.
4: अरे पंडित जी, बिल्ली की हत्या करने से कौन नरक मिल

0: God.
1: सभी ध्वनि की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।
2: सखी सहेली।

0: डॉक्टर साहब, बहुत ही झूमता मचलता बहलाता कदमों को थिरकाता नगमा आपने सुनवाया झुमरू फिल्म से और किशोर कुमार की आवाज़ में। देखिए, समापन की ओर बिल्कुल नज़दीक है हमारा प्रोग्राम। चलते चलते आज के हमारे विषय पर हमारे सुनने वालों को आप क्या मैसेज, संदेश या सलाह देना चाहेंगी?
1: एक है कि पॉजिटिव सोचिए, अच्छा सोचिए, दूसरों के लिए नहीं तो खुद के लिए, खुद के शरीर के लिए। दूसरों के लिए भी अच्छा सोचिए, खुद के लिए भी अच्छा सोचिए। आप जितना अच्छा सोचोगे, आपके शरीर की जो रासायनिक क्रिया है उतनी ही पॉजिटिव आएगी। और इससे होगा क्या?
2: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी। पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली। या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत। गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदारला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे। हवालदारनं नीटच्या परीक्षेत भौतिकशास्त्राचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे। राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला। महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात एक गाडी दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला। धुळे जिल्ह्यात लळींग घाटात झालेल्या दुसऱ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील। या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करतील। यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 101

0: 31 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून थोड्याच वेळात सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 312 अंकांची वाढ नोंदवत 24,032 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारण सभेत मी शीतल ठोंबरे आपलं स्वागत करते. श्रोते हो, आता संध्याकाळचे 5 वाजतायत. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं संपन्न होणाऱ्या पद्म पुरस्कार 2025 या नागरी सन्मान प्रदान सोहळ्याचं थेट प्रसारण आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून.

श्रोते हो, आता संध्याकाळचे 5 वाजतायत. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं संपन्न होणाऱ्या पद्म पुरस्कार 2025 या नागरी सन्मान प्रदान सोहळ्याचं थेट प्रसारण आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून.

0: या स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेस विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-4-77.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

अधिकारी अहिल्यानगर शहर। जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते। जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे। अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा

0: विजयनगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता संध्याकाळचे 6 वाजलेत. ऐकूयात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अरिजित सिंग यांच्या स्वरातलं AM तुराज यांचं गीत. संगीत दिलं आहे संजय लीला भन्साळी यांनी, तर चित्रपट आहे बाजीराव मस्तानी.

0: श्रोते हो, आताच आपण बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं ए एम तुराज यांचं गीत ऐकलं. स्वर होता अरिजित सिंग यांचा, तर संगीत होतं संजय लीला भन्साळी यांचं.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोते हो, आता ऐकूया तेरे नाम या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत दिलं आहे हिमेश रेशमिया यांनी.

0: श्रोते हो, तेरे नाम या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं हिमेश रेशमिया यांनी.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
0: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका साज संगीत हा कार्यक्रम आज रात्री 9:30. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आतिफ अस्लम यांच्या स्वरातलं दिनेश आणि प्रिया यांचं गीत. संगीत दिलं आहे सचिन जिगर यांनी, तर चित्रपट आहे बदलापूर.

श्रोते हो, आत्ताच आपण अरमान या चित्रपटातलं सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या. त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 या वेळेत, तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.

0: श्रोतेहो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
1: फोन गाणी. हॅलो गीतबहार. हॅलो डॉक्टर. या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
0: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
1: निवेदन संपलं.

0: श्रोते हो, आताच आपण डोली सजा के रखना या चित्रपटातलं एस जी श्रीकुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं मेहबूब यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: सरकारी निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
2: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

0: 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. ऐकूयात काही निवेदनं. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 27 मे 2026 चा विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
6: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
5: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
7: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
8: विजिट atmamalikonline.com.
0: श्रोते हो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 28 मे 2026 चा विषय आहे महाराष्ट्र गौजातीय प्रजनन अधिनियम 2023ची अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्र. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं.
3: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
9: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
3: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
10: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
11: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
10: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात दर महिन्याच्या 2rd आणि 4th शनिवारी सकाळी 8:40
11: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
10: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

101.1 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. श्रोतेहो, आता संध्याकाळचे 6:35 होत आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे शीतल ठोंबरे. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 लोकसंगीत या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत धोंडीराम दादू मगदूम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली काही लोकगीतं. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात आज घरगुती किडी आणि त्यांचे नियंत्रण याविषयी कृषी महाविद्यालय विळदघाट इथल्या कृषी कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका जयश्री सोमेश्वर राऊत यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. रात्री 7:15 ओळख कायद्याची या कार्यक्रमात आज ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ॲडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे यांची प्रज्ञा अस्निकर यांनी घेतलेली मुलाखत. 8:35 सुगम संगीत. 9:15 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून. रात्री 9:00 ऐकू शकाल हरिभक्त परायण रामकिसन महाराज परदेशी यांचं प्रवचन. 9:30 कार्यक्रम साज संगीत संकलन आणि निवेदन शीतल शिंदे यांचं. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. श्रोते हो, आता जाणून घेऊया उद्या मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या सकाळची प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:51 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन गैरसमज या विषयावर लेखन रोहिणी थिटे यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत ॲन्युरियम याविषयी. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी माहिती निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक गोरक्षनाथ बांदल. सकाळी 7:00 आजचा सुविचार. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 आनंद घेऊ शकाल सुगम संगीताचा प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो सकाळी 7:50. तसंच 7:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सकाळी 8:20 मिश्र संगीत फिरस्ती हा कार्यक्रम सकाळी 8:40 संकलन आणि निवेदन वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं. सकाळी 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. सकाळी 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नाट्य संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. सकाळी 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. दुपारी 1 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीत यामध्ये ऐकणार आहोत काही भारुड सादरकर्ते आहेत भाऊसाहेब लक्ष्मण थोरवे आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी संध्याकाळी 7:30 यामध्ये सुरुवातीला ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले काटेकोर शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक डॉक्टर सचिन डिंगरे यांची मुलाखत. यानंतर याच कार्यक्रमात जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे महत्व आणि संवर्धन याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या मृदविज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका सोनाली

0: बाबासाहेब दहीफळे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे. रात्री 8:15 फिरस्ती या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 8:35 सुगम संगीत. श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आपली आवड रात्री 9:00. जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा रात्री 10:00. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित केली जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यनगर केंद्रावरून 100.1 MHz. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. आता संध्याकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूयात लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत धोंडीराम दादू मगदूम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील काही अभंग.

श्रोतेहो, आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात धोंडीराम दादू मगदूम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील काही अभंग ऐकलेत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून ते आम्ही सहक्षेपित करू. तर सुरुवातीला ऐकूयात प्रादेशिक बातम्या.

0: सांगते आहे, स्मार्ट बना।
1: कूल।

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंगदेव बालाळ जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर यान राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर रंगकर्मी रघुवीर खेडकर IIT मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंगदेव बालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टचा ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. CDB म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं सोनं इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था CDBच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल.

रमीपासून आजपर्यंत चार वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मेपासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. आता

अधिमूल्य भरा. नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळं या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवूळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळं शेतातली पिकं झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळं वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देव बालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं

0: सन्मानित। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी। राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी। वाव, बाबांना सरप्राईज देईन। फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत।
2: थांब बुद्धू।
1: काय?
2: अशा पॉपअप्स पासून सावध रहा। स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात।
3: तुला कळलं ना? रिलॅक्स।
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता।
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
1: कूल रहा।
3: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस। हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो।
3: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
4: का?
3: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
4: थँक्स गप्पू, वाचवलंस। हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
5: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉक्टर अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा, ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे, तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते.
2: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा. तुमचा आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा. आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका. तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल, आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल वरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जी यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडी ताई आहेत, त्या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोड्याफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी, जसे जे डोंगराळ भाग आहेत, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून. त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे, तर त्यांनी कुठे संपर्क साधावा.
2: जे आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
1: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात, ती हरवण्याची भीती असते, आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक आणि काय सांगाल तुम्ही. आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल, तर या डिजिटल कार्ड

0: चा आभा आयडी चा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो
1: यामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टम तयार केली आहे त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरासोबत डिजिटली शेअर करता येते त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे त्यामुळे रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे
0: डॉक्टर अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये तर त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते
1: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत त्यांनी खूप काळजी घेतलेली डेटा सुरक्षिततेबाबत कारण ही जी इकोसिस्टम तयार झाली आहे ती तीन घटकावर आधारित आहे एक आभा आहे एक एचपीआर आहे आणि एक एचएफआर आहे आणि हे तीन घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे डॉक्टरांसाठी नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी एचपीआर आहे आणि रुग्णालयांसाठी क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी एचएफआर आहे त्यामुळे हे तीन त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या ओटीपी वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे
0: डॉक्टर असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं त्याविषयी काय माहिती द्याल
1: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे आणि मागचं जे रेकॉर्ड ते पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचाही वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचा
0: डॉक्टर महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा काय सांगाल
1: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे आयुक्त मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाई सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केली गेली आहेत यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे कारण सर्वांना आपला युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे
0: अच्छा
1: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही कारण तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभा बरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे तुमच्या वैद्यकीय नोंदी डॉक्टरांना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा आयडी लिंक असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 एचएफआर आयडी तयार झालेले आहेत त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 100% नोंदी केलेल्या आहेत वैद्यकीय शिक्षण महापालिका ईएसआयएस यांच्या एचएफआर नोंदी आपण पूर्ण करत आहोत लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे क्लिनिक्सचे नर्सिंग होमचे एचएफआर नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत नंतर एचएफआर एचपीआर म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत
0: अच्छा
1: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेल्या आहेत इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण ईएसआयएस महापालिका यांचे नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे यामध्ये आपण सर्व शासकीय

0: ही क्लिनिक्स फार्मसी रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय क्लिनिक्स नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे नर्सेसचे सर्व औषधी निर्मात्यांचे एचपीआर नोंदी करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
1: अच्छा.
0: तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाचे एचएमआय सॉफ्टवेअर हे एबीडीएमशी संलग्न करणार आहोत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दोन पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपल्या सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत. त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात एक 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकासोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला. यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यामध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स छोटे रुग्णालय यांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रुत हे एचएमआयएस प्रणाली आपण चालू केलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्यमान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्यमान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडी द्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील. त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच एचपीआर आणि एचएफआर द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स, क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकतील. ज्यामुळे एबीडीएम वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती एबीडीएम ही गरज बनेल.
1: डॉक्टर, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्त विशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: 100.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता संध्याकाळचे 7:30 वाजतायत. ऐकूयात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी गौरव वने
1: आणि मी सोमनाथ कांटके आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत. शेतकरी बंधू भगिनींनो, आज वार आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ शके 1948

0: शेतकरी बंधू भगिनींनो, खर तर खरीप हंगामाची सुरुवात आपल्याला करायची आहे आणि त्या दृष्टीनं आपण उन्हाळी हंगामातील जी काही शेतीची मशागतीची कामं आहेत ती केलेली असतील किंवा काही कामं बाकी देखील असतील, तर आता पावसाळ्याचे दिवस आता जवळ येत असल्यानं ही मशागतीची कामं आपण वेळेत करणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्या शेतीच्या प्रकारानुसार आपल्याला त्या ठिकाणी कोणती पिकं घ्यायची आहेत, कोणत्या वाणांची लागवड करायची आहे, त्या दृष्टीनं आपण बियाणांची उपलब्धता असेल, खतांची उपलब्धता असेल, या गोष्टींचं देखील नियोजन करणं आतापासून गरजेचं आहे. चला तर आता कार्यक्रमात ऐकूयात घरगुती किडी आणि त्यांचं नियंत्रण याविषयी कृषी महाविद्यालय विळदघाट इथल्या कृषी कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका जयश्री सोमेश्वर राऊत यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या धान्य साठवणुकीच्या खोलीमध्ये विविध प्रकारच्या किडी आणि त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला सातत्यानं जाणवत असतो. त्या माध्यमातून अनेकदा आरोग्याचे असतील किंवा आपल्या पीक उत्पादनाच्या नुकसानीचे देखील प्रकार अनेकदा घडत असतात, आणि म्हणूनच आज आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून घरगुती किडी आणि त्यांचं नियंत्रण हा विषय समजून घेणार आहोत. आणि या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत कृषी महाविद्यालय विळदघाट तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणच्या कृषी कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका जयश्री सोमेश्वर राऊत. मॅडम, कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण सुरुवातीला सांगितलं की घरामध्ये विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो, अनेकदा त्या परिचित किडी असतात, अनेकदा अपरिचित अशा देखील काही किडी असतात, तर साधारणतः कोणकोणत्या प्रकारच्या किडी या आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात किंवा त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत असतो?
1: तसं तर भरपूर किडी असतात, परंतु सर्वांना माहीतच आहेत त्या किडी, जसे की झुरळ, उंदीर, डास, माशा, मुंग्या, पाल, ह्या महत्त्वाच्या किडी ज्या आहेत त्या ज्या घरातील गृहिणी आहे आणि त्यांना खूपच त्रासदायक ठरतात.
0: आता मुंग्याच्या स्वयंपाक घरामध्ये असतील किंवा इतर आपल्या घरामध्ये वावरत असतात, त्यांना दूर ठेवण्यासाठी किंवा त्यांचं निर्मूलन करण्यासाठी आपण कोणते उपाययोजना करू शकतो, त्यासाठी आपल्याला काय करता येणं शक्य असतं?
1: आता कुठलीही कीड असो, मुंग्याचं नाही तर कुठलीही कीड असो, तर तिला पहिले तर स्वच्छता ही महत्त्वाचा मुद्दा आहे की स्वच्छता जर असेल तर किडी होतच नाहीत. मुंग्या ह्या विशेषतः गोड पदार्थ, अन्नधान्य, तेल, वाळवण याच्याकडे आकर्षित होत असतात आणि त्या अन्नामध्ये येऊन अन्न दूषित करतात. त्याच्यासाठी पहिले तर स्वच्छता महत्त्वाची आहे, म्हणजे गोड पदार्थ जे आहेत आपले ते उघडे ठेवायचे नाही आहेत. स्वयंपाकघर किंवा कुठे अन्न कण साठतील, आपले मुलं असतात ते बिस्किट वगैरे खातात, ते पडलेलं असतं कुठे कुठे, ते सगळं झाडून स्वच्छ करायचं आहे. घरातले कोपरे ज्याच्याकडे नेहमीच आपले दुर्लक्ष होत असतं, कोणे किंवा कुठे भेगा असतील त्याच्यामध्ये अन्न जाऊन बसतं, तर ते स्वच्छ करायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मुंग्या ज्या आहेत त्यांचा मार्ग असतो, एक विशिष्ट मार्ग असतो, तो आपण नष्ट करू शकतो. म्हणजे त्या मार्गाने आपल्याला येताना दिसल्या तर त्यांची जी ट्रेल असते त्याच्यावरती आपण लिंबाचा रस किंवा व्हिनेगार आपण तिथे शिंपडू शकतो, किंवा फिनाईलच्या कापडाने आपण त्यांचा मार्ग पुसून घ्यायचा आहे, किंवा मग मुंग्या ह्या विशिष्ट वसाहती करून राहतात तर त्या राहतात भेगांमध्ये कुठे, तर त्या भेगा ज्या आहेत त्यांच्या ज्या वसाहती आहे तिथे आपण जर गरम पाणी टाकले तर त्यांची अंडी पण नष्ट होतील आणि मुंग्या पण नष्ट होतील. आणखी घरगुती उपायांमध्ये आणखी काही उपाय आहेत, जसे की लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करायचं आहे आणि पाण्यामध्ये ते टाकायचं आहे आणि त्याने मुंग्यांच्या मार्गा किंवा मुंग्या जिथे असतील ते पुसून घ्यायचं आहे. किंवा मग एक अत्यंत प्रभावी उपाय आहे की बेकिंग सोडा आणि साखर एकत्र आपल्याला मिक्स करून टाकायचं आहे मुंग्यांच्या मार्गावर, म्हणजे साखरेकडे काय होतील, मुंग्या आकर्षित होतील आणि बेकिंग सोड्यामुळे त्यांचं पोट खराब होतं. म्हणजे अशा प्रकारे पण आपण त्यांना नष्ट करू शकतो. बेकिंग पावडरच्या ऐवजी आपण बोरिक पावडर पण वापरू शकतो, पण त्याच्यामध्ये एक असा धोका आहे की लहान मुलांपासून दूर ठेवावं लागेल, कारण बोरिक पावडर ही रासायनिक आहे, त्याच्यामुळे लहान मुलं पोहोचणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ते मिश्रण टाकावं लागेल. त्याचप्रमाणे आणखी काही प्राकृतिक

0: तेल आहेत म्हणजेच इसेन्शियल ऑइल आहेत, की पाण्यामध्ये काही थेंब पुदिन्याचे तेल जर आपण टाकलं आणि त्याचा स्प्रे घेतला तर त्याचा वासही मुंग्यांना सहन होत नाही आणि मग मुंग्या तिथे तिथपर्यंत पोहोचत नाही. पहिले सांगितल्याप्रमाणेच भिंती भेगा किंवा कुठून येतात पा, आपण घरामध्ये नेहमीच पाहतो कुठून येत असतात, कुठेतरी खिडकी असते तिच्या सांदीतून येत असतात, कुठेतरी दरवाज्याची फट असते तिथे येत असतात मुंग्या आतमध्ये. त्या जर आपण बंद केल्या तरीही ते आतमध्ये येणार नाही. आणि शेवटचा उपाय म्हणजे काही रासायनिक औषधं पण बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ते तर सगळ्यांनाच माहिती आहेत, म्हणजे अँटचॉक मुंग्यांसाठीचं खडू आहे किंवा मुंग्यांसाठीचं स्प्रे पण आहे, त्याच्यासाठी जे बेट ट्रॅप्स पण आहेत ते पण आपण वापरू शकतो. फक्त त्याच्यावरच्या ज्या सूचना आहेत त्या व्यवस्थित आपल्याला वाचायच्या आहेत, त्या सूचना वाचूनच त्याचा उपयोग करायचा आहे, कारण त्यांच्यामध्ये रासायनिक पदार्थ मिक्स केलेले असतात.
1: ह्या सगळ्या गोष्टी वापरत असताना, खास करून रासायनिक गोष्टी वापरत असताना, घरामधील जी लहान मुलं असतील किंवा आपले काही पाळीव प्राणी असतील त्यांच्यापासून ते दूर कसे राहतील किंवा त्या पद्धतीने आपण ते ठेवणं गरजेचं आहे. मॅडम, आता विविध प्रकारच्या माशांचा देखील प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये असतो, तर त्यांचं निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला काय करता येईल, त्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना आपल्याला करता येतील?
0: पहिले तर आपण कशा त्यात घातक आहेत हे समजून घेऊ, कारण माशा जरी दिसत जरी छोट्या असल्या तरी स्वयंपाक घरात झालं, कचऱ्याजवळ झालं किंवा सांडपाणी असेल कुठे, तर त्या जागी आपल्याला त्या दिसतच असतात. तर त्या काय करतात तर अन्न दूषित करतात, माशामुळे जंतू किंवा हिवताप होतो, डायरिया होतो, कॉलरा होतो, टायफॉइड होतो. आणि कशामुळे होतं तर माशांचं जे पाय असते त्यांची रचना एक विशिष्ट प्रकारची रचना असते, त्यांच्या पायांना छोटे छोटे केस असतात, त्यांना आपण ब्रिस्टल म्हणतो इंग्लिशमध्ये. तर ते ब्रिस्टलला ज्या माशा पहिले कुठून बाहेरून आले असतील तर त्या अस्वच्छ जागेवरती जर बसले असतील तर त्यांच्या पायाला ते पदार्थ चिकटतात आणि नंतर ते घरात येऊन आपल्या अन्न पदार्थावरती बसतात, तर ते अन्न पदार्थ काय होतात, दूषित होऊन जातात. मग काय करू शकतो आपण, तर परत एकदा की म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वच्छता आलीच तर अन्न, आपण उरलेलं अन्न जे येते झाकून ठेवायचं आहे, कचरा रोजचे रोज आपण बाहेर टाकायचा आहे, जी कचराकुंडी आपण वापरतो आहे तिला व्यवस्थित झाकण असलं पाहिजे, किंवा कुठे ओलसरपणा नको आहे, ओलसर ठिकाण जिथे असेल तिथे जास्त जास्तीत जास्त माशांचा वावर असतो. स्वयंपाकघर, डायनिंग टेबल, भांडी नेहमी स्वच्छ धुवून ठेवायची आहेत. आपला जे सांडपाणी आहे त्याचा निचरा व्यवस्थित होत आहे का ते पाहायचं आहे. म्हणजे या सगळ्या हे सगळे उपाय तर आहेच आहे, पण एक आणखी घरगुती उपाय आणि सोपा उपाय मी सांगते, की एक अर्धा लिंबू घ्यायचं आहे त्याला, म्हणजे एक लिंबू कापायचं आहे ते अर्धं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 3-4 लवंगा खोचायचे आहेत पा, आणि ते जर आपण एखाद्या डिशमध्ये ठेवायचं आहे तर त्याच्याने तो जो वास आहे तो माशांना आवडत नाही, तर ॲटलिस्ट तिथे माशा येणार नाहीत, त्या दूर उडून जातील. किंवा मग तुळस, पुदिना किंवा कडुलिंब आहे, अशी जी झाडं आहेत आपल्या घरासभोवताली लावायची आहेत, जास्त करून आपली खिडकी जी आहे तिच्यापाशी तुळस वगैरे लावायची, त्या वासाने पण माशा आतमध्ये येत नाहीत. आणखी स्प्रे जर ठरला तर एक पाण्यामध्ये लाल मिरची आणि हळद टाकायची, त्याचा स्प्रे आपण तयार करून जर आपण घरात फवारला तर त्याच्यानेही ते माशा येत नाहीत. आणि त्याचप्रकारे घरात माशी येऊच नाही म्हणून आपण खिडक्या किंवा दरवाजे त्यांना जाळ्या बसवायचे आहेत. आपले जर लाईट चालू असतील तर लाईटकडे कोणते पण कीटक जे आहेत ते लाईटकडे जास्त आकर्षित होतात. लाईट चालू असताना आपल्या खिडक्या बंद पाहिजेत, पडदे बंद पाहिजेत, त्याच्याने ते कीटक आपल्या घरामध्ये येत नाहीत. किंवा फॅन वगैरे जे आहेत ते व्यवस्थित चालू पाहिजेत, कारण त्यांना फॅन पण आवडत नाहीत आणि लाईट पण, म्हणजे त्याच्याकडे पण ते आकर्षित होत असतात.
1: मॅडम, आता घरगुती किडींवर आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारे आपण उपाययोजना करू शकतो, त्यामध्ये रासायनिक औषधांचा वापर करता येईल किंवा काही घरगुती देखील आपण उपाय सुचवले. एकूणच फक्त रासायनिक औषधांचा वापर करणं कितपत योग्य ठरू शकतं?
0: कधी कधी काय होतं की आपण लक्ष देत नाही आणि मग एकदमच खूप जास्त किडींचा कीटकांचा उद्रेक होतो आणि त्यावेळेस आपल्याला रासायनिक पदार्थांशिवाय किंवा रासायनिक कीटकनाशकांशिवाय पर्याय उरत नाही. अशा वेळेस आपण कमी रासायनिक पदार्थ वापरू शकतो, पण ते रासायनिक पदार्थ किंवा रासायनिक कीटकनाशक वापरताना काही काळजी घ्यायची आपल्याला. जे लहान मुलं आहेत किंवा वृद्ध लोक आहेत तिथे जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आहे. अन्न पदार्थ ज्यावेळेस आपण ते रासायनिक पदार्थ फवारणार आहेत त्यावेळेस अन्न पदार्थ जे आहेत आपले ते झाकलेले पाहिजेत, आणि फवारणी केल्यानंतरही काही वेळ घर बंद ठेवायचं आहे. आपले जे माणसं असतात

0: घरामध्ये त्यांनी थोडे बाहेर थांबायचे आहेत. आणि मेन म्हणजे आपल्याला ही वेळ येऊच नाही याच्यासाठी आपण अगोदरच काही उपाययोजना केल्या पाहिजेत आणि कमी रासायनिक किंवा सेंद्रिय कीटकनाशकांचाच वापर करता यावा असं आपण केलं पाहिजे.
1: मॅडम, अनेकदा आपण पाहतो की आपल्या घरामध्ये झुरळांचा देखील प्रादुर्भाव होत असतो आणि घरातील अगदी सगळेच मंडळी त्यामुळे त्रस्त होऊन जातात. गृहिणींच्या बाबतीत विचार केला तर आपल्या स्वयंपाकघरात याचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होत असतो. या झुरळांची निर्मिती होण्याची नेमकी कारणं कोणती असतात आणि जर निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला काय करता येईल?
0: झुरळ म्हटलं गृहिणींना दिसलं जरी घरामध्ये झुरळ तरी गृहिणीची चिडचिड होते खूपच. आत्ताच नवरात्र झाले, स्वच्छता गृहिणींनी आत्ताची केली असेल, त्यांना झुरळं सापडले असतील. पण आत्ताच गोष्ट झालेली तर काही गोष्टी मी आत्ता त्यांना लक्षात आणून देऊ शकते की कुठे कुठे सापडले असतील त्यांना झुरळं. तर स्वयंपाकघर किंवा बाथरूम किंवा जिथं ओलावा आहे त्या ठिकाणी, कपाट, फ्रीजच्या मागे, कुठे आपण कॅरीबॅग ठेवलेल्या असतील प्लास्टिकच्या वस्तू तिथे, कुठे कपडे ठेवलेले असतील तिथे, अशा ठिकाणी आपल्याला ते झुरळं दिसणार आहेत. दोन प्रकारचे झुरळं असतात पा, एक असतं छोटं झुरळ आणि एक मोठं झुरळ, म्हणजे त्याला आम्ही जर्मन कॉक्रोच आणि अमेरिकन कॉक्रोच असं म्हणतो. छोटं झुरळ जास्त घरामध्ये आढळतं आणि मोठं झुरळ जे ते बाथरूम किंवा गटार सिवेज जिथे असतं तिथे मोठं झुरळ आढळतं. तर झुरळामुळे काय होऊ शकतं? तर झुरळामुळे अन्न दूषित होतं. का? तर त्यांची जी विष्ठ असते ती त्या अन्नामध्ये मिक्स होते आणि त्याच्यामुळे फूड पॉइझनिंग होऊ शकतं, उलटी, जुलाब यांसारखे आजार होऊ शकते, लहान मुलांना अस्थमा पण होऊ शकतो. कपाटात जर झुरळ झाले तर आपले जे वस्त्र आहेत, जे कपडे आहेत, त्यांचं नुकसान होऊ शकतं. किंवा मग खूपच झुरळ झाले, जास्तीत जास्त झुरळ झाले तर एक वास येईल, दुर्गंधी येईल, अस्वच्छता पण वाढू शकते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न उघडं ठेवायचं नाही आहे, झुरळ आहे ते. आणि झुरळाचं एक नॉक्टर्नल हॅबिट असते पा, म्हणजे ते रात्री ॲक्टिव्ह असतात. म्हणजे रात्रीचे जे भांडे वगैरे आहेत खरकटे, ते भांडे आपण स्वच्छ करूनच ठेवायचे. स्वच्छ करता नाही आले तर ॲटलिस्ट जिथे झुरळ जाणार नाही अशा ठिकाणी तरी ठेवायचेत. म्हणजे आपण काय करू शकतो, आपल्याला झुरळांचा पण खडू भेटतो पा, तर आपण त्या भांडे जे आहेत ते एकत्र करून एखाद्या टोकरीमध्ये ठेवून त्या टोकरीला साईडनी खडू उघडू शकतो रोज. की ॲटलिस्ट त्या खरकट्या, म्हणजे अन्न जिथे अवेलेबल असणार आहे त्यांना, अन्न जिथे भेटणार आहे ते तिथे पोहोचणार आहेत. त्यांचे सेन्स ऑर्गन एवढे स्ट्रॉंग असतात की त्या अन्नाच्या ठिकाणी कसेही पोहोचतात. त्याच्यामुळे ते तिथपर्यंत कसे पोहोचणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि त्यांच्यामध्ये नंतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची, कचऱ्याची जी कुंडी आहे त्याला झाकण असलं पाहिजे. आणखी आपण एक त्याच्यासाठी हे करू शकतो की गव्हाचं पीठ, एक चमचा गव्हाचं पीठ, एक चमचा साखर, एक चमचा बोरिक पावडर मिक्स करून त्याचे गोळे करायचे आणि जिथे झुरळं दिसत आहेत आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे. त्याच्याने काय होणार आहे, त्यांचं पोट खराब होणार आहे आणि ते झुरळ मरणार आहेत आणि आपल्याला पुन्हा ते दिसणार नाही आहेत.
1: आता वेगवेगळ्या किडींच्या निर्मूलनासाठी आपण अनेकदा उल्लेख केलात की स्वच्छतेचं महत्त्व फार अनन्यसाधारण असं आहे. एकूणच या स्वच्छतेच्या माध्यमातून आपण या किडींना कसं थांबवू शकतो, त्यांना कसं आपल्या घरातून बाहेर ठेवू शकू?
0: स्वच्छता, आता मी सुरुवातीला सांगितलं की स्वच्छता किती महत्त्वाची आहे. तर कुठलाही जीव असो, कुठलाही कीटक असो, तर तो स्वच्छ ठिकाणी जाणारच नाही कारण त्याला तिथे खाण्यासाठी काहीच मिळणार नाही आहे. म्हणून स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. वरतून जर आपण स्वच्छतेसाठी, म्हणजे जर आपण व्यवस्थित झाडू पोछा करत असू तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये फिनाईल वापरतो, तर हे पण फिनाईल जे वापरतो आपण त्याच्यानेही किडी ज्या आहेत त्या वासानेच त्या घरापर्यंत येणार नाही आहेत. आणखी स्वच्छता झाली परत कुठे भेगा असतील आपल्या घरांना तिथे पण ते येणार नाही आहेत.
1: उंदीर असतील, पाल असेल, यांचं देखील निर्मूलन करणं आपल्या गरजेचं बनतं, तर त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगूया?
0: पालीविषयी जर सांगितलं तर पाल ही खाण्यापेक्षाही जास्त तिची जी विष्ठ असते ती घातक असते. ते जर अन्न पदार्थामध्ये पडली तर त्याच्याने ते काय होऊ शकतं की आपलं अन्न खराब होऊ शकतं, पॉइजनस होऊ शकतं. आणि पालीचं एक येण्याची जागा असते विशिष्ट, ती जर आपल्याला कळली तर तिथे आपण व्यवस्थित स्वच्छता जर ठेवली किंवा असे स्प्रे मारले काही, जसं की सांगितलं होतं की लिंबाचं स्प्रे झालं किंवा

0: लाल मिरचीचा स्प्रे झालं तो जर आपण तिथे मारला तर ती तिथे येणार नाहीये. आपल्याला पालीची भीती कशामुळे, पुन्हा कीटक खाण्यासाठी ती आतमध्ये येते. पुन्हा तेच झालं की आपल्या घरामध्ये जिथे लाईट असतो ना तिथे पाली येते. म्हणून आपले पडदे वगैरे व्यवस्थित, ज्यावेळेस आपण रात्र होते त्यावेळेस व्यवस्थित बंद करून ठेवायचे, जेणेकरून ती तिथे येणार नाही. आणि उंदीर जर म्हटलं तर उंदीर खूपच भयानक घातक आहे, कारण खूप उंदराचे प्रकार आहेत. एकतर वेगवेगळे प्रकार आहेत उंदराचे, घरगुती उंदीर, घुबड उंदीर, मळ्याचा उंदीर, असे वेगवेगळे प्रकार आहेत उंदराचे. आणि उंदीर काय करतात, फक्त खात नाहीत, त्याबरोबर आपले जे इलेक्ट्रिक वायर आहे ते कुरतडून त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतात, प्लेग होऊ शकतो. त्यांचं जे मूत्र असतं किंवा विष्ठा असते ती जर अन्न पदार्थामध्ये मिक्स झाली तर ते अन्न अस्वच्छ होऊन जातं, खाण्यायोग्य राहत नाही. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, आपलं जे धान्य आहे ते व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचं आहे. घरात उंदराचं जे ब्रीडिंग आहे, जे पिलं देतात ते कुठे असतात, तर घरात जे प्लास्टिक आहे त्याच्यामध्ये, पेपरमध्ये, लाकडी किंवा फाटकी सामान जे आहे, अडगळीची खोली जी आहे किंवा जिथे अडगळ असेल तिथे ब्रीडिंग होतं उंदराचं. म्हणजे अशा वस्तू आपण स्वच्छ करायच्या आहेत, घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत. आणखी उंदरासाठी जे काही घरातल्या भेगा गटार आहे, कुठल्या फटी आहेत त्या बंद करायच्या आहेत सिमेंटने. 1.5 सेंटीमीटरचं जरी छिद्र असेल तरी तिथून ते आतमध्ये येऊ शकतो. म्हणजे अशा कुठेच फटी ठेवायच्या नाही आहेत. आणखी वेगवेगळ्या प्रकारचे पिंजरे पण उपलब्ध आहेत, ते लोकांना माहीतच आहेत बऱ्यापैकी की पिंजऱ्यामध्ये काही आकर्षित करणारे पिंजरे आहेत, काही ग्लू ट्रॅप आहेत. पा आत्ता सध्या खूप बाजारामध्ये प्रसिद्ध आहे ग्लू ट्रॅप, लोक घेतातही, पण तो कुठे ठेवायचा नेमका हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उंदरांचे जे मार्ग असतात त्यांचे पण एक विशिष्ट मार्ग असतात, त्या मार्गावरती तो जर ग्लू ट्रॅप ठेवला, पण नेहमी नेहमी आपल्याला जिथे दिसतात तर तिथे आपण जर तो ट्रॅप ठेवला तर ते नक्कीच त्याला चिकटतात, बकेट ट्रॅप म्हणून पण आहे. आणखी जर यूज नाही, दूर पळून जावेत उंदीर, म्हणून काही प्राकृतिक तेल पण आहेत, म्हणजे पुदिन्याचं तेल झालं, आपण जर स्प्रे केला 5-10 थेंब टाकून तर त्याच्याने ते येत नाहीत. किंवा लसणाचे काप आहेत आणि कांद्याचे तुकडे आहेत, ते जर आपण उंदरांच्या मार्गावर ठेवले तर त्या वासाने पण उंदीर येत नाहीत. कडुलिंबाचे पान आहेत, त्याच्याने पण ते उंदीर त्याच्याकडे येत नाहीत. लाल मिरची पूड जरी आपण ठेवली, जर आपण स्प्रे केलं तिथे तर ते उंदीर येणार नाही आहेत. काही रासायनिक पदार्थ पण आहेत की काही चॉकलेट भेटतात आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड नावाचं रासायनिक पदार्थ असतो की ज्याच्याने उंदीरने ते खाल्लं की त्यांच्या पोटामध्ये स्टमक पॉइझनिंग होतं आणि उंदीर मरून जातात. तर अशा प्रकारे बरेच उपाय आहेत. पण उंदीर मेल्यानंतर ह्याच्याने एक दुर्गंध सुटते पा, आणि तो उंदीर आपण हाताने नाही उचलायचा आहे, काठीने उचलायचा आहे. कारण त्याला जर हात लावला तर ते पण आपल्याला घातक ठरू शकतो, आणि जरी हात लावला तरी ते आपले जे हात आहेत ते सॅनिटायझरने किंवा साबणाने व्यवस्थित धुवून घ्यायचे.
1: मॅडम, आता डास नियंत्रणाबाबत थोडंसं बोलूया. हे डास नियंत्रण करत असताना आपल्याला काय उपाययोजना करता येतील?
0: डास नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट एकच सांगेल, बाकीचे उपाय तर सगळ्यांना माहीतच आहे, म्हणजे मच्छरदाणी लावा किंवा कुठे स्क्रीनिंग करा, म्हणजे खिडक्यांना जाळ्या लावा वगैरे. पण त्याच्याबरोबर एक महत्त्वाचा उपाय सांगेल की पाणी जे आहे आपल्या घराभोवती, जे पाणी साठवलेलं पाणी आहे ते पहिले काढून टाकायचं आहे. घराभोवती आपण स्प्रेइंग घेऊ शकतो, आपण त्याला फॉगर म्हणतो, त्याने जर स्प्रे घेतलं तरी पण खूप महत्त्वाचं आहे. आता पाणी आपण म्हणतो की साठवलेलं पाणी नाही आहे, पण आपण जे मनी प्लांट लावतो त्याच्यासाठी जे पाणी ठेवलेलं आहे ते सुद्धा तेवढंच घातक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण त्याची अंडी आणि त्याचे डासांचे पिल्ले असू शकतात. म्हणून बाकीच्या गोष्टी तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहीतच आहे. आणि डासामुळे कोणते कोणते आजार होतात, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, झिका यासारखे आजार होतात हे पण सगळ्यांना माहिती आहे. पण पहिले जे आपलं पाणी आहे साठवलेलं पाणी, आता खूप सारा पाऊस झाला आहे पा, तर त्याचं काहीतरी नियंत्रण करणं, ते पहिले काढून टाकणं खूप महत्त्वाचं आहे.
1: राऊत मॅडम, आता अगदी कार्यक्रमात शेवटी आपल्या शेतकरी बांधवांना या घरातील किडींपासून बचाव करण्यासाठी आपण कोणत्या सूचना द्याल, कोणता सल्ला द्याल?
0: सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्वच्छता. घरामध्ये अस्वच्छ असं काहीच नाही ठेवायचं आहे. नंतर आपले अन्न पदार्थ झाकून ठेवायचे आहेत, सगळे अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवायचे आहेत. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर पा, म्हणजे किडी होऊ नये याच्यासाठीच अगोदर आपण जर नियंत्रण केले तर आपल्याला

0: जास्त फायदा होईल.
1: सुरुवातीला जर आपण शेतकरी बंधूंनो उपाययोजना केल्या तर या ज्या काही किडी आपण आज कार्यक्रमातून जाणून घेतल्या त्या कोणत्याही किडी आपल्याकडे होणार नाहीत आणि त्याच्यापासून जो प्रादुर्भाव होतो जे नुकसान आपल्या घराचं असेल आपल्या धान्याचं असेल अशा स्वरूपाचं जे काही नुकसान होतं आहे ते देखील आपण टाळू शकू. शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या कार्यक्रमाचा विषय होता घरगुती किडी आणि त्यांचं नियंत्रण. कार्यक्रमात सहभागी होत्या कृषी महाविद्यालय विळदघाट तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणच्या कृषी कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका जयश्री सोमेश्वर राऊत. मॅडमने आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं अतिशय सविस्तर अशी दिलेली आहेत, मात्र तरी देखील आपल्या मनात काही प्रश्न असतील शंका असतील तर त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे असू द्या 77-20-85-52-54. नंबर पुन्हा एकदा 77-20-85-52-54 या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधला तर या घरगुती किडींविषयी आणि त्यांच्या निर्मूलनाविषयी आपण जाणून घेऊ शकाल. मॅडम आज कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: आताच आपण घरगुती किडी आणि त्यांचं नियंत्रण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका जयश्री सोमेश्वर राऊत यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही मुलाखत आम्ही पुनः प्रसारित केली.
1: यानंतर ऐकूयात एक छानसं गीत.

शेतकरी बंधू भगिनींनो, आता उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी आठवण. उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात ऐकू शकाल खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची मुलाखत. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण नक्की ऐका. चला तर आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी सोमनाथ कांडके आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, शेतकरी बंधू भगिनींसाठीचा आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आता रात्रीचे 8 वाजतायत, ऐकूयात काही निवेदनं थोड्याच वेळात.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: काय झालं?
4: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं

0: अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
1: आहे. आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
1: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
0: कुठे भेटतील त्या?
1: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
0: आणि फोन नंबर
1: 93-72-99-29-36.
0: 93-72-99-29-36.
3: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला. बसला.

0: सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
1: atmamalikonline.com। आत्मा मालिक
2: ये। दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात, शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर। श्रोते हो, एक निवेदन। जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय टिळक रोड अहिल्यानगर यांचे शैक्षणिक सत्र 2026-27 साठी मोफत शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। इयत्ता बालवर्ग ते 10वी पर्यंत कर्णबधीर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक प्रवेश देण्यात येतो। तरी अधिक माहितीसाठी 02-41-24-70-397 किंवा भ्रमणध्वनी 93-25-10-19-94 यावर संपर्क साधावा। निवेदन संपलं। आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत। श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9-10 या वेळेत। तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही। हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन। श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 27 मे 2026 विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज। आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य। लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9-10। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72। निवेदन संपलं। शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, आता रात्रीचे 8:05 होत आहेत। ऐकूयात मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर

0: झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, IIT मुंबईचे माजी संचालक जुजर वासे यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन बोथेगुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथेगुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मेपासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. April 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुर समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTA कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. होमुरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. श्रोते हो प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत. आता रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ओळख कायद्याची थोड्याच वेळात. विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
2: मी आधी भारत पुत्र.
1: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
2: मी आधी भारत पुत्र.
1: श्रोते हो कार्यक्रमा ओळख कायद्याची या कार्यक्रम

0: क्रमामध्ये आज ऐकणार आहोत ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ॲडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे यांची प्रज्ञा असनीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या ओळख कायद्यांची या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत ग्राहक संरक्षण कायदा तरतुदी आणि सुधारणा याविषयी. श्रोतेहो, आपल्याला जीवन जगण्यासाठी क्षणोक्षणी अनेक विविध वस्तू आणि सेवा यांची गरज भासते, किंबहुना या जीवनावश्यक वस्तू तसंच सेवा या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. यांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला खरेदी आणि विक्री या दोन्ही व्यवहारांना अगदी पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. तेव्हा श्रोतेहो, ग्राहक म्हणून जेव्हा आपली भूमिका असते ना, तेव्हा फसवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच श्रोतेहो, ग्राहकांच्या हिताचं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने ग्राहक संरक्षण कायदा जाणून घेणं आपल्या प्रत्येकासाठी गरजेचं आहे. आणि याच अनुषंगानं ग्राहक संरक्षण कायद्याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आले आहेत ॲडव्होकेट श्री सिद्धार्थ वाघमारे. वाघमारे सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद
1: सर. कार्यक्रमात सुरुवातीला मला हे विचारावंसं वाटतंय की ग्राहक संरक्षण कायदा नेमका काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे?
2: ग्राहक संरक्षण कायद्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस त्या कायद्याची पार्श्वभूमी आपल्या लक्षात घ्यावी लागेल की या देशामध्ये नवीन नवीन जगामध्ये सुद्धा ग्राहक हा असंघटित होता, आजही आहे. तर या ग्राहकाला संघटित करून त्याचं प्रबोधन करून त्याचे हक्क आणि त्याची कर्तव्ये या संदर्भाने जागृती करण्याचं काम प्रामुख्याने ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक बिंदू माधव जोशी यांनी केलेले आहे. आणि 1974 मध्ये या संघटनेची स्थापना पुणे या ठिकाणी झाली आणि तिथून या संघटनेचं काम सुरू झालं. आणि या संघटनेच्या प्रबोधनातूनच ग्राहकांच्या जागृतीतून ग्राहकांच्या चळवळीतून 1986 साली ग्राहक संरक्षण कायद्याची निर्मिती झाली.
1: अच्छा,
2: 86 ते 19 पर्यंत हा कायदा अंमलात आणताना ज्या ज्या अडचणी आल्या असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम 2019 कायद्यामध्ये केलेलं आहे. आणि हा जो कायदा आहे हा परिपूर्ण असा कायदा आहे.
1: अच्छा,
2: की या कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहेत. त्या तरतुदींचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस प्रामुख्याने आपल्या लक्षात एक गोष्ट घ्यावी लागते की ग्राहक आणि ग्राहकांचे जे हक्क आहे ते सोडवण्यासाठी या कायद्यामध्ये काय काय तरतुदी केल्या आहेत. तर प्रामुख्याने ग्राहक संरक्षण परिषद, त्यानंतर मध्यस्थी केंद्र आणि नंतर ग्राहक आयोग.
1: अच्छा,
2: म्हणजे या तीन तरतुदींच्या माध्यमातून ही ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याचं काम केलं जातं.
1: अच्छा सर, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्राहक हा खूप महत्वाचा घटक आहे, तर काय सांगाल ग्राहक नेमकं कोणाला म्हणावं किंवा ग्राहक नेमका कोण असतो?
2: प्रामुख्याने ग्राहकाच्या संदर्भात पाश्चिमात्य जग आणि भारत यामध्ये एक संवाद साधण्याचा जर आपण प्रयत्न केला तर प्रामुख्याने भारतामध्ये ग्राहक कुणाला म्हणतात, तर जो वस्तू खरेदी करतो विक्री करतो परंतु याच्यामध्ये उपभोगावर नियंत्रण ठेवलेलं आहे.
1: अच्छा,
2: आणि पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, प्रदूषण होणार नाही हा भारतामध्ये विचार केला जातो. पाश्चिमात्यांमध्ये फक्त यूज अँड थ्रो ही संस्कृती आहे की वापरा आणि फेकून द्या, मग त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा तिथे विचार केला जात नाही. हे भारत आणि पाश्चिमात्य यामध्ये ग्राहकाच्या संदर्भामध्ये हा त्या ठिकाणी आपण विचार करावा लागतो.
1: अच्छा सर, ग्राहकांच्या कायद्याच्या विषयी अनेक तरतुदी आहेत, तर त्या कुठल्या कुठल्या?
2: ग्राहक संरक्षण कायद्याचा विचार करताना अनेक तरतुदी त्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. मी अगोदर सांगितलंय की हा स्वयंपूर्ण कायदा आहे, की यामध्ये प्रामुख्याने आपला हा विचार करावा लागेल की या कायद्यामध्ये सर्व तरतुदींचा ग्राहकांच्या संदर्भाने विचार केलेला आहे. हा एक सेंट्रल ऍक्ट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने पारित केलेला हा ग्राहक संरक्षण कायदा आहे. यामध्ये ग्राहक हा मध्यवर्ती आहे.
1: बरोबर,
2: आपण जर विचार केला तर ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्राहकाने जर खरेदी केली नाही, त्याने जर विक्री केली नाही, तर हे संपूर्ण जग स्तब्ध होईल.
1: बरोबर,
2: म्हणून ग्राहक हा खूप महत्वाचा आहे. तर ग्राहकाची व्याख्या करताना जो सेवा खरेदी करतो, जो वस्तू खरेदी करतो, अशी कायद्यामध्ये व्याख्या केलेली आहे.
1: बरोबर,
2: आणि या ग्राहक कायद्यामध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड याची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये आणलेली आहे.
1: अच्छा,
2: याच्यासाठी तुम्हाला क्रिमिनल लॉ पाहायची गरज नाही, सीपीसी पाहायची गरज नाही, ती तरतूद इथं आणली आहे.
1: बरं,
2: शिवाय याच्यामध्ये सीसीपी जी काय आहे, सेंट्रल अथॉरिटी आहे, त्या अथॉरिटीचा कंट्रोल इथं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा,
2: या संपूर्ण ग्राहकाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी सीसीपीए काम करते.
1: अच्छा,
2: तर अशा पद्धतीने जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा अनेक तरतुदी याच्यामध्ये आलेल्या आहेत.
1: अच्छा सर, आपण असं बघतो की कुठलाही कायदा हा खूप सगळ्या बाजूंनी विचार करून असा मांडलेला असतो, लिखित स्वरूपात तो असतो, पण त्याची अंमलबजावणी जेव्हा

0: होते तेव्हा अनेक अडचणी येतात, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: प्रामुख्याने आपण ह्या कायद्याचा जेव्हा विचार करतो, हा परिपूर्ण कायदा आहे. याच्यामध्ये लिमिटेशन ऍक्ट, सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड या सगळ्यांचा समावेश करून ग्राहकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण जेव्हा ह्या ग्राहक संरक्षण कायद्याचा विचार करतो आणि त्या संदर्भाने काम करणारी यंत्रणा, ग्राहक आयोग असेल, मध्यस्थी केंद्र असेल किंवा अजूनही काही संस्था जेव्हा येतात, त्यावेळेस ज्या अडचणी आहेत, प्रामुख्याने आम्हाला ग्राहक आयोगामध्ये काम करताना अडचणी ह्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून फार येतात. कोर्ट आदेश करतं, आयोग आदेश करतं, परंतु जेव्हा अंमलबजावणी होते त्यावेळेस मात्र अनेक अडचणी येतात. त्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे, स्टाफ आहे, ग्राहकही आहे, म्हणजे अशा संदर्भाने किंवा ज्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे ती व्यक्ती सुद्धा, किंवा ती संस्था असेल, ती व्यक्ती असेल, तर यांनी सुद्धा एकदा कोर्टाचा निकाल झाला, आयोगाचा निकाल झाला की त्याप्रमाणे 30 दिवसाच्या आत ते पेमेंट केलं पाहिजे किंवा त्याची परिपूर्ती केली पाहिजे.
0: अच्छा,
1: परंतु प्रामुख्याने असं होत नाही. आणि मग काय होतं की ग्राहकाच्या संवर्धनासाठी हा कायदा तयार केला आहे, ग्राहकाला केंद्रीभूत ठेवलेला आहे, केंद्रस्थानी ठेवले आहे, परंतु जेव्हा अंमलबजावणी होते तेव्हा मात्र या निकालाकडे फार दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे काय होतं, शेवटी ग्राहकाची तक्रार सोडवताना त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात, ती लवकर सुटली जात नाही, ही अंमलबजावणीमध्ये आम्हाला अडचणी येतात.
0: अच्छा सर, अजून एक विचारावं असं वाटतं की एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाल्यानंतर त्याने पहिल्यांदा काय पाऊल उचलावं?
1: ग्राहकाची जर फसवणूक झाली तर प्रामुख्याने आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्री संघटना चालवतो. आमच्याकडे ग्राहक मार्गदर्शन केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे की त्या ग्राहक मार्गदर्शन केंद्राकडे आपण तक्रार केली, फोनवर तक्रार केली, लिखित तक्रार केली, तर आम्ही ज्याच्या संदर्भाने तक्रार आहे त्याच्याकडे पाठपुरावा करून सुसंवादातून कशी ही केस आपल्या सोडवता येईल, ही तक्रार कशी निकाली काढता येईल आणि ग्राहकाला कसा न्याय मिळवून देता येईल याचं काम प्रथम होतं. आणि जर समजा असं होऊ नये, हा प्रयत्न करू नये, जर त्यात यश आलंच नाही तर मात्र आपल्याला मग ग्राहक आयोगाकडे तक्रार करावी लागते.
0: अच्छा सर, या सगळ्या याच्यामध्ये ग्राहक संरक्षण असं आपण म्हणतो, तर ग्राहक संरक्षण म्हणजे नेमकं काय?
1: हा कायदाच मुळात ग्राहकाच्या संरक्षणासाठी, त्या कायद्याच्या टायटलमध्येच ग्राहक संरक्षण कायदा हे त्या टायटलमध्येच अंतर्भूत केलेलं आहे की ग्राहकांचे जे हक्क आहेत त्यांचं संवर्धन करणे, ग्राहकाला प्रशिक्षित करणे, त्याच्यावर जो अन्याय होईल ग्राहक म्हणून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी या कायद्यांतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या माध्यमातून आपले काम करावं लागतं आणि त्याला न्याय मिळवून देण्याचं काम ह्या कायद्याने केलेलं आहे.
0: अच्छा, ग्राहक संरक्षण कायदा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ग्राहकांचे काही हक्क असे पण या कायद्यामध्ये नमूद केलेले आहेत, तर त्याविषयी सांगाल?
1: हा कायदा एवढा सुस्पष्ट आहे आणि एवढा स्पष्ट आहे की त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे ग्राहकाची जे काही हक्क आहेत. ग्राहकाचे हक्क काय आहेत? तर ग्राहकाला जेव्हा तो खरेदी करतो त्यावेळी जी वस्तू खरेदी करतो त्या वस्तूचे सगळे कंटेंट्स माहीत करून घेण्याचा, त्याविषयी त्याला ज्या शंका असतात त्या शंकांचं निरसन करण्याचा, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी अंतर्भूत केलेलं आहे. आणि त्याला त्याचं मत मांडण्याचा, त्यात काही डिफेक्ट असेल तर ते सांगण्याचा सुद्धा त्याला अधिकार आहे. असे अनेक त्याचे जे हक्क आहेत ते सगळे त्या कायद्यात अंतर्भूत केलेले आहेत.
0: सर, असं काही आहे का की एखादा ग्राहक जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करतो तेव्हा ग्राहकाने आधी अवेअर असलं पाहिजे?
1: बरोबर आहे,
0: ही एक टर्म मला वाटतं या कायद्यामध्ये आहे, तर त्याविषयी सांगाल?
1: ग्राहकाने कुठली वस्तू खरेदी करताना, सेवेचा उपयोग करताना अवेअर असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे, त्यांनी माहिती करून घेतली पाहिजे की सेवा आहे, याच्या अटी काय, नियम काय, हे सगळे जाणून घेतले पाहिजे. आणि त्यासाठी ते जाणून घेण्यासाठी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याला माहितीचा अधिकार आहे, त्याला प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा अधिकार आहे. ती समोरच्या माणसानी, सामनेवाल्यानी त्याला समजून सांगितली पाहिजे. जर त्याचं उल्लंघन होत असेल तर ग्राहक आयोगाकडे आपल्याला तक्रार करता येते.
0: बरोबर, म्हणजे की एखादी वस्तू त्याची एक्सपायरी डेट बघणं किंवा त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे हे बघून घेणं आणि मग ती वस्तू किंवा सेवा खरेदी करणं, जर असं झालं नाही, जर ग्राहकाकडनं हे बघितलं गेलं नाही, तर मग याच्यामध्ये काय तरतूद आहे कायद्यामध्ये?
1: जर ग्राहकाची फसवणूक झाली, त्यांनी माहिती विचारली, त्याला माहिती दिली नाही, किंवा कंटेंट जे आहेत त्यात जे कंटेंट आहेत त्यापेक्षा वेगळी माहिती दिली, त्याला खोटी माहिती दिली, तर ग्राहकाला न्यायालयामध्ये दाद मागता येते.
0: अच्छा,
1: आता या दृष्टिकोनातून दुसरा मुद्दा जो आहे की ग्राहकाचं प्रबोधन, ग्राहकाचं प्रशिक्षण करण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून संस्थेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत करत आहोत. आम्ही काय करतो, प्रामुख्याने आम्ही विद्यार्थी हा ग्राहक आहे, तो लहान आहे, पहिलीचा विद्यार्थी, दुसरीचा विद्यार्थी लहान आहे, तो नुकताच आता काहीतरी खरेदीला जाणार आहे, सेवा घेणार आहे, तसं तर तो जन्माला आला तेव्हाच तो ग्राहक झाले.

0: खरंय,
1: मातेच्या पोटातून जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो ग्राहक होतो. डॉक्टरची फी आहे, मेडिकल आहे, तो खरेदीच करतोय, त्याच्या वतीने जे पालक खरेदी करतात तो ग्राहक झाला. मग या ग्राहकाला कसं प्रशिक्षित करायचं तर प्रामुख्याने आम्ही शाळा हे बेस धरलेला आहे. आणि या शाळेमध्ये जाऊन आमचे कार्यकर्ते शाळेत जाऊन त्या विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणजे काय, तुझे हक्क काय, तू काय पाहिलं पाहिजे. तू एकटा न जाता पालकांबरोबर जेव्हा जातोस तेव्हा पालकांना सुद्धा पालक व्यवस्थित खरेदी करतोय काय हे तू सुद्धा सांगितलं पाहिजे. त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की एक बिस्किटचा पुडा घेतलाय याच्यामध्ये काय कंटेंट्स आहेत, पालकाला सुद्धा विचारलं पाहिजे आणि पालकाची जागृती केली पाहिजे. हे आम्ही शाळेतून विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांच्या एक सभा घेऊन त्यामध्ये आपण जागृती करू.
0: वा, खूप छान. हीच खरं जागृती गरजेची आहे. सर, आज आपण बघतो की वस्तू आणि सेवा ह्या अनेक विविध पातळीवर आहेत, पण आजचा जमाना जर आपण बघितला तर ऑनलाईन खरेदीचा आणि विक्रीचा हा जमाना आहे. तर ऑनलाईन खरेदी विक्रीमध्ये ग्राहकांची भूमिका काय असू शकते?
1: ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकाने सुद्धा त्या संदर्भातले जे नियम आहेत ते नियम समजून घेतले पाहिजेत. प्रथमतः ऑनलाईन करताना ती व्यक्ती योग्य आहे काय, तिथला फोन नंबर असेल, व्हॉट्सअप नंबर असेल, जे काही कॉन्टॅक्टचे साधन आहेत ती व्यवस्थित पाहिली पाहिजेत आणि त्या संदर्भाने मग त्यांनी ते ऑनलाईन बुकिंग केली पाहिजे. आता ही करताना स्वतःची फसवणूक झाली तर कायद्यामध्ये आता 19 कायद्यामध्ये दुरुस्ती आणले की त्यामध्ये ई कॉमर्स असेल, ई कॉमर्सचा जो व्यवहार असेल त्या संदर्भाने सुद्धा जर फसवणूक झाली तर त्याला ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागता येते.
0: अच्छा,
1: म्हणजे आता नव्याने तरतूद आलेली आहे
0: त्याच्या. बर बर. आणि जे काही फ्रॉड्स होतात, सायबर क्राईम आपण ज्याला म्हणतो, ते सुद्धा याच्या अंतर्गत येतात का?
1: सायबर क्राईमच्या संदर्भाने ते सुद्धा आपण याच्यामध्ये दाद मागू शकतो, परंतु सायबर सेल हा सेपरेट ठेवलेला आहे.
0: सर, ऑनलाईन शॉपिंग आजकाल खूप वाढलेली आहे, तर या संदर्भात तुम्ही ग्राहकांना काय सांगाल?
1: शक्यतो आम्ही ग्राहकांना ऑनलाईनच्या संदर्भाने प्रत्यक्षात तुम्ही फिजिकल खरेदी करा हा पहिला मार्ग आहे त्यातला. कारण तिथे आपण काही तक्रार तर आपण लगेच जाऊन भेटू शकतो, तक्रार मांडू शकतो.
0: बरोबर.
1: ऑनलाईनमध्ये काय झाले की यामध्ये काही फ्रॉड वाढलेत की आणि लोक काय करतायत, कुठलेही जाणून न घेता कुणी माहिती सांगितली की त्याच्या माध्यमातून ते करतायत.
0: खरं.
1: प्रत्यक्षात काय केलं पाहिजे, शेअर मार्केटिंग असेल तर शेअर मार्केटिंगमध्ये लोकांनी स्वतः त्या लाईनवरती त्या साईटवरती काय जे काही शेअर आपल्याला खरेदी विक्री करायची ती स्वतः केली पाहिजे. तर लोकांना काय जागृती न करता किंवा दुसऱ्यावर मित्रावरती नातेवाईकाकडे भरोसा ठेवून ते त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतात, तो प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतच नाही. म्हणून आपल्याकडे काही शेवगाव वगैरे नगर जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार घडलेले आहेत ते सगळे याचेच परिणाम आहेत. आणि ऑनलाईनमध्ये सुद्धा अशा घटना घडतात की तुम्ही एखादी वस्तू मागता ती वस्तू येत नाही, दुसरीच वस्तू येते, त्या संदर्भाने आपण तक्रार करू शकतो.
0: अच्छा अच्छा. पण मग त्याची पुढे अंमलबजावणी किंवा त्यांना न्याय मिळतो का?
1: न्याय मिळतो.
0: मिळतो. सर, तुम्ही या क्षेत्रात इतक्या दिवसांपासून काम करता आहात, तर या ग्राहक संरक्षण कायद्यामधला एखादा किस्सा किंवा एखादी घटना आम्हाला सांगू शकाल, अनुभव तुमचा?
1: या संदर्भाने आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आणि आमच्या परीने मी सुसंवादातून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भाने एक घड्याळ एका व्यक्तीने खरेदी केलं, त्याची तक्रार आमच्याकडे आली, त्या कंपनीकडे त्यांनी पाठपुरावा केला, परंतु वॉरंटी पिरियड मध्ये एकदा ते दुरुस्त करून दिलं, नंतर दुरुस्त करून द्यायला त्यांनी नकार दिला. तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याला एक पत्र तयार केलं आणि त्याच्यामध्ये कायद्याचा उल्लेख करून ग्राहकांचे हक्क यांचा सुद्धा आम्ही संदर्भ दिला, ग्राहक कायद्या संदर्भ दिला आणि त्या संदर्भाने आम्ही जेव्हा तक्रार केली आमची त्यावेळेस त्यांनी मात्र पत्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच त्याला पॉझिटिव्ह अप्रोच दिला आणि त्या व्यक्तीला घड्याची किंमत द्यायचं तयारी दर्शवली.
0: अच्छा अच्छा. म्हणजे ग्राहकांना न्याय मिळू शकतो निश्चित, हे आपल्याला इथे आवर्जून आपल्या श्रोत्यांना आपण सांगूयात. सर, ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण होण्यासाठी ग्राहक संघटनांची भूमिका आणि कार्य हे थोडं आम्हाला सांगाल.
1: सर्वात महत्वाचा भाग आहे की मुळात ग्राहक संरक्षण कायद्याची निर्मिती ही ग्राहक संघटनांच्या चळवळीतून झालेली आहे. त्यामुळे ग्राहक संघटनाचा याच्यामध्ये फार महत्वाचा वाटा आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना प्रामुख्याने ग्राहकांचं प्रबोधन प्रशिक्षण हे काम करते आणि आमच्याकडे जे प्रश्न येतात ते प्रश्न आमच्या ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सुसंवादातून तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की आतापर्यंत सुटलेले प्रश्न अशाच पद्धतीने आम्ही बरेचसे प्रश्न सोडवले आहेत आणि पुढेही हे सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: नक्कीच. सर, 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून आपण साजरा करतो, तर त्या संदर्भात किंवा त्या दिवसाच्या अनुषंगाने आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
1: आता खरं तर काय, या देशामध्ये नवीन नवीन जगामध्ये अनेक दिन साजरे केले जातात. तर याच्यामध्ये महत्वाचा भाग काय, ग्राहक दिन हा एक दिवस आपण फक्त काय करतो, एक साजरा करतो, फंक्शन काही कार्यक्रम घेतो आहोत, व्याख्याने घेतो आहोत, शिबिरं घेतो आहोत, परंतु केवळ एका दिवसाने हे काही साध्य होणार

0: नाही. आपल्याला हे 12 महिने वर्षभर आपले प्रोग्राम राबवायचे आहेत, तसं झालं पाहिजे. आणि आमच्या ग्राहक पंचायत मराठी संघटना ही वर्षभर हे प्रोग्राम राबवते आहे. आमच्याकडे एक ट्रेकिंग ग्रुप आहे, त्या ट्रेकिंग ग्रुपला आम्ही शनिवारी जेव्हा आम्ही आसपासचे डोंगर आहेत त्या संदर्भाने आम्ही ट्रेकिंगच्या लोकांना तिथे नेतो आणि आमची टीम त्याच्यामध्ये असते. ह्या टीमच्या माध्यमातून आम्ही तिथेही प्रशिक्षण करतो. आणि जवळपासची शाळा जी आमच्या रूटवरच्या शाळा असतात त्या शाळांमध्ये जाऊन आम्ही त्या मुख्याध्यापकाशी प्रथम संपर्क करून मग विद्यार्थ्यांना तिथे आम्ही हे प्रबोधनाचं काम करतो.
1: अच्छा,
0: आमच्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनेबद्दल अजून जर बोलायचं म्हटलं तर आम्ही आता नुकतीच एक लायब्ररी सुरू केलेली आहे की आम्हाला आमच्या एका कार्यकर्त्याने काही पुस्तकं भेट दिली, मग ते पुस्तकं ठेवण्यासाठी आम्ही कपाट घेतलं आणि तिथे आम्ही लायब्ररी सुरू केली आहे की जेणेकरून ग्राहक तिथे येईल किंवा ह्या शहराचा कोणी नागरिक येईल आणि मग त्याच्यामध्ये ग्राहकांच्या चळवळीची जे काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये जे काही ग्राहकांचे कायदे आहेत म्हणजे आपला हक्क कर्तव्य याची जागृती होईल आणि काही नियतकालिक आहेत की त्या नियतकालिकांमधून घडलेल्या घटना त्यामध्ये नमूद असतात आणि मग ग्राहकांना बरंच जगात काय घडतंय कुठल्या तक्रारी केल्या म्हणजे सोडवल्या जातात कुठल्या तक्रारी करायच्या असतात हे सगळं त्याच्यामधून कळतं अशी आम्ही एक लायब्ररी सुरू केलेली आहे.
1: अच्छा सर, तुम्ही इतकी छान माहिती देत आहेत तर मला अजून थोडंसं असं विचारावं असं वाटतंय की ग्राहक संघटना ही ग्राहक संरक्षण कायद्याला कशी बघते आणि ग्राहकांना न्याय देण्यासाठी या कायद्यात अजून कुठले अपेक्षित बदल आपण सुचवू शकतो?
0: प्रामुख्याने हा ग्राहक संरक्षण कायदा करताना अनेक बाबींचा विचार करून सर्वांग परिपूर्ण असा हा सोपा सुटसुटीत आणि क्रांतिकारक असा हा कायदा आहे. परंतु तरी सुद्धा ह्या कायद्याची अंमलबजावणी करताना ज्या अनेक अडचणी येतात त्यासाठी ग्राहक संघटनेला काही अपेक्षा आहेत, काही बदल यात व्हावेत शासन पातळीवर आणि कायद्यात आणि यंत्रणेमध्ये. या संदर्भाने जर बोलायचं झालं तर स्वतंत्र असं ग्राहक संरक्षण मंत्रालय असणं अपेक्षित आहे. कारण ग्राहकाच्या तक्रारी ह्या वेगवेगळ्या विभागाकडे जातात, त्यात दिरंगाई होते, विभाग त्यात निर्णय घेईलच असं काही नाही, पाठपुरावा करायला वेळ जातो. म्हणजे ग्राहक संरक्षण मंत्रालय जर स्थापन झालं तर या सगळ्या तक्रारींचं एकत्रीकरण होईल आणि तक्रारीचा निपटारा व्हायला निर्णय घ्यायला कालावधी कमी लागेल, त्या लवकर निर्णय होतील.
1: अच्छा,
0: नंतर ग्राहक कल्याण निधीचा पारदर्शक वापर झाला पाहिजे. ग्राहक कल्याण निधी जो आहे तो ग्राहकांच्या साठीच वापरला गेला पाहिजे. ग्राहक संरक्षण परिषदा व लोकपाल बैठका नियमित झाल्या पाहिजेत. काय झालं, कायदा झाला, परंतु कायद्यामध्ये ज्या तरतुदी केल्या त्याची अंमलबजावणी करणं किती अडचणीत होतं हे मी अगोदर सांगितलेलं आहे.
1: बरोबर,
0: की आता समजा ग्राहक संरक्षण परिषद आहे, कौन्सिल, कंझ्युमर कौन्सिल म्हटलेलं आहे, त्यावरचे प्रतिनिधी सगळ्या विभागातून ते प्रतिनिधी असतात. कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली त्या मीटिंगा होतात, परंतु त्याला कलेक्टर साहेबांनी वेळ दिला पाहिजे आणि त्या बैठका नियमित झाल्या पाहिजे. त्याचे निर्णय होतील ते वेगवेगळ्या विभागाचे निर्णय असतात अंमलबजावणीचे, त्या त्या विभागांनी त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे.
1: खरंय,
0: म्हणजे याच्यामध्ये सातत्य, कंटिन्युटी, नियमितपणा पाहिजे.
1: अच्छा,
0: पुन्हा मध्यस्थी सदस्य जे आहे, मध्यस्थाची तरतूद नव्याने आली, परंतु मध्यस्थ पॅनल निर्माण झाले, परंतु आज एकही मध्यस्थ पॅनल कार्यरत नसावं असं मला वाटतं. खरे फक्त मध्यस्थ नेमले, यांचे नियम काय, यांना आयडेंटिटी कार्ड दिलेले नाहीत, त्यामुळे ते कार्यरत नाहीत. आज निधीचा वापर ग्राहक शिक्षण, प्रशिक्षण, कायदेशीर सल्ला, तक्रार मार्गदर्शन यासाठी झाला पाहिजे. डिजिटल तक्रार नोंदणी जी आहे ती व्यवस्था जरा कार्यक्षम केली पाहिजे. सहायता केंद्रे, आवश्यक सुधारणा, ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग, अशा अनेक अपेक्षा त्यामध्ये आहेत. आणि हा जर बदल झाला तर खऱ्या अर्थाने ग्राहकांना अजूनही चांगल्या पद्धतीने आपल्याला न्याय देता येईल असं मला वाटतं.
1: नक्कीच. वाघमारे सर, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ग्राहक संरक्षण कायदा तरतुदी आणि सुधारणा याविषयी आपल्या सर्व ग्राहकांना अर्थात श्रोत्यांना उपयुक्त अशी माहिती दिलीत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप खूप आभार. श्रोते हो, ओळख कायद्याची या कार्यक्रमात आज आपण ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ॲडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे यांची प्रज्ञा असनीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
3: वणक्कम.
4: नमस्कार.
5: नमस्कार.
3: राम राम.
4: अस्सलाम वालेकुम.
5: सत श्री अकाल जी.
6: या

श्रोते हो, आत्ताच आपण हेमंत भोसले यांच्या संगीत नियोजनात शांता शेळके यांचं गीत ऐकलत. स्वर होता आशा भोसले यांचा. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता रात्रीचे 9:15 होत आहेत. ऐकूयात समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

जन्मरूपी उगम पावलेली नदी तशी मरणरूपी समुद्राला जाऊन मिळते. सुख व दुःख या नदीचे दोन काठ आहे. जीवन हे पाणी आहे. जन्म बघा, किती माणसाचा जन्म केव्हा होतो? सातव्या महिन्यामध्ये जन्म होतो. बघा, सात आठवड्याचे वार आहे, सात स्वर आहेत, सात अष्ट सात्विक भाव आहे, आणि सप्त्याची वारही सात आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरुपी दिसे, ऐसे घटिका यंत्र परिभ्रमेगा. हे प्रतिज्ञा उत्तर माझे.

आणि सप्त्याची वारही सात आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरुपी दिसे, ऐसे घटिका यंत्र परिभ्रमे गा. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. माऊली का बोलले हे? तुम्ही आम्ही आज वेगळ्या रस्त्याने चाललेलो आहोत. नामाचा विषय तर वेगळाच राहिला. मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण, मेहमान नामाचा मामाचा मेहमान असता तर तो वाल्मिकही ऋषी तो तरुण गेला नसता की ज्याने या देहामध्ये येऊन जे काय केलं. हा देह कसा आहे बघा, नाशिवंत देह जाणार सकळ, अविष्य खातो काळ. सावधान बघा, सावधान का केलं. संताने सरिता आलो तैशा परी, त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. बघा, एक वारकरी असतो आणि तो वारकरी आपल्या सवंगड्यास किंबहुना वारकऱ्यास असणाऱ्या एसटीतून प्रवास करीत असतो आणि आपण सहज बोलतो तिथं जाऊन, पाटील उतरा, पंढरपूर आलं. हे आलं नाही बाबा, हे इकडून तिकडे गेलं. म्हणून तुकाराम महाराजांनी नाशिवंत देह जाणार सकळ, अविष्य खातो काळ. सावधान. सावधान का केलं? ओल्ड एज सेंटरची इमारत कोसळण्या अगोदर एक मिनिट तो इसम त्या असणाऱ्या इमारतीतून बाहेर आला आणि त्या इमारतीतून बाहेर आल्यानंतर ती इमारत कोसळली. म्हणून एका मिनिटाचं महत्त्व प्रत्येकाने जाणून घ्यावा. म्हणून संतांनी सांगितलं, अर्धा क्षण घडता संताची संगती, त्याने होय शांती महत पापाची. म्हणून हा देह कसा आहे की मदलासा राणी स्वतःच्या असणाऱ्या बाळाला झोक्यामध्ये काय एक उपदेश करते. तो उपदेश म्हणजे, हा देह नाशिवंत मल मुत्र्याचा बांधा, रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा, शरण कुणा जाऊ गोविंदा सोहम जो जो रे बाळा. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. हरि उच्चारेन अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रे. तृणाग्न मेळ समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. नामाचा विषय जो आहे, नाम मी असा नामाचा विषय मानतो की जपता हरी, जपता आत वारा बाहेर वारा. त्या आतल्या वाऱ्याचा विचार तुम्ही करा, कुठल्या असणाऱ्या आत. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आत वारा बाहेर वारा. त्या आतल्या वाऱ्याचा विचार तुम्ही करा. म्हणून माऊलींनी एकाच शब्दामध्ये सांगितलं, तरी अवधान ऐकले दिजे ते सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. का? तर एखादा असणारा आपला वडील आहे आणि त्या वडिलाच्या ताटामध्ये बारीक बाळ बसतं जेवायला आणि त्यावेळेला ते बालकाच्या कोमल हाताने वडिलांच्या मुखात हात गेल्यानंतर तो हाऊ करून घेतो. त्याप्रमाणे माऊलींनी तुम्हाला माफी मागून सांगितलं का, बाबा हो एकदा तरी या माझ्या तरी अवधान ऐकले तिचे, माझ्या विषयाकडे लक्ष द्या. का द्या? का मी पामर आहे तुमच्या पुढे, मी पामर झालोय. माझे ह्या शब्दाकडे किंबहुना माझ्या ओवीकडे किंवा माझ्या भावार्थदीपिकाकडे एकदा तरी लक्ष द्या. म्हणून ते लक्ष न देता जगाने थोड्याशा वेगळ्या कलाटणीतून जाऊन, म्हणून माऊली पुन्हा स्वप्नात गेल्या. कुणाच्या? का माझ्या भावार्थदीपिकाचा असणाऱ्या ओवीचा अर्थ करून घेणा, किंबहुना त्या रस्त्याने कोणी मार्गावर जात नाही भक्ती मार्गाच्या. म्हणून माऊलींनी स्वप्नात जाऊन नाथ महाराजांना सांगितलं, अजान वृक्षाची मुळे माझ्या कंठाजवळून गेलेली आहे तेवढी काढा. म्हणून चतुर्श्लोकी भागवत लिहावा लागलं माऊलींनी सांगितल्यामुळं. भागवतात एक विषय आहे, तो असा विषय आहे की ज्या वेळेला द्वापार युगामध्ये कलियुग लागलेलं होतं आणि त्यावेळेला 125 वर्ष श्रीकृष्णाने या पृथ्वीवर वास्तव्य केलं. त्या पृथ्वीवर वास्तव्य केल्यानंतर तो नामाचा विस्तार समजून घेताना त्या अर्जुनाला व असणारे सर्व पाची पांडवांना सांगितलं का, तुम्ही तुमच्या मार्गाने आता कलियुग लागलेला आहे, त्या कलियुगामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने भक्ती मार्ग करा आणि विघटन म्हणजे असणाऱ्या रस्त्याने जावा. म्हणून या ओवीमध्ये असा अर्थ सांगितला, हरि उच्चारेने अनंत पापराशी जातील लया.

अशी क्षणमात्री जोपर्यंत नामाचा विस्तार ज्या साधकाच्या जवळ मिळत नाही, सद्गुरु जोपर्यंत सत्य वस्तूची ओळख करून देत नाही, आद्य आत्मस्वरूपाची ओळख, आद्य म्हणजे अनाधिकालातून असणारा देह त्या भगवंताच्या देहातून प्राणरूपी असणाऱ्या साधकाच्या प्रत्येकामध्ये आपण प्रवेश केलेला आहे त्या भगवंतानी. भगवंताने नारदाला पाठवलं का बाबा माझा एक भक्त थोडासा असा बाजूला चाललाय म्हणून नारदाला पाठवलं. कुठे? त्या असणाऱ्या त्यांच्या त्या वाटेवरती पाठवलं. म्हणून वाल्मिकी ऋषी काय केले? सात रांजणं भरले, पापाचा घडा भरला. ज्या वेळेला नारद त्या पृथ्वीवर आले, नारदाला विचारलं तुझ्याकडे काय संपत्ती आहे ती मला दे. संपत्ती तर नाही म्हणे, पण माझ्याकडे फक्त विणा आहे. विणा? मग विणा घेऊन करू काय? तो असणारा नारद काय म्हटला का तू हे जे करतो सात रांजणं भरले, तू याच्या अगोदर स्वतः आपल्या आई वडील किंबहुना मुलं बाळ किंवा पत्नी यांना जाऊन विचार जो काय करतो मी हे काय ह्या पापाच्या वाटेमध्ये तुम्ही वाटेदार आहात का? वाल्मिकीनी असणाऱ्या नारदाला बांधून टाकलं आणि स्वतःच्या घरी गेला वाल्मिकी ऋषी आणि घरच्यांना विचारलं बाबा मी हे जे काय आणतो मारून हत्या करून याच्यामध्ये तुम्ही वाटेदार आहात का? आई वडील बोलले तू आण आणि मी आम्ही खाणं. त्याच्या पलीकडे गेला, स्वतःच्या पत्नीला विचारू लागला का बाबा मी जे काय हे पाप करतो या पापामध्ये तुम्ही वाटेदार आहात का? ती पत्नी म्हटली दोन मिनटं थांबा. पत्नी घरामध्ये गेली, असणाऱ्या पाट्यावर आपलं बोट ठेसलं आणि बाहेर आली. आणि बोट ठेसल्यानंतर बाहेर आली. बाहेर आल्यानंतर आणि ह्या माझ्या बोटाच्या फार वेदना होत आहे, मग त्या वेदना थोड्याशा निम्म्या तुम्ही घ्या. म्हणून वाल्मिकी ऋषींनी तिला सांगितलं का बाबा ह्यातल्या वेदना कशा घेता येतील? जो करील तो भरील, तसंच तुमचं आहे. तिथून तसेच असणारे वाल्मिकी ऋषी परत नारदाजवळ आले आणि नारदाचे पाय धरले आणि नारदाने ज्या वेळेला त्यांना अनुग्रह दिला आणि त्या अनुग्रहात त्यांना नामचिंतन दिलं, त्या नामाने 12,000 वर्ष अगोदर रामायण लिहिलं गेलं.

नदी। बघा, 12,000 वर्ष रामाच्या अगोदर रामायण लिहिलं गेलं, तर ते कुठल्या नामाने? मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण, मी नामाजवळ काय येतोय परत परत, लक्षात आलं का? सत्य वस्तूची ओळख करून देणारे जर गुरु भेटले तर ती नामाची ओळख होत असती। सत चित आनंद पदवी पण मिळती मोक्ष प्राप्तीसाठी सद्गुरु। असा हा प्रवास या भगवंताच्या नामचिंतनाचा आहे। मृत्यू आला म्हणजे काळ पाहत नाही, देश पाहत नाही, विदेश पाहत नाही, रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, दुपार पाहत नाही, सकाळ बघत नाही आणि संध्याकाळही पाहत नाही, म्हातारपण बघत नाही, बालपण बघत नाही आणि तरुणपण पाही बघत नाही। म्हणून बाबा हो, प्रत्येकाने नामाचा विषय हा आवर्जून भगवंताची भक्ती करा। सत्वस्तूची ओळख करून देणाऱ्याकडं हा विषय भगवंताने तुमच्या आमच्यासाठी दिलेला आहे। जैसा की उंदीर घेऊन जाई बोका, तैसा लोका काळ नेत असे। जे काही ओवी घेतलेले आहे याच्यामध्ये प्रत्येकाला आपण बारीक तंतोतंत लक्ष देण्याची गरज सांगितलेली आहे माऊलींनी। तरी अवधान ऐकले दिजे, ते सर्व सुखासी पात्र होईजे। आपण जागे कवा आहोत माहिती का? कोणत्या परमार्थात जागे नाही, जागे प्रपंचामध्ये आहोत। आद्य आत्मस्वरूपाची ओळख होणे गरजेचं आहे। अध्यात्मशिवे ज्ञान कुठलाही श्रेष्ठ नाही। कबीरांनी एकाच वाक्यात सांगितलं, सुंदर धन तुने पाया, खाया पिया सुखसे सोया, नहाग जमाना खोया, राम भजन को दिया कमल मुख, हरि भजन को दिया। इथं उपाधी या देहाला दिलेली नसून ज्ञानाला आहे।

कुठल्या ज्ञानाला? म्हणून कबीरांनी काही दोहरे त्यांनी गेले, देखो बगुला कपटी अंग, देखो बगुला कपटी अंग, तासे तो कव्वा भला, अंदरी काला बाहरी काला, मन ना रंगाए रंगाए जोगी कपडा। बघा कबीरांनी काय हे वाक्य केलं, मन ना रंगाए अजपाजपणे। हरिपाठामध्ये हे असणारी ओवे म्हणा किंवा अभंग म्हणा, हया हरिपाठामध्ये येऊन गेला, अजपाजपणे उलट प्राणांचा तेथेच मनाचा निर्धारू असे। बघा संतांचे दुर्गामी विचार आपल्या असणाऱ्या देहाला भिडून जातात। म्हणून तुकाराम महाराज याच्या पलीकडे जाऊन सांगितलंय का मनाचा काय विषय, कायापूर नगरामध्ये चंद्र भागा वाहे नदी, तिची धार वाहे उलटी, पोनारा खाय गुलटी। सद्गुरु वाचणे, सत्वस्तूची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पोनारा गुलटीच खाणार। जो जाणे अनमोल तोच डोहामध्ये तुकाराम खाय बुडी। मनाच्या मार्गाने परमार्थ चालत नाही, मनोमार्गी गेला तो येथेच मुखला। माऊलींनी सांगितलं, मी नाही सांगून राहिलो, हरिपाठातला अभंग आहे। मनोमार्गे गेला आमची मनाची माळे, बा प्रत्येक जण म्हणते आमची मनाची माळे। रामकृष्ण हरी म्हणायचंच आहे, उद्धारून पुण्याची पावटी वरणे, पुण्याची पावटी सरे, इंद्राची उटी उतरे, परत फिरू लागे माघारी मृत्यू लोके। का सांगितलं? रामकृष्ण हरी म्हणायचंच आहे, ही काळ्या दगडावरची रेग आहे। का म्हणायचंय की पुण्याची, पाप करत असताना पुण्य पण घडतं। तुम्हाला एक थोडक्यात दृष्टांत सांगतो, एक असणारा असाच एक साधक आपल्या रस्त्याच्या कडेला बसलेला होता आणि चिंतनात बसला होता, आणि एक वाटसरू रस्त्याने जात होता, खोडसळ होता वाटसरू, कारण त्याला पुण्य आणि पापाची ही गणनाच समजत नव्हती। म्हणून त्या असणाऱ्या वाटसरूने, हा चिंतनाला बसलेला ऋषी, त्या ऋषीने, ऋषी आपल्या चिंतनात मग्न होता, पण त्या असणाऱ्या वाट सुरू ऊस खात असताना त्या प्रत्येक चुट्टी काढायचा आणि त्या ऋषीच्या अंगावर मारायचा। का मारायचा? की त्याच्या अंगावर त्याचा तप भंग करण्यासाठी करत होता तो। म्हणून त्या चुट्ट्या त्या ऋषीच्या अंगाला लागायच्या आणि खाली पडायच्या, आणि त्या असणाऱ्या सर्व मुंग्या लागलेल्या ऋषींना त्या पूर्ण चुट्टीवर आला, पाप करायला गेला तर पुण्य घडलं, पुण्य करायला गेला तर पाप घडलं। म्हणून हा देह नाशिवंत आहे, ह्या देहाला दोन असणारे गुणा, त्रिगुणात्मक देह आहे। या तीन देहामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश असे तिन्ही भरलेले, उत्पत्ती स्थिती आणि लय। म्हणजे ह्या असणाऱ्या दुःखाच्या वाटचालीतून आपल्या सद्गुरू वाचूनी कुणीही सोडवणार नाही। म्हणून माऊली हरिपाठात म्हणतात, मनोमार्गे गेला तो तेथेच मुखला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य। असा हा विस्तार आहे या कवनामध्ये। जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, भगवंताचं नामचिंतन करा, संतांची संगत धरा, आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला सोडवा। सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आदी आदी, अपना सारखी करीती तात्काळ, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, जसा पखालीचा हेला पाणी वाहून मेला। गुरु परंपराची आजची नाही, अनादिकालातली गुरु परंपरा आहे। बघा अर्जुनाला गुरु कोण होते? श्रीकृष्ण भगवंत होते। पण ज्या वेळेला गुरु तत्वज्ञानाच्या ह्या व्याख्याला कुरुक्षेत्रावर सांगत असताना, त्यावेळेला भगवंतांनी त्यांना विश्वरूप दाखवलं। त्या विश्वरूपामध्ये जसं भगवंताने विश्वरूप दाखवलं, त्या विश्वरूपाच्या पलीकडे जाऊन अर्जुनाच्या डोक्यात थोडंसं वेगळेपण झालं। भगवंता तुम्ही चार हात असणाऱ्याच रूप मला दाखवा। म्हणून आपण सद्गुरू केल्याशिवाय ह्या पृथ्वीवर पुन्हा आपली वाटचाल नीट होणार नाही। म्हणून सत वस्तूची ओळख करून देणारे सद्गुरू करा। बडा बिकट यम घाट, गुरु बिना कोण बताए बाट, भ्रांति की बाड़ी नदिया बीच में माया पवन घनदाट। गुरु मार्ग दाखवतात पहिले गुरु आपले।

0: आई वडील दुसरे गुरु गुरुजी असतात, तिसरे गुरु कला शिकवतात, पण सद्गुरु ते असतात जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतात आणि आपल्या मोक्षपदापर्यंत नेऊन ठेवतात. गुरु दत्तांनी 24 गुरु केले, पण सद्गुरु ते होते ते आत्री ऋषी म्हणून त्या पदास नेऊन ठेवले. परमार्थाची सुरुवात कुठून झाली की ह्या पृथ्वीवर ज्या वेळेला गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदी लहरी प्रगट केली, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी आम्ही फक्त म्हणतो, काय म्हणतो, गीता हमारी माता है, गीता से हमारा नाता है. काय नातं आहे आपलं गीतेशी जोडलेलं आहे, भगवंताशी आपण काय नातं जोडलेलं आहे, संताने संताशी आपण काय नातं जोडलेलं आहे आपण शोधलं पाहिजे. सद्गुरु मिळेल तेव्हाच आपल्याला कळेल, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही, मनुष्य जन्माचं सार्थक होणार नाही. जोपर्यंत वर्म कळत नाही तोपर्यंत कर्म कळणार नाही. या असणाऱ्या देहाची उत्पत्ती कशी झाली आणि किती वेळा कुठं जन्माला यावं लागतं, 184 योनी, 20 लक्ष वृक्षामध्ये घ्यावा, 9 लक्ष जलचरामध्ये घ्यावा, 11 लक्ष पक्षाच्या खाणी, 10 लक्ष कीटकामध्ये, 30 लक्ष पशुच्या घरी आणि 4 लक्ष मानव खाणी. बघा, 184 योनी, गणित करा, 7, 5, 3 दशकांचा मेळा, एकच तत्व कळा दावी हरी. 7, 7वा जन्म, 7व्या महिन्यात जन्म माणसाचा. तुम्ही म्हणाल कसं, आमच्या तर 9 महिन्यानंतर जन्म होतो, तसं नाही. 7व्या महिन्यात तुम्ही डोळे जेवण घालता तो जन्म, त्या दिवशी भगवंत त्या असणाऱ्या देहामध्ये 8 सात्विक भाव होतात. ह्या देहाला 8 सात्विक भाव होतात. त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं ठरलं, 7 सप्त्याचे दिवस आहे म्हणून तो 8वा मधुसूदनाला आठवतो आपण. त्या दिवशी का आला, का आला, आपण सहज म्हणतो काला करायचा, कोणता काला नाही, तू जन्माला का आला, का आला हेच जर कळलं नाही वर्म तर कर्म काव कळायचं. म्हणून माणसाचा देह कसा आहे, 8 अष्टसात्विक भाव होतात. म्हणून 184 योनी मनुष्याने काय केले आपण विचार करायला पाहिजे. हो, क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरवाया पार भवसिंधू. हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण हरिभक्त परायण रामकिसन महाराज परदेशी यांचं प्रवचन ऐकलं. आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातलं संत कान्होपात्रा यांची रचना, संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, आताच आपण आशा भोसले यांच्या स्वरातलं संत कान्होपात्रा यांची रचना ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रोते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: शनिवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

श्रोते हो, आत्ताच आपण ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकलत. स्वर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता रात्रीचे 9:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साज संगीत.

श्रोते हो, साज संगीत या कार्यक्रमामध्ये आज ऐकणार आहोत पियानो या वाद्याविषयी. संकलन आणि निवेदन शीतल शिंदे यांचं.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आजच्या साज संगीत कार्यक्रमात मी शीतल शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, सूर जुळले की संगीत तयार होतं आणि सूर मनातून आले की साज तयार होतो. साज म्हणजे शृंगार मनाचा, सुरांचा आणि नात्याचा. आज इथं सात सूर एकत्र येतील, कधी रागदारी म्हणतील तर कधी भावगीत बनून मनाच्या कोपऱ्यात तरवळतील. श्रोते हो, आज कार्यक्रमात आपण पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी बोलणार आहोत. श्रोते हो, कीबोर्ड असलेलं एक पश्चिमी तंतुवाद्य म्हणजे पियानो. याचं संपूर्ण इटालियन नाव पियानो फोर्ते असं आहे. पियानो म्हणजे मृदू आणि फोर्ते म्हणजे मोठा असा याचा अर्थ आहे. हातपट्ट्या, स्वरतारा आणि त्यावर आघात करून नाद निर्माण करणाऱ्या छोट्या हातोड्या हे या वाद्याचे प्रमुख घटक. लहान मोठा स्वर निर्माण करणे, स्वर घुमारा लांबविणे किंवा थांबविणे हे या वाद्याला साधता येतं. संपूर्ण संगीत निर्मितीसाठी तसंच संगीत साथीसाठी रुंद वाद्य म्हणून याचा उपयोग करता येतो. या वैशिष्ट्यामुळे हे वाद्य पाश्चात्य आणि भारतीय संगीत विश्वात फार लोकप्रिय ठरलेलं आहे.

श्रोते हो, इटलीतील फ्लोरेसमध्ये 18व्या शतकाच्या सुरुवातीला पियानोचा जन्म झाला. पियानोचे संस्थापक बार्टेलोमेओ क्रिस्पोफेरी एक हॉस्पिकर्प निर्माते होते. हॉस्पिकार्डच्या स्थिर आवाजाऐवजी पियानोने हॅमरची यंत्रणा वापरून वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी निर्माण केला. 18व्या आणि 19व्या शतकात मोझार्ट, बीथोवन आणि चॉपिन सारख्या संगीतकारांनी पियानोचं महत्त्व ओळखलं. आज पियानो अनेक संगीत प्रकारांमध्ये वापरला जातो. त्याची लोकप्रियता कायम आहे.

श्रोते हो, 18व्या आणि 19व्या शतकात पियानोने शास्त्रीय संगीताच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोझार्ट, बीथोवन आणि चोपिनसारख्या संगीतकारांनी या वाद्यासाठी अनेक रचना लिहिल्या. पियानोची लोकप्रियता जसजशी वाढत गेली तसं तसं वाद्य निर्मात्यांनी त्याचं डिझाईन सुधारण्यास आणि आवाज सुधारण्यास सुरुवात केली. आज पियानो सर्वात लोकप्रिय आणि बहुमुखी संगीत वाद्यांमध्ये एक आहे. हे शास्त्रीय ते जॅझ, पॉप आणि रॉक अशा विविध संगीत शैलीमध्ये वापरले जाते.

आधुनिक पियानो प्रामुख्याने लाकडी फ्रेम, कास्ट आयर्न प्लेट आणि स्प्रूस साउंड बोर्डने बनवलेला असतो. यात 88 कीबोर्ड असतात, ज्यामध्ये 7 अष्टक आहेत. पियानोचा शोध लागल्यापासून त्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी त्याची मूलभूत तत्वे तशीच राहिली आहेत. विविध प्रकारचे ध्वनी निर्माण करण्याची त्याची क्षमता आणि एकल आणि सामूहिक वाद्य म्हणून त्याची ओळख त्याला एक प्रिय आणि टिकाऊ ठरणारं वाद्य बनवतं.

श्रोते हो, पियानो हे आघात तंतुवाद्य आणि कीबोर्ड वाद्यामधील पूर्वीच्या तांत्रिक नवकल्पनांवर आधारित होतं. सर्वात जुने कीबोर्ड वाद्य म्हणजे प्राचीन ग्रीक हायड्रोलिस, जो इसवी सन पूर्व 3 शतकात शोधलेला एक प्रकारचा पाईप ऑर्गन होता. पाईप ऑर्गनचा वापर मध्ययुगापर्यंत युरोपमध्ये सुरू राहिला आणि त्यामुळे वाद्य निर्मात्यांना सूर वाजवण्यासाठी कीबोर्ड यंत्रणा तयार करण्याबद्दल शिकता आलं. आघात तंतुवाद्य असलेलं पहिलं तंतुवाद्य म्हणजे हॅमर डल्सिमिर होतं, ज्याचा उगम मध्यपूर्वेत झाला होता आणि मध्ययुगात युरोपमध्ये त्याचा परिचय झाला. 17व्या शतकापर्यंत क्लॅव्हिकॉर्ड आणि हार्पसिकॉर्ड यासारख्या कीबोर्ड वाद्यांची यंत्रणा चांगलीच विकसित झाली होती. 17व्या शतकात शोध लागलेलं पोर्टे पियानो हे दुसरं कीबोर्ड वाद्य होतं, जे पाईप ऑर्गन आणि हार्पसिकॉर्डच्या विपरीत वादक कीज किती जोरात आणि हळुवारपणे दाबतो किंवा वाजवतो त्यानुसार आवाजाची तीव्रता आणि सुरांमध्ये बदल करण्याची परवानगी देत असे. पियानोच्या शोधाचं श्रेय इटलीतील बार्टालोमिया क्रिस्टोफोरो यांना दिलं जातं. हे एक तज्ज्ञ हार्पसिकॉर्ड निर्माते होते आणि त्यांना तंतुवाद्यांच्या कीबोर्ड वाद्याच्या ज्ञानाचा चांगलाच परिचय होता. कीबोर्ड यंत्रणा आणि क्रियांच्या या ज्ञानामुळे त्यांना पहिले पियानो विकसित करण्यास मदत झाली. पियानोमध्ये नंतर बरेच बदल होत गेले आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्धात पियानो निर्मितीला भरभराट आली. त्याचं श्रेय ब्रँडवूड फर्मला मोठ्या प्रमाणात जातं. अनेक महत्त्वाच्या प्रगतींमध्ये पियानोच्या तारा लावण्याच्या पद्धतीतील बदलांचा समावेश होतो. बाजमध्ये प्रत्येक नोट्ससाठी एक तार, टेनरमध्ये प्रत्येक नोट्ससाठी 2 आणि ट्रेबलमध्ये प्रत्येक नोट्ससाठी 3 तारा असतात. सर्वात वरच्या ट्रेबलमध्ये अग्राफऐवजी कॅपोडी एस्ट्रोबारच्या वापरामुळे हॅमरच्या तारांवर आघात करणं शक्य झालं, त्यामुळे त्या भागाची शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली.

श्रोतेहो, पियानोचे दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे ग्रँड पियानो आणि दुसरा अपराईट पियानो. आणि या प्रत्येकाच्या विविध शैली आहेत. या व्यतिरिक्त विशेष आणि नाविन्यपूर्ण पियानो, इलेक्ट्रोमॅकॅनिकल डिझाईनवर आधारित इलेक्ट्रॉनिक पियानो, ऑसिलेटर वापरून पियानोसारखे सूर निर्माण करणारे इलेक्ट्रॉनिक पियानो आणि अकुस्टिक पियानोच्या आवाजाने डिजिटल सॅम्पल्स वापरणारे डिजिटल पियानो असेही प्रकार आहेत. ग्रँड पियानोच्या बाबतीत सांगायचं झालं तर ग्रँड पियानोचा आवाज अधिक चांगला असतो आणि त्याच्या कीजवर अधिक आकुंचन नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे जागा आणि बजेटची सोय असल्यास त्याला अधिक पसंती दिली जाते. कुशल पियानो वादकांचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ठिकाणीही ग्रँड पियानो आवश्यक मानला जातो. अपराईट पियानो त्याच्या लहान आकारामुळे आणि कमी किमतीमुळे अधिक सामान्यांमध्ये वापरला जातो. जेव्हा एखादी कळ दाबली जाते तेव्हा आतल्या तारांवर आघात केला जातो. हे कंपन एका ब्रिजमधून साऊंडबोर्डपर्यंत पोहोचवले जाते, जो ध्वनिक ऊर्जेला हवेत मिसळून आवाज वाढवतो. तेव्हा कळ सोडली जाते तेव्हा एक डॅम्पर तारेचं कंपन थांबवतो आणि आवाज संपतो. बास वगळता बहुतेक स्वरांना तीन तारा असतात. बासमध्ये एक ते दोन तारा असतात. वाद्यांच्या तळाशी असलेल्या पेडल्सचा वापर करून कळ सोडल्यावरही स्वर टिकून ठेवता येतात, जे डॅम्पर्सना तारांकडून उचलतात. सस्टेन पेंडलमुळे पियानो वादकांना आवाज जोडता येतो, एकमेकांवर आच्छादित करता येतो आणि भावपूर्ण रंगीत नाद निर्माण करता येतो.

एकोणीसाव्या शतकात रोमॅन्टिक संगीताच्या प्रवाहाच्या प्रभावामुळे पियानोमध्ये असे बदल झाले की कास्ट आयन फ्रेमचा वापर, ज्यामुळे तारांमध्ये खूप जास्त ताण देणं शक्य झालं, आणि क्वार्ट स्ट्रिंगिंगमुळे ग्रँड पियानोला जास्त काळ टिकवणारा नाद आणि अधिक समृद्ध सूर मिळाला. शतकाच्या उत्तरार्धात पियानो अधिक सामान्य झाल्यावर कुटुंबातील व्यक्तींनी नव्याने प्रकाशित झालेल्या संगीत रचनेची सोपी आवृत्ती वाचून ती ऐकणं सर्वसामान्य व्यक्तींना शक्य झालं.

पियानो हे दोन्ही हातांनी वाजवलं जातं आणि 10 बोटांचा यात समावेश होतो, तरच मधुर संगीत तयार होतं. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पियानोचा वापर जुन्या काळापासून होत आहे. संगीतकारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ओपी नय्यर ते AR रहमानपर्यंत सगळ्या संगीतकारांनी आपल्या संगीतात पियानोचा वापर केलेला आहे. पियानोचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर विविध प्रकारचे स्वर याने वाजवता येतात. एकाच वेळी अनेक स्वर आपण वाजवू शकतो. पियानोवर एकाच वेळी बेस आणि मेलडीही आपण वाजवू शकतो. स्वतंत्र कीबोर्डमुळे प्रत्येक कीला दाबून स्वर निर्माण करू शकतो. सुरेल आवाजामुळे पियानोवर वाजवलेलं संगीत खूप आनंददायी असतं, त्यामुळे ते शिकण्यासही तुलनेनं सोपंच असतं. पियानोचा वापर आपण सोलो परफॉर्मन्समध्ये करू शकतो. समूह संगीतातही याचा वापर होतो. श्रोते हो, भारताने अनेक प्रतिभावान पियानो वादक दिले आहेत ज्यांनी संगीत जगतात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे, ज्यात प्रमुख अनिल श्रीवासन, स्टीफन डेवसी आणि उत्सवलाल यांचं नाव घेतलं जातं. श्रोते हो, पियानो शिकणं हा एक आनंददायी अनुभव आहे. संगीत आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक शक्तिशाली माध्यम आहे आणि पियानो हा त्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. पण पियानो शिकण्यासाठी थोडीशी मेहनत आणि समर्पण आवश्यक असतं. योग्य शिक्षक, नियमित प्रॅक्टिस करून विविध प्रकारची गाणी वाजवून तुम्ही तुमच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करू शकता. पियानो वाजवण्याचे खूप सारे फायदे आहेत. त्याने ताणतणाव कमी होतो, स्मरणशक्ती सुधारते, संगीताची समज वाढते, आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही एखादे गाणे उत्तम प्रकारे वाजवू शकता तेव्हा तुम्हाला छान वाटतं आणि तुमचा आत्मविश्वासही वाढतो. तेव्हा श्रोते हो, आजच्या साज संगीत कार्यक्रमात आपण पियानो या वाद्याविषयी ऐकलं. तर आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. अशीच नवनवीन वाद्य घेऊन साज संगीत कार्यक्रमात आम्ही पुन्हा आपल्याला भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण साज संगीत हा कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं शीतल शिंदे यांचं.

100° मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. श्रोते हो, आता रात्रीचे 10:01 झालेला आहे. ऐकूयात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्त्री 420 या चित्रपटातलं मन्ना डे यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकलत. स्वर होता मन्ना डे यांचा, तर चित्रपट होता श्री 420.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: आता ऐकूयात मधुमती या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत। गीतकार आहेत शैलेंद्र, तर संगीत नियोजक आहेत सलील चौधरी।

सलील चौधरी यांच्या संगीत नियोजनात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता मधुमती. श्रोते हो रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक फूल दो माली या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. रवी यांच्या संगीत नियोजनात गायला आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार होते साहिर लुधियानवी. या गीताला संगीत दिलं होतं रवी यांनी, तर चित्रपट होता एक फूल दो माली. यानंतर ऐकूयात हसरत जयपुरी यांचं गीत. गायला आहे मन्ना डे यांनी. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं, तर चित्रपट आहे बूट पॉलिश.

0: जबक तू वार बदर मरत परत तू कार बदर लबक जबक लबक जबक लबक जबक तू
1: आ दिन दिन ना दिन दिन ना दिन दिन ना दिन दिन ना

ಶಾರದ

श्रोते हो, आत्ताच आपण शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलं. गायलं होतं मन्ना डे यांनी, तर चित्रपट होता बूट पॉलिश. यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आशा या चित्रपटातलं हे गीत. गीतकार आहेत आनंद बक्षी, तर संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, आताच आपण लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता आशा. यानंतर ऐकूयात जब जब फूल खिले या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

श्रोते हो, आताच आपण कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता जब जब फूल खिले. यानंतर ऐकूयात शकील बदायुनी यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर यांनी, संगीत आहे हेमंत कुमार यांचं, तर चित्रपट आहे 20 साल बाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकलं. स्वर होता मन्नाडे आणि सहकाऱ्यांचा, तर चित्रपट होता सीमा. यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरातलं नीरज यांचं गीत. संगीत दिलं आहे एस डी बर्मन यांनी, तर चित्रपट आहे छुपा रुस्तम.
1: समल सुर पकड़ के धीरे से जाना, धीरे से जाना.

श्रोते हो, आताच आपण छुपा रुस्तम या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं नीरज यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यनगर केंद्रावरून जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात कोहरा या चित्रपटातलं हे गीत. स्वर आणि संगीत आहे हेमंत कुमार यांचं. गीतकार आहेत कैफी आझमी.

श्रोते हो, आत्ताच आपण स्वर आणि संगीत असलेलं हेमंत कुमार यांचं गीत ऐकलत. गीतकार होते कैफी आझमी, तर चित्रपट होता कोहरा. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात बिन बादल बरसात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं शकील बदायुनी यांचं गीत. संगीत दिलं आहे हेमंत कुमार यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं शकील बदायुनी यांचं गीत ऐकलं. स्वर होता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा, तर चित्रपट होता बिन बादल बरसात. आता ऐकूयात बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी.

श्रोते हो मजरूह सुलतानपुरी या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र 100.1 MHz. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्र प्रसारित करेल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.